नमस्कार सोलापूर श्रोतेहो सुप्रभात एफएम 103.4 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. आज आहे रविवार. भारतीय सौर दिनांक 31 ज्येष्ठ 1948 21 जून 2026. सकाळचे 5:56 झाले आहेत. आता आमच्या सकाळच्या प्रसारण सभेला आम्ही सुरुवात करीत आहोत मंगलध्वनीनं.

उस्ताद बिस्मिल्ला खा आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग जॉनपुरी आपण ऐकत आहोत. आकाशवाणी सोलापूर, सकाळचे 6 वाजतात. आता हिंदीतून बातम्या आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

मंगल प्रभात या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकूयात सुरेश भट यांची भोपाळी, सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात, संगीत आहे दशरथ पुजारी यांचं.

0: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे.
1: यानंतर ऐकूयात संत तुकाराम महाराजांचा अभंग. सुरेश वाडकरी यांच्या स्वरात, संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

मंगल प्रभात या कार्यक्रमात आता ऐकूयात जनार्दन महाराज यांची भक्तिरचना सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं.

जनार्दन महाराज यांची भक्तिरचना आता आपण ऐकली सुमन कल्याणपुरी यांच्या स्वरात. संगीत होत कमलाकर भागवत यांचं. आता ऐकूयात कवी संजीव यांची रचना आशा भोसले आणि सहकार्यांच्या स्वरात. संगीत आहे राम कदम यांचं.

0: बारी देव अवतारी, मल्हारी अमता कई बारी देव अवतारी।
1: श्रोते हो, याबरोबरच मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत। आता विचारपुष्प हा कार्यक्रम आपण ऐकूया।
2: विचारपुष्प या कार्यक्रमात ऐकूया समग्र ग्रामविकासाची संहिता, तुकडोजींची ग्रामगीता। लेखिका आणि संवादिका अश्विनी मोरे।
3: श्रोते हो, संत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेतील यात्रा आणि मेळे हा 24वा अध्याय आपण पाहत होतो। गावातील यात्रा आणि मेळे यांचं स्वरूप कसं असावं याचं मार्गदर्शन संत तुकडोजी महाराज आपल्याला करत होते। आपण एखाद्या यात्रेच्या ठिकाणी जाऊन येतो त्यावेळेला त्या पद्धतीची विचारस्फूर्ती आपल्या ठाई आली आहे का याचं चिंतन आपण अवश्य करणं गरजेचं आहे। चारधामची यात्रा करायला जायचंय तर काम न करता दुसऱ्याकडे उसने पैसे मागून यात्रेचा प्रपंच करून चालणार नाही। आपल्या घरी आपल्यावर अवलंबून असणारी लहान बाळं वाऱ्यावर सोडून कसला कुंभमेळा करायचा बरं? गावी घरी जो देव आहे ना तोच तर तीर्थस्थळी देखील असतो। त्यामुळेच येरवी तीर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी, ऐसेची बदली संतवाणी गरजो निया, असं संत तुकडोजी महाराज सांगतात। जसं लोकांना लांबच्या मंदिरांचं आणि यात्रांचं आकर्षण असतं ना, अगदी तसंच त्या ठिकाणी त्यांना भेटणारे जे पंडित असतात ना त्यांचं पण त्यांना आकर्षण असतं। मोठमोठ्या पंडितांकडे जाऊन त्यांना आपल्या भविष्यासंबंधीचे प्रश्न विचारले जातात। खरे तर ती तुमच्या माझ्यासारखी सामान्य माणसंच असतात, मग तुमचे भविष्यासंदर्भातले प्रश्न ते कसे सोडवू शकतात बरं, असा प्रश्न संत तुकडोजी महाराज विचारतात। अहो, पंढरपुरापासून अवघ्या 6 कोसांवर राहणारे सावतामाळी हे कधीही पंढरपूरला गेले नाहीत, तरीही विठोबाचं दर्शन त्यांना घडलं नाही का? ते का बरं याचा विचार करा, असं महाराज लोकांना सांगतात। आपली सेवा, आपलं काम इमानदारीनं करणं हीच तर विठोबाची भक्ती आहे। जिथं प्रेम आहे, पावित्र्य आहे, तेच तर तीर्थक्षेत्र आहे। गावातील सार्वजनिक ठिकाणं जिथं एकमेकांच्या भल्यासाठी सगळेजण जमतात ना तीच तीर्थक्षेत्र असतात। गावातील दानशूर लोकांनी सुद्धा अशा ठिकाणी जाऊन आपली हजेरी लावावी आणि आपल्या धनाचा उपयोग गाव कल्याणासाठी करण्यासाठी म्हणून उत्साह दर्शवावा। तीर्थाटन करण्यासाठी लागणारा सगळा पैसा गोळा करून गावातील रस्ते सुधारण्याच्या कामी लावावा, कारण ही गावाची सेवाच आहे आणि यामुळेच तर खरा पुण्यठेवा वाढू शकतो। ग्रामसंपत्ती वाचवावी, सप्ताह, एक्के, यज्ञ, उत्सव हे सगळं करण्यासाठी गोळा करण्यात येणारी वर्गणी ही गाव सुधारण्याच्या कामी लावावी। हवन, पंगती या सर्वच प्रसंगी सर्व पंथाच्या लोकांनी एकत्र येऊन सर्वांच्या हिताचे काम उभारावे, नाहीतर मग कुणी गावात वर्गणी गोळा करून देवीला पशूंचा बळी देतोय तर कुणी भक्तीसाठी स्वतःच बलिदान देतोय

0: तर कुणी अगदी शीग लावून एकटेच आपल्याकडचं द्रव्य भक्तीच्या नावाखाली उधळतोय उधळतोय असं काहीसं चित्र गावामध्ये अजिबात दिसता कामा नाही. खरंच गावात किती प्रकारचे लोक आणि किती चुकीच्या धारणा असतात हे सांगताना महाराज म्हणतात, कोणी गावाच्या यात्रे माझी नाना अनिष्ठ कामान काजी, पैसा उधळोनी पेरती समाजी जहरची जैसे. यासाठी उपाय म्हणून सांगताना संत तुकडोजी महाराज लिहितात, त्यासाठी करावी यात्रा कमेटी, यात्रा मेळा उत्सव पर्वणी हाटी, करावया सुधारणा उठाउठी राष्ट्रीय तेचा, ग्रामोन्नतीची आयोजने करावी शक्तीबुद्धीने राष्ट्रीयता भारावी, आपुल्या गावाची कीर्ती जावी दिगंतरी तीर्थान ऐसी.
1: श्रोते हो, आत्ताच आपण विचारपुष्प या कार्यक्रमात समग्र ग्रामविकासाची संहिता तुकडोजींची ग्रामगीता हा कार्यक्रम ऐकलात. लेखिका आणि संवादिका होत्या अश्विनी मोरे.
2: विचारपुष्प हा कार्यक्रम आता आपण ऐकलात.
3: यंदाच्या सणांमध्ये तुमच्या सौंदर्याला खुलवेल असे बेस्ट कलेक्शन फक्त ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केटमध्येच.
4: मेन्स, किड्स, लेडीज वेअर आणि साडीच्या मनपसंत खरेदीसाठी तेही अगदी होलसेल दरात.
3: आजच भेट द्या ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट, पुणे सोलापूर हायवे मोडणे. संपर्क 87 4003 4008.
5: परमपूज्य बुधाराम महाराज यांनी स्थापन केलेल्या आणि परमेश्वर देवस्थानच्या पावनभूमीत असलेल्या मोहोळ तालुक्यातील कामतीच्या लमाण तांड्यावरील श्री परमेश्वर आश्रम शाळेत इयत्ता 1 ते 10 साठी विद्यार्थ्यांना प्रवेश देणे सुरू.
6: मराठी माध्यमातून शिक्षण, टॅबद्वारे शिक्षण, जागतिक दर्जाच्या भविष्यवेधी शिक्षणासाठी तज्ञ आणि अनुभवी शिक्षक वर्ग,
5: ग्रंथालयाची सुविधा, शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा, इंग्रजी संभाषण वर्ग, मोफत शैक्षणिक साहित्य आणि संगणक प्रशिक्षण, मोफत गणवेश, वसतिगृहात राहण्याची मोफत सोय, 2 वेळचं मिष्टान्न भोजन आणि नाश्ता, भव्य क्रीडांगण आणि खेळाची सोय.
6: प्रवेशासाठी आजच संपर्क साधा 98 50 257 323, 98 81 145 746. 97 63 041 415 आणि 99 21 609 018.
7: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं.
8: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी,
7: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
8: सुटिंग, शर्टिंग वाजवी दरात मिळणार.
7: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ,
8: अरुण नरखेडकर अंगर.
7: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात.
5: श्री लक्ष्मी हायटेक नर्सरी,
6: सर्व प्रकारच्या भाज्यांची, फळांची, झेंडूची आणि ऊसाची निरोगी आणि दर्जेदार रोपे मिळतील.
5: श्री लक्ष्मी हायटेक नर्सरी, सूत मिल समोर, वाघोली, तालुका मोहोळ.
6: मोबाईल 9999 42 41 49.
2: आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचे कार्यक्रम FM 103.4 MHz वरून.

आकाशवाणी सोलापूर तुमच्याशी जुळलेली वेवलेंथ श्रोतेहो, यानंतर ठीक 6:30 12 आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कोलकाता इथं आयोजित माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात 1,00,000 अधिक ठिकाणी होणाऱ्या सामूहिक योग प्रात्यक्षिक कार्यक्रमाचं थेट प्रसारण आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: मामा, तुमच्या आदित्यच्या परदेशातील हायर एज्युकेशनचं कुठपर्यंत आलं?
1: ऍडमिशनचं काम झालं.
0: आणि एवढी मोठी फी?
1: अगं, सोलापूर जनता सहकारी बँक असताना कशाला काळजी करायची? श्री विद्या शैक्षणिक कर्ज योजने अंतर्गत विदेशातील शिक्षणासाठी 1.5 कोटी रुपयापर्यंत आणि भारतातील शिक्षणासाठी 1 कोटी रुपयापर्यंत कर्ज देत आहेत. मुलींसाठी 9.5% आणि मुलांसाठी 10% व्याजदर आहे. त्यामुळं काम सोपं झालं.
0: श्री विद्या शैक्षणिक कर्जाचा लाभ घेण्यासाठी सोलापूर जनता सहकारी बँकेच्या नजीकच्या शाखेत आजच संपर्क साधा.
1: मोबाईल 9096222325.
2: आकाशवाणी सोलापूर, नमस्कार. सोलापूर दिनांकासाठी मी सुदर्शन सुतार. सुरुवातीला ठळक घडामोडी. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला उद्यापासून मुंबईत सुरुवात होणार. सोलापूर विधान परिषदेच्या निवडणुकीची उद्या मतमोजणी, 2 तासात निकाल जाहीर होणार. स्मार्ट मीटर सक्तीचं नाही, ग्राहकांना निवडीची मुभा, महावितरणचं स्पष्टीकरण. खंडित झालेला मान्सून 23 जूनपासून पुन्हा सक्रिय होणार. आणि भारतानं अफगाणिस्तान विरुद्धची वन डे मालिका 3-0 जिंकली.

आता घडामोडी विस्तारणं. राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन उद्या 22 जूनपासून सुरू होत आहे. 10 जुलैपर्यंत ते चालणार आहे. साधारण 14 दिवस या अधिवेशनाचं कामकाज होणार आहे. राज्य सरकारनं जाहीर केलेली कर्जमाफी योजनेतील जाचक अटी, पुण्यातील विषारी दारूचे बळी, अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाला होत असलेला विरोध यासारख्या विषयांवर उद्या यामध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. सोलापूर विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी उद्या सोमवारी सकाळी 8 वाजल्यापासून नियोजन भवनात सुरुवात होणार आहे. अवघ्या 614 मतांची मोजणी असल्यानं ही प्रक्रिया 2 तासात पूर्ण होईल. यासाठी 4 टेबलवर 2 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे. 2 प्रांताधिकारी, 4 तहसीलदार आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती यासाठी करण्यात आली आहे. वैध अवैध मतं वेगळी केल्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होईल अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी दिली. सध्याचे 20 मीटर बदलून त्याऐवजी स्मार्ट मीटर लावण्याबाबत महावितरणनं मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात स्पष्टीकरण दिलं आहे. राज्यात सध्या पोस्टपेड स्मार्ट मीटर लावण्याची प्रक्रिया सुरू असून प्रीपेड स्मार्ट मीटर लावायचं की नाही याचा पर्याय ग्राहकांना उपलब्ध असेल असं महावितरणनं त्यावेळी स्पष्ट केलंय. दरम्यान वीज कायद्यात ग्राहकांना असा पर्याय निवडण्याची मुभा असल्याच्या तरतुदीची खातरजमा करण्याची सूचना न्यायालयानं यासंबंधीच्या याचिकाकर्त्याला केली आहे. खंडित झालेला मान्सून पुन्हा एकदा प्रवासासाठी सुरू झाला असून 23 जूनपासून महाराष्ट्रासह इतर राज्यातील मान्सून वेगानं आता पुढे सरकणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार दक्षिण कोकण आणि महाराष्ट्रालगतच्या भागात मान्सून सक्रिय होणार आहे. साधारण 24 ते 26 जून दरम्यान मुंबईसह महाराष्ट्रात हा पाऊस व्यापेल असं सांगण्यात आलं. राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा अर्थात नीटची फेरपरीक्षा आज रविवारी सोलापूर जिल्ह्यातील 16 केंद्रांवर दुपारी 2 ते 5:15 या वेळेत ऑफलाईन पद्धतीनं होणार आहे. यासाठी 4507 विद्यार्थी बसले आहेत. परीक्षा सुरक्षित पारदर्शक वातावरणात होण्यासाठी प्रशासनानं सर्व तयारी पूर्ण केली असून गैरप्रकार टाळण्यासाठी ड्युटी मॅजिस्ट्रेट, बायोमेट्रिक पडताळणी आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची देखरेख ठेवण्यात आली आहे. कडक उन्हामुळे पिकांना पाण्याची गरज असताना वीज वितरण कंपनीकडून सुरळीत वीज पुरवठा होत नसल्यानं पंढरपुरात आमदार अभिजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली काल शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी तहसीलदारांना मागण्यांचं निवेदनही देण्यात आलं. मंगळवारी 23 जूनपर्यंत वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास वीज वितरण कंपनीच्या कार्यालयास टाळे ठोकू असा इशारा आमदार पाटील यांनी यावेळी दिला. तसंच आगामी पावसाळी अधिवेशनातही या प्रश्नावरून शासनाला धारेवर धरू असंही त्यांनी स्पष्ट केलं. पुणे विभागातील पुणे, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यात कृषी विभागानं खत विक्री केंद्राची कडक तपासणी मोहीम राबवून नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 113 केंद्रांचे परवाने रद्द तर काहींचं निलंबन केलं आहे. 7 केंद्रांवर गुन्हे दाखलही केले आहेत. विभागीय कृषी सहसंचालक बाबासाहेब जेजूरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण 2576 केंद्रांच्या तपासणीत सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक 64 परवाने निलंबित तर 4 रद्द करण्यात आले आहेत. अनुदानित युरियाचा गैरवापर रोखण्यासाठी 42 औद्योगिक युनिट्सचीही तपासणी करण्यात आली आहे. कन्नड भाषिक शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासह अन्य विविध मागण्यांसाठी काल सोलापूरात जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ धरणे आंदोलन करण्यात आलं. कन्नड भाषिक शिक्षकांच्या वतीनं हे आंदोलन केलं जात असून आपल्या न्याय मागण्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी शिक्षक

मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी झाले आहेत. सोलापुरातील समर्थ सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी 4,207 मतदारांची अंतिम यादी जिल्हा उपनिबंधक कार्यालयानं प्रसिद्ध केली आहे. या यादीतून 56 थकबाकीदार आणि 5 मृत अशा एकूण 61 मतदारांना वगळण्यात आलंय. मागील 4 वर्षापासून प्रलंबित असलेल्या निवडणुकीचा प्रत्यक्ष कार्यक्रम मंजुरीसाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडे पाठवण्यात आला आहे. प्राधिकरणाची मंजुरी मिळाल्यास साधारण 1 ते 1.5 महिन्यात बँकेची निवडणूक घेतली जाणार आहे. भीमा नदीकाठचा वीज पुरवठा सलग 6 तास सुरू करावा या मागणीसाठी आणि थकीत ऊस बिलं तात्काळ मिळावीत यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने उद्या सकाळी 11 वाजता हुतात्मा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा महापुरातील जमीन नुकसानीची भरपाई आणि खोट्या माहिती प्रकरणी लेखापरीक्षकांवर कारवाईची मागणी

0: आला आहे। प्राधिकरणाची मंजुरी मिळाल्यास साधारण 1 ते 1.5 महिन्यात बँकेची निवडणूक घेतली जाणार आहे। भीमा नदीकाठचा वीज पुरवठा सलग 6 तास सुरू करावा या मागणीसाठी आणि थकीत ऊस बिलं तात्काळ मिळावीत यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने उद्या सकाळी 11 वाजता हुतात्मा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात येणार आहे। हा मोर्चा महापुरातील जमीन नुकसानीची भरपाई आणि खोट्या माहिती प्रकरणी लेखा परीक्षकांवर कारवाईची मागणी यामध्ये केली जाणार आहे। शेतकऱ्यांनी यात सहभागी व्हावं असं आवाहन जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांनी केलं आहे। 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज रविवारी हरिभाई देवकर प्रशाच्या मैदानावर विशेष योग कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। योग दिवस समन्वय समिती सोलापूर यांच्यातर्फे आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि शंखनादाने होणार आहे। योग गुरूंचा सत्कार आणि योगाभ्यास यावेळी केला जाणार आहे। याशिवाय शहर जिल्ह्यात विविध संस्था आणि शाळांमध्येही कार्यक्रम होत आहेत। सोलापूर दिनांकमधील उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर।
1: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का? क्षणात वर क्षणात खाली। जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपले सदैव सोबत करणारी नको आहे।
2: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी।
0: या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात। कर्नाटक विद्यावर्धक संघ धारवाडच्या वतीनं आयोजित कन्नड संघ प्रतिनिधींचं अधिवेशन कालपासून सोलापूरच्या हुतात्मा स्मृती मंदिरात सुरू झालं। या अधिवेशनासाठी सोलापूर शहर जिल्ह्यासह कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या विविध भागातून मोठ्या संख्येनं प्रतिनिधी उपस्थित राहिले आहेत। 2 दिवसांच्या या अधिवेशनात विविध संवाद कार्यक्रमांसह सांस्कृतिक आणि साहित्यिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। मुंबईतील महाराष्ट्र लोकभवन येथे एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रमांतर्गत पश्चिम बंगाल राज्य स्थापना दिन काल उत्साहात साजरा करण्यात आला। याप्रसंगी पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी बंगाली गीत लोकनृत्य आणि दुर्गा पूजेचं संगीत सादर करून पश्चिम बंगालची सांस्कृतिक परंपरा हुबेहूब मांडली। राज्यपाल जिष्णुदेव शर्मा यांनी सोलापूरच्या विद्यार्थ्यांचं कौतुक करत महाराष्ट्र आणि बंगालच्या ऐतिहासिक सांस्कृतिक आणि साहित्यिक जोडणीवर प्रकाश टाकला। या कार्यक्रमाला कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। सोलापूर शहरातील रुपाभरणी चौक कुंभारवे शेळगी दहिटणे परिसरातील 8 नाल्यांवरील पुलांना महापालिकेने मंजुरी दिली आहे। आषाढी वारीसाठी पंढरपूरसाठी राज्यभरातून 5,500 विशेष बस सोडण्यात येणार आहेत। तसंच कोणत्याही गावातून 40 किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी बसची मागणी केल्यास थेट त्या गावाला बस देण्यात येणार असल्याचंही सांगण्यात आलं। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सदस्यांना जून महिन्याच्या अखेरीस थेट एटीएम किंवा यूपीआयद्वारे पीएफ खात्यातील पैसे काढण्याची नवीन सुविधा देण्याचा सरकारचा विचार आहे। केंद्रीय कामगार मंत्र्याच्या 2.0 सर्व्हरच्या सुरुवातीसोबत ही योजना लागू केली जाणार आहे, ज्याद्वारे पीएफ खातेधारकांना कार्यालयांचे फेरे न मारता आपले पैसे बँक खात्यात ट्रान्सफर करून एटीएमद्वारे सहज काढता येणार आहेत। दक्षिण आफ्रिकेच्या डर्बन येथे झालेल्या जगातील अत्यंत प्रतिष्ठित आणि खडतर कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सोलापूरच्या पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे आणि हेमंत वाघमारे यांनी तिरंगा फडकवला। जगभरातील 21,000 अधिक धावपटू यामध्ये सहभागी झाले होते। 85 किलोमीटर अंतराच्या आव्हानात्मक स्पर्धेत वाघमारे यांनी 9 तास 29 मिनिटात तर काळे यांनी 10 तास 23 मिनिटात हे अंतर पार करत महाराष्ट्र पोलीस दलात प्रथम येण्याचा मान मिळवला। पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी त्यांचं विशेष कौतुक केलं। सोलापूर डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशनच्या मान्यतेनं आज रविवारी सकाळी 10 वाजता जुळे सोलापूर येथील इंडियन मॉडेल स्कूलमध्ये 17 वर्षाखालील मुले आणि मुलींचे जिल्हास्तरीय बुद्धिबळ निवड स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। सोलापूर चेस अकॅडमी आणि चॅम्प चेस स्कूल यांच्या संयुक्त विद्यमानं होणाऱ्या या स्पर्धेतून प्रथम 2 मुलं आणि 2 मुलींची मुंबई येथील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड केली जाणार आहे। आता क्रिकेट। अफगाणिस्तान विरुद्धची 3 सामन्यांची वन डे मालिका भारतानं ऐतिहासिक विजयासह काल जिंकली। अफगाणिस्तानचे 299 धावांचं लक्ष भारतानं 28.4 षटकात गाठलं। 200 पेक्षा जास्त धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वन डेच्या इतिहासातील भारताचा हा सर्वात वेगवान विजय ठरला। या विजयासह भारतानं या मालिकेत 3.0 असा क्लीन स्वीपही पूर्ण केला। दोन्ही देशातील ही पहिलीच द्विपक्षीय वन डे मालिका होती। आता तापमान। काल सोलापूरात नोंदलं गेलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे होतं। कमाल 38.7 दशांश, किमान 27.2 दशांश। शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी। राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला उद्यापासून मुंबईत सुरुवात होणार। सोलापूर विधान परिषद निवडणुकीची उद्या मतमोजणी, 2 तासात निकाल जाहीर होणार।

0: स्मार्ट मीटर सक्तीचं नाही ग्राहकांना निवडण्याची मुभा, महावितरणचं स्पष्टीकरण, खंडित झालेला मान्सून 23 जूनपासून पुन्हा सक्रिय होणार आणि भारतानं अफगाणिस्तान विरुद्धची वन डे मालिका 3-0 जिंकली. याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या. नमस्कार.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते धनाप्रमाणेच मनाचीही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक सोलापूर जनता सहकारी बँक.
2: सोलापूर दिनांकचं आजचं संकलन केलं होतं पत्रकार सुदर्शन सुतार यांनी.
3: अक्कलकोटमध्ये प्रथमच डॉक्टर हर्षद भगत MD रेडिओलॉजी यांचं एस्पायर इमेजिंग अँड डायग्नोस्टिक सेंटर, सिटी स्कॅन, सोनोग्राफी, कलर डॉपलर, डिजिटल एक्सरे, दातांचे एक्सरे आणि पॅथॉलॉजी मध्ये सर्व प्रकारच्या रक्त तपासण्यांची सोय. ब्लड सॅम्पल घरी येऊन घेतलं जाईल. ISO मानांकन प्राप्त एस्पायर डायग्नोस्टिक सेंटर. मोबाईल 99 220 30 363 किंवा 94 226 32 200.
4: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाइक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
5: आकर्षक साड्यातही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी, चाती गल्ली, सोलापूर.
6: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू VR पवारांकडूनच आणला असणार, पण तू कसा ओळखलास? सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
7: VR पवार, चाती गल्ली, सोलापूर.

आकाशवाणी सोलापूर तुमच्याशी जुळलेली वेव्हलेंथ। सकाळचे 8:30 होत आहेत। आता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत।

आकाशवाणी पुणे 8:30 झाली. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. आकाशवाणी प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. योग मानवाच्या जीवनातील चेतना ऊर्जेसोबत एक प्रकाश देखील असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन.

0: 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देश विदेशात योगाभ्यासाचं आयोजन. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठी यंत्रणा सज्ज. महाराष्ट्रातल्या सहकार क्षेत्रासाठी 3000 कोटी रुपयांच्या 2 महत्वाकांक्षी प्रकल्पांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा. आणि एफआयएच महिला हॉकी स्पर्धेत आज भारत आणि न्यूझीलंड दरम्यान अजिंक्यपदाची लढत. आता सविस्तर बातम्या. संपूर्ण देश योगाच्या चैतन्यानं ऊर्जेनं भरलेला असून ही योगाची शक्ती असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आजचा दिवस जगभरात उत्सवाचा दिवस असल्याचं त्यांनी सांगितलं. कोलकात्याच्या ऐतिहासिक रेड रोडवर झालेल्या योग दिनाच्या मुख्य कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर ते बोलत होते. पश्चिम बंगालमध्ये लाखो लोकांनी या कार्यक्रमात प्रत्यक्ष आणि दूरस्थ पद्धतीनं सहभागी होऊन मोदी यांच्यासोबत योगाभ्यास केला. योग स्वभावामध्ये येतो तेव्हा मानवीय एकतेचा आधार बनतो. केवळ शारीरिक श्रमाचं साधन नव्हे तर योग मानवाच्या जीवनातील चेतना ऊर्जेसोबत एक प्रकाश देखील आहे. म्हणूनच यावर्षीची संकल्पना वयोवृद्ध होत असताना आपण निरोगी ऊर्जावान सक्रिय राहू शकतो. योग यासाठी आपल्याला मार्ग दाखवू शकतो असंही मोदी यांनी सांगितलं. ते पुढे म्हणाले,
1: योग किसी एक आयु वर्ग के लिए सीमित भी नहीं है. भारत में हम जानते हैं और देखते आए हैं योग मानव के जीवन का चेतना के साथ ऊर्जा के साथ एक प्रकाश भी है. इसलिए इस वर्ष अंतर्राष्ट्रीय योग दिवस की थीम रखी गई है योगा फॉर हेल्दी एजिंग. उम्र बढ़ने पर भी हम स्वस्थ रह सकते हैं, हम ऊर्जावान और सक्रिय रह सकते हैं. योग हमें इसके लिए मार्ग दिखाता है.
0: निरामय वार्धक्यासाठी योग या संकल्पनेसह 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आज जगभरात साजरा होत आहे. जगभरात 210 पेक्षा अधिक भारतीय दूतावासांसह सुमारे 2500 ठिकाणी योग प्रात्यक्षिकांचं आयोजन करण्यात आलं आहे. यानिमित्त नवी दिल्ली मुंबईसह देशातल्या प्रमुख 100 ठिकाणी सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे विशेष योग कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेशात जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज कोलकाता इथं भारतीय नौदलाच्या 3 स्वदेशी बनावटीच्या नौका आयएनएस दुनागिरी, आयएनएस संशोधक आणि आयएनएस अग्र यांचं लोकार्पण होणार आहे. नौदलाच्या वॉरशिप डिझाईन ब्युरोनं तयार केलेल्या आणि गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्सनं बांधलेल्या नौका लढाऊ कारवाया, जलसर्वेक्षण आणि पाणबुडी विरोधित युद्धतंत्र मजबूत करण्याच्या उद्देशानं बांधण्यात आल्या आहेत. या नौकांमध्ये 75% अधिक स्वदेशी सामग्री असून यात 200 अधिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचा सहभाग आहे असं नौदलानं म्हटलं आहे. देशातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये आज दुपारी 2 ते 5:15 या वेळेत होणारी नीट यूजी फेर परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीतपणे पार पडावी यासाठी एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं जय्यत तयारी केली आहे. याची पूर्वतयारी म्हणून काल देशभरातील परीक्षा केंद्रांवर सराव प्रात्यक्षिकही करण्यात आलं. ही परीक्षा 22,79,000 पेक्षा जास्त विद्यार्थी देत आहेत. देशभरातल्या परीक्षा केंद्रांवर पोलीस, प्रशासकीय कर्मचारी, निरीक्षक आदी 2,00,000 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तसंच प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड आधारित बायोमेट्रिक बसवण्यात आले आहेत. प्रश्नपत्रिका तसंच परीक्षेच्या इतर साहित्याची ने आण करण्यासाठी जीपीएस बसवलेल्या पोलिसांच्या वाहनांची सोय करण्यात आली आहे. परीक्षा केंद्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये कठोर उपाययोजना करण्यात आल्या असून देखरेख करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे अशी माहिती एनटीएनं दिली आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पश्चिम महाराष्ट्रातल्या सहकार आणि साखर उद्योगाला बळ देण्यासाठी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी 3000 कोटी रुपयांच्या 2 महत्वाकांक्षी प्रकल्पांची घोषणा केली. कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजी इथं कल्लाप्पण्णा अवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या प्रशासकीय इमारतीचं

0: उद्घाटन काल शहा यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे 1500 कोटी रुपयांचा सहकारी प्रक्रिया सामूहिक प्रकल्प तर पुण्यातलं बंद पडलेलं नॅशनल हेवी इंजिनिअरिंग कोऑपरेटिव्ह पुनरुज्जीवित करण्यासाठी आणखी 1500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. हा प्रकल्प सुरु झाल्यानंतर देशासह जगभरातल्या साखर कारखान्यांना आवश्यक असलेली यंत्रसामग्री तयार करण्याचं काम या ठिकाणी केलं जाणार आहे. दरम्यान दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणारं करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर आणि परिसर शासन 1500 कोटी रुपयांचा खर्च करून विकास कॉरिडॉर म्हणून विकसित करत आहे ही बाब सर्व भाविकांसाठी अत्यंत अभिमानास्पद असल्याची भावना शहा यांनी कोल्हापूर इथं व्यक्त केली. लेबनॉनमधील इस्रायलच्या हल्ल्यामुळे होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद करण्यात आल्याचं इराणच्या संयुक्त लष्करी कमांडनं काल जाहीर केलं. ही आक्रमक कारवाई सुरु राहिल्यास पुढील उपाययोजनांचीही तयारी करण्यात आल्याचा इशाराही इराणनं दिला आहे. दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यांमध्ये किमान 16 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान इराणच्या इशाऱ्यानंतर काही तासातच अमेरिका आणि इराणचे प्रतिनिधी चर्चेसाठी स्वित्झर्लंडला रवाना झाले. इराण आणि अमेरिकेतल्या चर्चेत अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे डी व्हान्स तर इराणचे मोहम्मद बागेर कालिबाफ सहभागी होत आहेत. दरम्यान इराणच्या इशाऱ्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 60 दिवसांच्या आत इराणसोबत अंतिम करार झाला नाही तर होर्मुझ सामुद्रधुनी या महत्वपूर्ण जलमार्गावरून जाणाऱ्या जहाजांवर अमेरिकेकडून शुल्क आकारलं जाईल असा इशारा दिला आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतून 3 कच्चे तेल वाहून नेणारे टँकर काल भारताच्या दिशेनं यशस्वीरित्या मार्गस्थ झाल्याचं केंद्रीय जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे. हे 3 टँकर 8,06,000 मेट्रिक टनांहून अधिक कच्चं तेल आणत असून त्यावर 94 भारतीय कर्मचारी आहेत असं त्यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. राजस्थानमधील अनेक महत्वाच्या रेल्वे पायाभूत सुविधा प्रकल्पांचं उद्घाटन आणि लोकार्पण आज रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते होणार आहे. बिकानेर रेल्वे स्थानकावरून ते लालगड साबरमती एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. त्यानंतर ते जयपूर इथं खातीपुरा रेल्वे स्थानकावर जयपूर दरभंगा अमृत भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. यावेळी मेगा कोच टर्मिनलचं उद्घाटनही ते करणार आहेत. उत्तर पश्चिम रेल्वेनं विकसित केलेल्या प्रवाशांसाठीच्या अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पणही ते करणार आहेत. यामध्ये 41 लहान आणि मध्यम स्थानकांवरील नवे प्लॅटफॉर्मचा विस्तार आणि सुधारणांची कामं तसंच 16 स्थानकांवरील एकात्मिक प्रवासी माहिती प्रणालीचा समावेश आहे. मेघालयातील शिलाँग इथं असलेल्या हवाई दलाच्या पूर्व मुख्यालयात केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल सैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी तांत्रिक तत्परता धोरणात्मक दूरदृष्टी आणि संस्थात्मक नाविन्यपूर्णतेच्या आवश्यकतेवर भर दिला. सध्याच्या जागतिक व्यवस्थेतील अनिश्चिततेच्या काळातही भक्कम सज्जता राखणं किती महत्वाचं आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं. युद्धाचं स्वरूप सतत बदलत आहे. यात हायब्रिड धोके, सायबर आव्हानं, पुरवठा साखळीची सुरक्षा आणि ड्रोन हे घटक अत्यंत महत्वाचे ठरत आहेत. अशा परिस्थितीत संरक्षण दलांसाठी केवळ पारंपरिक सज्जता पुरेशी नाही तर आपल्या स्वतःच्या अटींवर राष्ट्रीय सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आत्मनिर्भरता साध्य करणं गरजेचं आहे असंही राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. न्यूझीलंडमध्ये ऑकलंड इथं सुरु असलेल्या एफआयएच महिला हॉकी स्पर्धेत काल भारतानं चिलीचा 6-0 गोलनं एकतर्फी पराभव करत या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. आज होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताची लढत यजमान न्यूझीलंडच्या संघाबरोबर होणार आहे. न्यूझीलंडनं अमेरिकेचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. योग मानवाच्या जीवनातील चेतना ऊर्जेसोबत एक प्रकाश देखील असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देश विदेशात योगाभ्यासाचं आयोजन. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट यूजी परीक्षेसाठी यंत्रणा सज्ज. महाराष्ट्रातल्या सहकार क्षेत्रासाठी 3,000 कोटी रुपयांच्या 2 महत्वाकांक्षी प्रकल्पांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा. आणि एफआयएच महिला हॉकी स्पर्धेत आज भारत आणि न्यूझीलंड दरम्यान अजिंक्यपदाची लढत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचे कार्यक्रम एफएम 103.4 MHz वरून. सकाळचे 8:40 झालीत. आता साठेज ऑर्थो स्पाइन केअर

0: सेंटर यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकूया.
1: श्रोतेहो नमस्कार. साठेज ऑर्थोस्पाईन केअर सेंटर यांच्या ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रमात मी अभिराम सराफ सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत करतोय. सोलापुरातील सुप्रसिद्ध एंडोस्कोपिक स्पाईन सर्जन अर्थात मणका रोगतज्ञ डॉक्टर अश्विन हेमंत साठे यांचं ऑर्थोस्पाईन केअर अँड टायनी ग्लँड क्लिनिक दत्त चौकातल्या टोळ्याच्या बोळात आहे. हॉस्पिटलचा मोबाईल क्रमांक आहे 78 87 73 54 82. आजचा आपला विषय आहे मान दुखी. डॉक्टर अश्विन साठे सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: डॉक्टर, अलीकडच्या काळामध्ये बऱ्याच जणांना मानदुखीचा त्रास आपल्याला जाणवतोय. बरेच जणांची तक्रार असते की माझी मान खूप दुखते, अर्थात त्याला काय सर्व्हायकल स्पॉन्डिलायसिस असा एक आपल्या वैद्यकीय भाषेतला हे आहे, पण मानदुखी सर्वसाधारण आपण लोक म्हणताना ऐकतो, तर ही मानदुखी कशामुळे होते?
2: तर सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस म्हणजे ही जी आपल्याला मानदुखी होताना दिसते किंवा आपल्याला बरेच लोक गळ्यात पट्टा वापरताना वगैरे दिसतात, तर ह्याचं कारण काय असतं की मानेत 7 मणके असतात आणि प्रत्येक मणका एकमेकांना जोडलेला असतो.
1: बरोबर.
2: आता जसं आपलं वय वाढतं किंवा जसं आपल्या मणक्यांवर ताण पडतो मानेच्या, ह्या मणक्यातले जॉईंट एकमेकांना घासतात आणि ते सुजतात.
1: बरं.
2: तसंच प्रत्येक दोन मणक्याच्या मध्ये डिस्क असते किंवा कुशन असतं, तर ते कुशन सुद्धा त्याला तडे जातात, त्याच्यावर ताण पडून त्यातला काही भाग बाहेर येतो.
1: बरं.
2: आणि तो नसांच्या जवळ पोहोचतो आणि मग ह्याच्यामुळे काय होतं की पेशंटची मान दुखीची तक्रार चालू होते. हळूहळू या मान दुखीचं रूपांतर रॅडिक्युलोपॅथी म्हणजे हाताला मुंग्या येणे किंवा हात दुखायला लागणे किंवा मानेपासून खांद्यातनं अशा हातापर्यंत दुखणं जाणे किंवा इलेक्ट्रिक शॉक लागल्यासारखं जाणे किंवा हाताच्या बोटांना नंब किंवा संवेदना कमी झाल्यासारखं वाटणे, या सगळ्यामध्ये त्याचं रूपांतर होतं. त्याला आपण सर्व्हायकल रॅडिक्युलोपॅथी असं मेडिकल टर्म म्हणतो, म्हणजे सर्व्हायकल स्पाईन मधल्या नसांवर होणारा त्रास
1: असं त्याला म्हणायला हरकत नाही. साधारणपणे कोणत्या गोष्टीमुळे होतो? म्हणजे अलीकडे मोबाईल बघण्याचं प्रमाण खूप वाढत चाललंय किंवा आयटी क्षेत्रामध्ये सतत संगणकाच्या समोर बसून काम करावं लागतं, हेही कारण असू शकेल, पण इतरही काही कारण असू शकतं.
2: अगदी तुम्ही महत्वाचा प्रश्न विचारलात की आत्ताच्या युगामध्ये मॉडर्न लाईफस्टाईल जशी प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला आहे, तसं प्रत्येक जण मान खाली घालून वाकून मोबाईलवर काहीतरी करताना आपल्याला पारावर गल्ली बोळात सगळीकडे दिसतो.
1: श्रोते हो, आपल्याला जर मानदुखीचा त्रास होत असेल तर आपण तात्काळ साठेज ऑर्थोस्पाईन केअर सेंटर दत्त चौक टोळाचा बोळ सोलापूर इथं संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 78 87 73 54 82, 7887735482.
2: आता ह्याला ना एक टेक्स्ट नेक म्हणजे टेक्स्ट मेसेज जो पाठवतो त्याच्यामुळे होणारा नेकचा प्रॉब्लेम आहे. याला टेक्स्ट नेक नावाची एक टर्मिनॉलॉजी इंट्रोड्यूस झाली.
1: अच्छा.
2: तर ह्या प्रकारे मध्ये काय होतं की जेव्हा आपली मान सरळ असते, जेव्हा आपण ताठ मानेने फिरत असतो, तेव्हा मणक्यावर जितकं डोक्याचं वजन पडतं त्याच्या तिप्पट ते चौपट वजन तुम्ही जेव्हा खाली वाकून मोबाईलवर टेक्स्ट मेसेज लिहित करत असता तेव्हा होतं.
1: बर.
2: आणि केवळ डोक्याचं वजन वाकून पडल्यामुळे हे मान दुखीचा त्रास चालू होतो किंवा ह्या मानेचे सांधे झिजायला लागतात किंवा ह्या या डिस्क असतात त्या खराब व्हायला लागतात. पूर्वी कसं होतं की जेव्हा आपण लिखापडी करत होतो तेवढाच वेळ खाली वाकून आपण काम करत होतो.
1: बरोबर.
2: आता दिवसातले कित्येक तास आपण मोबाईलवर व्हिडिओ बघण्यात, टेक्स्ट मेसेज करण्यात वाकून काढतोय आणि त्याच्यामुळे ह्या आजाराचं प्रमाण तरुणांमध्ये बऱ्याच प्रमाणात दिसायला लागलंय. याशिवाय दुसरं कारण म्हणजे आयटी प्रोफेशनल जे आहेत, ज्यांचं दिवसभर कम्प्युटर स्क्रीनवर बसून काम आहे, तर ह्यांना सुद्धा बऱ्याचदा स्क्रीनची लेवल डोळ्याच्या लेवलच्या खाली असल्यामुळे मान वाकूनच दिवस दिवस काम करायला लागतं.
1: बर.
2: त्यामुळे पुन्हा ह्या लोकांमध्ये सुद्धा हा सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिसचा प्रकार वाढत चाललेला आहे. हे झाले मॉडर्न लाईफस्टाईलचे प्रॉब्लेम्स.
1: श्रोते हो, मानदुखी याविषयी डॉक्टर अश्विन साठे यांच्याशी केलेल्या संवादाचा पहिला भाग आज आपण ऐकला. यानंतरची अधिक माहिती दुसऱ्या भागात आपण ऐकू शकाल. आपल्याला जर मानदुखीचा त्रास होत असेल तर आपण तात्काळ साठेज ऑर्थोस्पाईन केअर सेंटर दत्त चौक टोळाचा बोळ सोलापूर इथं संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 78 87 73 54 82, 7887735482. डॉक्टर, ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. बरे तर श्रोते हो,

0: पुन्हा पण भेटूया या नंतरच्या भागात. तोपर्यंत अभिराम सराफचा नमस्कार.
1: साठेज ऑर्थोस्पाईन केअर सेंटर यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आता आपण ऐकलात. आता दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे पुणा गाडगीळ अँड सन्स यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकूया.
2: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
3: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, अगदी डफरीन चौकात सोलापूर, स्टेशन रोड पंढरपूर आणि धाराशिव.
4: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पूना गाडगीळ आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पूना गाडगीळ आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पूना गाडगीळ आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
3: श्रोते हो, सोनं आणि सोन्याचे दागिने हा भारतीय स्त्री मनाचा अगदी जिव्हाळ्याचा विषय. सोनं कितीही महाग होऊ दे, किंमत वाढत जाऊ दे, भारतीय महिला सोन्याचे दागिने घेतातच. तर मग आजच्या या भावामध्ये देखील दागिने घेण्याची हौस कशी भागवली जाते, बजेट कसं बसवतात याची माहिती आपल्याला देणार आहेत पूना गाडगीळ आणि सन्स या लोकप्रिय आणि विश्वासार्ह सुवर्ण पेढीचे संचालक श्रीयुत अमित मोडक सर. मोडक साहेब नमस्कार.
5: नमस्कार. आताच्या काळात जसं सोनं महाग होत गेलं, तर आता एक ग्रॅम सोनं पूर्वी आपण मुहूर्ताला जाऊन अगदी सहजपणे घ्यायचो, कारण 2 वर्षापूर्वीपर्यंत 4-5 हजार रुपयाला यायचं, त्याच्या आधीच्या काळापर्यंत 3 हजारला यायचं. पण आता जसं ते सोनं महाग होत चाललंय, तसं एक ग्रॅम सोनं म्हणजे 14-15 हजार रुपयाचं होणार असेल तर ते कसं घ्यायचं, तर 200-200 मिलीग्रॅमच्या आता पातळ टिकल्या काढल्या गेल्यात.
3: बरं.
5: म्हणजे त्या कॉईनच्या आकाराच्या असतात, त्या टॅम्पर प्रूफ पॅकिंगमध्ये पॅक केलेल्या असतात. सामान्य माणसाला जर जायचं म्हटलं आणि एखाद्या मुहूर्ताला घ्यायचं म्हटलं तर तो 4-5 हजार रुपयापर्यंत घेऊ शकतो.
3: नक्कीच.
5: आज आता 200 मिलीग्रॅमची जर टिकली म्हटली तर ती 3 हजार रुपयाला येते. मग तो 2 टिकल्या घेऊ शकतो, 400 मिलीग्रॅम होतं. आता 100 मिलीग्रॅम जर 1500 रुपयाला होत असेल तर त्याला व्हॅल्यू आहे. त्याला 1 ग्रॅम करायला अशा 5 टिकल्या घ्यायला पाहिजे. त्याच्यावरती लक्ष्मीची प्रतिमा छापलेली असते किंवा इतर काहीतरी ऑस्पिशियस छापलेलं असतं, त्यामुळे तो ते मुहूर्ताला घेऊ शकतो. हे झालं छोट्या प्रकारात. मला असं आठवतंय की ज्यांचे रोजच्या रोजची कमाईचे प्रकार असायचे, हॉकर्स असतील, तर ती लोक तर मोहनमाळेतले मणी असतात ना आपले, किंवा जोंधळे मणी असतात, मोहनमाळ मणी असतात, कंठी मणीचा मणी असतो, तर जमेल तस तसं ते एक एक मणी घेतात आणि ते साठवून ठेवतात.
3: अच्छा.
5: की आपल्या घरवालीला एकदा आपले 100-125 मणी साठले की त्याच्यातून आपण एक छानपैकी जोंधळी माळ, मोहनमाळ किंवा कंठीमणी माळ करावी. हे झाले एक पारंपरिक प्रकार. पण आता आधुनिक याच्यामध्ये जेनजी आहे, कॉर्पोरेट वर्किंग वुमन आहे, त्यांना ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करायचे असतात, कटकट नको असते, झंझट नको असते, एकदा जाऊन काहीतरी केलं नंतर वर्ष, तर त्याप्रकारे ते सराफ लोकांकडेच अक्युम्युलेशन स्कीम असतात. आता कायद्याच्या चौकटीत बसून या अक्युम्युलेशन स्कीम ज्या आहेत त्या 10 महिन्याच्या असतात आणि 12 महिन्यात त्या क्लोज व्हाव्या लागतात, कारण अनरेग्युलेटेड डिपॉझिट नावाचा एक गव्हर्नमेंटनी कायदा काढलाय. त्या अनरेग्युलेटेड डिपॉझिटमध्ये 12 महिन्याच्या पलीकडे जर तुमच्याकडे एखाद्याची रक्कम राहिली तर ते कायद्याने अलाउड नाही आहे.
3: अच्छा.
5: त्यामुळे या 10 महिन्याच्या 11 महिन्याच्या अशा स्कीम असतात आणि त्याच्यावरती जनरली आरओआय असं काही मिळत नाही. म्हणजे तुम्ही एसआयपी किंवा रिकरिंग डिपॉझिट असा विचार कराल तर तुमचं सोनं तुम्ही ज्या दिवशी पैसे देता त्या दिवशीच्या भावानी बुक होतं आणि एंडला जाऊन तुम्हाला त्या सोन्याचा दागिना घ्यावा लागतो. तर त्या दागिन्याच्या मजुरीवरती वेगवेगळ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या सराफांकडे सूट मिळते आणि ती सूट ही आपली उत्पन्न असतं, म्हणजे ज्या बचतीतून झालेलं उत्पन्न असतं. आता 1 तोळ्याचा दागिना करायचा झाला तुम्हाला तर 1.5 लाख रुपयाचं सोनं झालं, त्याला अगदी किमान 10% मजुरी म्हटली तरी 15 हजार रुपये मजुरी होते. आता त्याच्यातली जर 50-60% मजुरी माफ मिळणार असेल तर तुमचा 8-9 हजार रुपये वाचणार असतात. तर ते 8-9 हजार रुपये हा तुमचा परतावा झाला त्याच्यातून आणि टप्प्याटप्प्याने तुमची गुंतवणूक होऊन त्यातून सोनं निर्माण झालं. सोनं निर्माण झालं म्हणजे अक्युम्युलेट झालं आणि मग त्याचा एकत्रितपणे दागिना करू शकतो. त्यामुळे आपल्याला जर का 3-1 लाख रुपयाचा दागिना करायचा असेल, म्हणजे 3-1 लाख रुपये आजच्या दराने 20 ग्रॅम वजनाचा, तर साधारणपणे आपल्याला दर म्हणजे 10 महिन्याचं असेल तर 25-30 हजार रुपये दर महिन्याला जर आपण सोनं घेत गेलो आणि ते त्या सराफाकडेच ठेवत गेलो तर नंतर जाऊन आपल्याला तो 3 लाखाचा दागिना बनू शकतो. परत त्या 3 लाखाच्या दागिन्याची जी काही टोटल मजुरी असते त्यातल्या मजुरीतला मेजर पार्ट आपल्याला डिस्काउंट म्हणून मिळू शकतो की ज्याच्या

0: मुळे आपले तेवढे पैसे वाचू शकतात.
1: मोडक साहेब, सोन्याचे भाव कितीही वाढले तरी सराफी दुकानं ग्राहकांनी भरलेली दिसतात, याचं रहस्य आज आपण आम्हाला सांगितलं आणि दागिने प्रेमींना मार्गदर्शनही केलं. श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, अगदी डफरीन चौकात सोलापूर, स्टेशन रोड पंढरपूर आणि धाराशिव.
2: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ अँड सन्स यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आता आपण ऐकलात.
3: मानसिक आजार आणि व्यसने उपचारांनी बरे होऊ शकतात.
4: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसन मुक्ती हॉस्पिटल, श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ, विजापूर रोड, सोलापूर.
3: मोबाईल 93-72-707-100.
4: BBA, MBA, BCA आणि MCA कोर्सेससाठी प्रवेश सुरू. NAC कडून A++ दर्जा प्राप्त भारती विद्यापीठ, विजापूर रोड, जुळे, सोलापूर.
3: मोबाईल 90-49-36-60-77 आणि 97-67-17-24-18.
5: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल, VIP रोड, जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, अॅम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध.
6: सिटी हॉस्पिटल, जुना एम्प्लॉयमेंट चौक, VIP रोड, सोलापूर. फोन 2315-156. अनुभवी दंतरोग तज्ज्ञ डॉक्टर मंगेश शहा यांच्या क्लिनिकमध्ये
5: दात काढणं, इम्प्लांट करणं, रूट कॅनॉल, क्लिप बसवणं, कवळी बसवणं अशा सर्व उपचारांसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध. जनता शॉपिंग सेंटर, पहिला मजला, नवी पेठ, सोलापूर.
6: मोबाईल 920-95-94-290.
5: वेळ 10:30-8:30.
6: डॉक्टर नेहा मॅटर्निटी हॉस्पिटल सोलापूर इथं रविवार दिनांक 28 जून 2026 रोजी 9:00 ते 2:00 PCOD आणि लठ्ठपणा याविषयी जनजागृती शिबिराचं आयोजन केलंय.
5: यामध्ये मोफत तपासणी आणि मार्गदर्शन केलं जाईल. पत्ता डॉक्टर नेहा मॅटर्निटी हॉस्पिटल, सिद्धजीन हाउसिंग सोसायटी, क्रोमा शोरूमच्या मागे, ST स्टँड समोर, सोलापूर.
6: मोबाईल 75-58-300-637.
4: दात आणि हिरड्यांच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
3: प्रसिद्ध दंतरोगतज्ञ डॉक्टर किशोर शिवगुंडे, तेरासदार कॉम्प्लेक्स, डॉमिनोज पिझ्झा समोर, गरुड बंगल्या शेजारी, 7 रस्ता ते रंगभवन रोड, सोलापूर.
4: मोबाईल 91-72-710-499.
5: आपलं घर अधिक सुरक्षित करण्यासाठी CCTV हवाच. नामवंत कंपन्यांचे विविध प्रकारचे HD, IP आणि सोलर कॅमेरे अत्यंत वाजवी दरात मिळतात गुरुमाऊली इलेक्ट्रॉनिक्स मध्ये.
6: बायोमेट्रिक हजेरी मशीन, इलेक्ट्रॉनिक डोअर आणि शटर अलार्म सिस्टीम ही मिळेल.
5: शेतामध्ये बसवण्यासाठी आणि निगराणी करण्यासाठी सोलर बेस्ड कॅमेरेही मिळतील.
6: आजच संपर्क साधा गुरुमाऊली इलेक्ट्रॉनिक्स, जोड बसवण्णा चौकातील श्रीराम मंदिराजवळ, सोलापूर.
5: मोबाईल 93-26-16-60-68.
4: डोळ्यांच्या आजारांवर उपचार घेत आहे तर रजिस्टर्ड अशा उच्च शिक्षित सर्जन कडूनच घ्या.
3: सर्व प्रकारच्या डोळ्यांचे आजार, मोतीबिंदू, काचबिंदू यावरील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर शीतल संदीप होळकर यांचं होळकर आय हॉस्पिटल, गवळी प्लॉटिंग, कुरुल रोड, मोहोळ.
4: सोमवार ते शुक्रवार 10:00 ते 4:00. मोबाईल 95-79-790-940. अहो काका, मिठाई काय वाटतंय?
3: अगं इंद्रप्रस्थ मध्ये फ्लॅट बुक केला, फक्त माझच नाही तर आम्हा सर्व कुटुंबियांचं स्वप्न पूर्ण झालं. आणखीन महत्वाचं म्हणजे GST, स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी पूर्णपणे माफ.
4: 1 RK आणि 1 BHK फ्लॅट रेडी पोझेशन, 10,49,000 पुढे, रेल्वे स्टेशन, डी मार्ट जवळ, अगदी प्राईम लोकेशन वर, मोजकेच फ्लॅट शिल्लक.
3: इंद्रप्रस्थ, डोणगाव रोड, सोलापूर.
4: मोबाईल 73-5000-25-47 आणि 84-11-966-700.
5: आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्याची हमी म्हणजे कोंडी इथलं जिजाऊ गुरुकुल निवासी स्कूल.

0: निसर्गरम्य ठिकाणी सोलापूर पासून अगदी जवळ अत्याधुनिक व्यायामशाळा, भव्य मैदान आणि माजी सैनिकांकडून सराव।
1: रात्र अभ्यासिकेची ही सोय सोलापूर जिल्ह्यातील एकमेव एसी आणि नॉन एसी निवासी गुरुकुल।
0: आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी आजच संपर्क साधा 98 50 28 43 28। जिजाऊ गुरुकुल निवासी स्कूल, सुरक्षित राहील आपलं मूल।
2: वा, काय छान सजली हो नवरी मुलगी।
3: अगं, तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स कडून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसते।
2: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स
3: कडून। दागिने त्यांच्याकडूनच आणले।
4: अहो, गेल्या 65 वर्षापासून सोन्या चांदीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते। सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं। करजगीकर ज्वेलर्स, सराफ कट्टा, वारद बोर्ड, वारद कॉम्प्लेक्स, सोलापूर। फोन 274-30-72।
5: श्रोते हो, आता मधुसूदन कालेलकर यांचं गीत आपण ऐकूयात महेंद्र कपूर यांच्या स्वरामध्ये।

0: एन दत्ता यांच्या संगीत नियोजनातली, मधुसूदन कालिलकर यांची रचना आता आपण ऐकली महेंद्र कपूर यांच्या स्वरात. FM 103.4 MHz वर आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे 9 वाजलेत. आता दिशा भविष्यातील शिक्षणाची हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकूया.
1: कार्यक्रम सादर करत आहेत क्रिएटिव्ह पीपल ऍडव्हर्टाइजमेंट सातारा.
2: दिशा

0: भविष्यातील शिक्षणाची।
1: श्रोतेहो नमस्कार, दिशा भविष्यातील शिक्षणाची या मालिकेत आपलं स्वागत। प्रत्येक विद्यार्थ्यासाठी शिक्षणाची समज उमज निरनिराळी असते आणि म्हणूनच शिक्षणातील अडचणींचं स्वरूप हे प्रत्येक पालकासाठी वेगवेगळं असतं। शिक्षणातील अडसर दूर करण्यासाठी शिक्षणतज्ञ प्राध्यापक डॉ नितीन कदम आता सुजान पालकत्वाच्या या प्रवासात विद्यार्थी आणि पालकांसोबत आहेत। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी जाणून घेऊयात प्राध्यापक डॉ नितीन कदम यांच्याकडून।
2: मागील भागात आपण इंजिनिअरिंगच्या स्टेट आणि नॅशनल लेवलच्या ऍडमिशन बद्दलची काही गोष्टी पाहिल्या आणि एक टार्गेट सेट करून आपण कसं पुढपुढे जाणार आहे याच्याबद्दलही बोललो होतो। याचबरोबर मेडिकल संदर्भातल्या काही ज्या गोष्टी आपण पाहतोय त्याच्यामध्ये स्पेशली जसं इंजिनिअरिंगला स्टेट आणि नॅशनलच्या दोन वेगवेगळ्या एंट्रन्स एक्झाम आहेत, त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी मुलांना दोन वेगळ्या प्लॅटफॉर्मवर अभ्यास करावा लागतो किंवा संधी पण उपलब्ध आहेत, तसं मेडिकल मात्र याच्यासाठी नाहीये। एकच नॅशनल लेवलची एक्झाम आहे NEET, नॅशनल एलिजिबिलिटी अँड कम एंट्रन्स टेस्ट। या टेस्टच्या माध्यमातून तुमचे मेडिकलचे ऍडमिशन सगळे होत असतात। या ऍडमिशन्समध्ये एक गोष्ट गरजेची काय तर कोअर मेडिकल आणि पॅरामेडिकल असे दोन त्यातले पार्ट आहेत। कोअर मेडिकल ब्रांचेसमध्ये ऍज अ डॉक्टर म्हणून तुम्ही काम करताना सहा प्रमुख ब्रांचेस आहेत याची कल्पना आपल्याला नक्की असेल। याच्यामध्ये ॲलोपॅथीसाठी MBBS आहे डिग्री, त्याच्यानंतर डेंटलसाठी BDS आहे, आयुर्वेदासाठी BMS आहे, होमिओपॅथीसाठी BHMS आहे, युनानी मेडिकलसाठी BUMS आहे, वेटरनरीसाठी BVSE आहे। ह्या कोअर सहा डिग्रीज की जिथं आपण ऍज अ डॉक्टर म्हणून करिअरकडे नक्की पाहू शकतो। याबरोबर असणाऱ्या काही पॅरामेडिकलच्या जी काही प्लॅटफॉर्म आहे त्याच्यामध्ये फिजिओथेरपी आहे, ऑक्युपेशनल थेरपी आहे, स्पीच अँड ऑडिओलॉजी, अशा प्रकारचे जवळपास एक 13-14 चांगले प्लॅटफॉर्म आहेत की जिथे तुम्ही उत्तम पद्धतीनं पॅरामेडिकलच्या करिअर कोर्सवर जाऊ शकाल। आणि मग BSc पॅरामेडिकलचे ऑप्शन्स पण भरपूर आहेत। या सगळ्याचा काउंट काढला तर जवळपास 50-55 कोर्सेस आहेत की जे विद्यार्थ्यांना मेडिकलच्या सेकंड म्हणजे पॅरामेडिकलच्या प्लॅटफॉर्मवर काम करून घेऊ शकतील। मेडिकलच्या प्रिपरेशन्स आणि कॉलेजच्या ऍडमिशन्स हे दोन क्लिअर कट टप्पे आहेत, कारण आपण त्याबद्दलही जाणतो की संपूर्ण भारतामध्ये जवळपास एक 25-1 लाख विद्यार्थी ह्या परीक्षेला बसतात आणि त्या 25 लाख विद्यार्थ्यांच्या होणारी स्टेट किंवा नॅशनल लेवलची निवड पाहता याच्यातला स्पर्धा आपल्याला नक्की लक्षात येते, कारण या सगळ्यामधून एव्हरेज 40-50 हजार सीट्स ऑल इंडिया लेवलला आहेत आणि महाराष्ट्रातल्या सीट्सचा विचार केला तर प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट हे दोन्ही पकडता एक 8-8.5 हजार जागा ह्या कोअर मेडिकल ब्रँचेसच्या आहेत तिथं। म्हणजे ही गोष्ट नक्की आहे की खूप स्पर्धा असल्यामुळे मुलांना तयारी पण तितक्याच खोलवर पद्धतीनं करणं अपेक्षित आहे। नीटसाठी असणारा अभ्यासक्रम हा NTA डिक्लेअर केलेला, नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं डिक्लेअर केलेला, म्हणजेच थोडक्यात NCERTचा सिलेबस आधारित असणारी परीक्षा, 720 मार्कांची परीक्षा आणि त्याच्या परीक्षेवर असणारे कट ऑफ जर आपण पाहिले तर जनरल कॅटेगरीला एव्हरेजली कमीत कमी एक 600-550 म्हणजे 650 प्लस असणारा कट ऑफ आहे, 580-585 प्लस आहे। यानंतर BDS कट ऑफ थोडासा अजून एक 10-12 मार्कांनी कमी आहे, BMS 550 पर्यंत जे कट ऑफ, गव्हर्नमेंट मेडिकलचे असे थोडे थोडे या मार्कांनी कट ऑफ कमी कमी होत राहतात। पण सर्वसाधारण तयारी बघायला गेलं तर पहिल्या 2 वर्षांमध्ये अतिशय उत्तम पद्धतीनं तयारी करून या रँकमध्ये येण्यासाठी मुलांना खूपच मेहनत घेणं हे गरजेचं आहे आणि प्रत्येक स्टुडंटचं टार्गेट हे कमीत कमी 450 प्लस कास्ट कॅटेगरीनुसार व्हेरिएशन आहेत, पण ओपन स्टुडंटला कमीत कमी 600 प्लस टार्गेट ठेवून तयारी करणं ही त्या प्रत्येक वर्षाच्या ऍडमिशनची आता गरज झाली हे मात्र नक्की आहे। तर याच्यामध्ये कॉलेजेसमध्ये ग्रेडेशन काय होतं की गव्हर्नमेंट कॉलेज आहेत, त्याच्यानंतर प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत किंवा प्रायव्हेट कॉलेजेस आहेत, त्याच्यानंतर या सगळ्या सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, त्याच्याबरोबर ऑटोनॉमस मधले काही प्लॅटफॉर्म समोर आहेत आणि हे सगळे नॅशनल लेवलचे प्लॅटफॉर्म बघताना महाराष्ट्रातल्या मुलांसाठी जसं महाराष्ट्राबरोबर साऊथ इंडियातले पण काही चांगले प्लॅटफॉर्म आहेत की जिथं उत्तम कॉलेजेस आहेत, त्याच्यामुळे मुलांचा महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचा कर्नाटकामध्ये जाण्याचा सुद्धा जास्त ओढा आहे, तिथंही ऍडमिशनची संख्या मुलांची थोडी जास्त आहे, मग त्याला अजून एक 4-5 वेगवेगळ्या परीक्षांना मुलांना थोडं फेस करावं लागतं। आपण त्या सगळ्याचा एक थोडासा इन शॉर्ट चर्चा नक्की करणार आहे तिथं, पण एक तयारी म्हणून हे नक्की आहे की 11वीपासूनच तुम्हाला नीटची तयारी करायला पाहिजे, PCB तुमचे कोर सब्जेक्ट पाहिजेत आणि 100% फोकस्ड वर्क करून तुम्ही मेडिकल एंट्रन्स क्रॅक करू शकाल असे प्रयत्न नक्की राहता येईल। पुढील भागात आपण कॉलेजेसचे स्तर आणि परीक्षेबद्दलची थोडी माहिती नक्की पाहूया।
1: शिक्षणतज्ञ प्राध्यापक डॉ नितीन कदम यांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण शैक्षणिक विकास आणि सुजान पालकत्वाच्या प्रवासात नक्कीच फायदेशीर ठरेल याची आम्हाला खात्री आहे। आपल्याला शैक्षणिक मार्गदर्शन हवं असल्यास आपले प्रश्न किंवा शंका आम्हाला 777-592-592-3 या क्रमांकावर व्हॉट्सअपद्वारे कळवा। पुढील भागात प्राध्यापक डॉ नितीन कदम आपल्या प्रश्नांची उत्तरे देतील।
0: या मालिकेची निर्मिती केली आहे श्रीनिवास डोंगरे क्रिएटिव्ह पीपल ऍडव्हर्टाइजमेंट सातारा यांनी। दिशा भविष्यातील शिक्षणाची हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आता आपण ऐकलात।

0: कंबर दुखी, कॅल्शियमची कमतरता, मणक्यांचे विकार, संधिवात, आमवात, मूळव्याध, फिशर, बद्धकोष्ठता, मूतखडा, पौरुष ग्रंथींची सूज, शुक्राणूंची कमतरता आणि लैंगिक समस्या यावर विना ऑपरेशन आयुर्वेदिक उपचार।
1: डॉक्टर आर एस मेंगजी यांचं कस्तुरी क्लिनिक, वैष्णवी सिटी विमानतळ, होटी रोड, सोलापूर।
0: मोबाईल 91 30 396 809।
2: इंस्टाची स्टोरी, फेसबुक चे लाइक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी।
3: आकर्षक साड्या तेही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू, लाहोटी साडी, चाटी गल्ली, सोलापूर।
4: व्यसनाधीनता, नैराश्य, सतत आत्महत्येचे विचार येणं, संशय घेणं, सततची डोकेदुखी, वारंवार राग येणं, झोप न येणं ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात। त्याकडे दुर्लक्ष करू नका। तज्ज्ञांचा सल्ला घेऊन वेळीच औषधोपचार केल्याने मनोविकार बरे होतात।
5: अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर बुर्टे यांचं मनोदय न्यूरोसायकियाट्रिक सेंटर, रिमांडोम जवळ, सोलापूर। मोबाईल 7083069496।
0: डॉक्टर, इंजिनियर व्हायचे अथवा स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळवायचे? कोटा, राजस्थान सारखी अध्यापन पद्धत आता सोलापुरात। मोशन एज्युकेशन सोलापूर,
6: जी नीट, MST CET महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांसाठी तर MST CET साठी स्पेशल बॅच,
0: आणि विद्यार्थ्यांनो, दिवसा कॉलेज करून संध्याकाळी CET ची तयारी करण्यासाठी स्पेशल बॅच, 8वी ते 10वी फाउंडेशन बॅच साठी प्रवेश सुरू।
6: उपयुक्त स्टडी मटेरियल, अनुभवी तज्ज्ञ शिक्षक, नियमित टेस्ट सिरीज।
0: मोशन एज्युकेशन सोलापूर, युनिटी श्रद्धा आर्किड दावत चौकाजवळ, पतंजली स्टोअर शेजारी, जुळे सोलापूर। मोबाईल 97666 46 400 आणि 78 220 97 296।
6: मोशन आहे तर भरोसा आहे,
0: मोशन आहे तर हमका सिलेक्शन आहे।
7: अग बाई बाई बाई, वैतागले ग बाई या दारूला।
8: आता पर्याय एकच, डॉक्टर पंडित माळी यांचं श्री समर्थ हॉस्पिटल, पेनूर, तालुका मोहोळ। मोबाईल 96 37 91 22 88।
9: विद्यार्थिनींनो, जरा इकडे लक्ष द्या।
10: सेवा सदन कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर इथं फक्त मुलींसाठी
11: 11वी साठी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू।
10: तज्ञ आणि अनुभवी शिक्षक वर्ग, सुसज्ज प्रयोगशाळा,
9: मध्यवर्ती ठिकाणी असलेलं कॉलेज, शिवाय सिक्युरिटी सह वसतिगृहाची सोय,
10: JEE, नीट, CET यासह विविध स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन,
11: क्रीडा आणि अन्य कला गुणांना वाव।
9: आजच प्रवेश घ्या सेवा सदन कनिष्ठ महाविद्यालय,
11: मुरारजी पेठ, सरस्वती चौक, सोलापूर। मोबाईल 99 23 63 37 43 43।
4: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये।
11: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात,
4: नवरदेवासाठी सुटिंग शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये।
11: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन, शिव पार्वती कलेक्शन।
4: शिस्त, संस्कार, शिक्षण महान, श्रीराधा गुरुकुल मुलींचा अभिमान।
11: इयत्ता 3 ते 12वी मुलींचं निवासी गुरुकुल।
4: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले श्रीराधा गुरुकुल, कामती बुद्रुक, तालुका मोहोळ।
11: संपर्क 87 88 46 14 97।
0: त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर, जामदार टॉवर्स, लकी चौक ते 4 पुतळा वनवेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर।
6: मोबाईल 77 19 92 22 55।
11: आपलं शरीर आपल्याला काही संकेत देत असतं। लहान सहान वाटणाऱ्या पोटदुखीवर वेळी सोनोग्राफी करणं, रक्त आणि लघवी तपासणी करून पित्तखडा, मूतखडा, फॅटी लिव्हर, गर्भाशयातील गाठी, स्त्रियांच्या स्तनातील गाठी, प्रोस्टेट कॅन्सर, हार्ट अटॅक यासारख्या इतर आजारांचं निदान करून वेळीच उपाय करता येतात।
4: सोलापूर डायग्नोस्टिक्सच्या आरोग्य मित्र योजनेत संपूर्ण आरोग्य तपासणी अगदी मोफत मिळवा, म्हणजे आरोग्यम आणि धनसंपदाही। आजच आरोग्य मित्र योजनेत सहभागी व्हा।
11: संपर्क सोलापूर डायग्नोस्टिक्स, दमाणी कॉम्प्लेक्स, दत्त चौक, सोलापूर। फोन 73 85 81 85 55।
0: जुळे सोलापुरातील स्वर्गीय अनुराधा ढोबळे विधी महाविद्यालयात कुठल्याही पदवी प्राप्त विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची सुवर्ण संधी, 3 वर्षांचा LLB कोर्स।
6: एक यशस्वी वकील होण्यासाठी आज

0: प्रवेश घ्या।
1: महाराष्ट्र शासन आणि बार काउन्सिल मान्यता प्राप्त स्वर्गीय अनुराधा ढोबळे विधी महाविद्यालय वसुंधरा कॉलेज कॅम्पस जुळे सोलापूर।
0: संपर्क 98 60 10 44 70।
2: श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम नो योर इंग्लिश। श्रोते हो, हाय, हॅलो, गुड मॉर्निंग। नो युअर इंग्लिश या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मी रेखा सहर्ष स्वागत करते। मित्रांनो, कार्यक्रमात सुरुवातीला एक छानसा पॉझिटिव्ह थॉट आपण ऐकूयात। एक्झ्युबरन्स इज ब्युटी, म्हणजेच चेहऱ्यावरील उत्साह किंवा प्रसन्नता हीच खरी सुंदरता आहे। चला याच पॉझिटिव्ह थॉटसह आजच्या आपल्या इडियमकडे वळूयात। मित्रांनो, आज आपण इडियम म्हणजेच एक वाक्प्रचार आपण जाणून घेणार आहोत। तो असा आहे, हिट द नेल ऑन द हेड। या इंग्रजी वाक्प्रचाराचा अर्थ आहे अगदी अचूक गोष्ट बोलणं किंवा करणं। जेव्हा एखादी व्यक्ती समस्येचं किंवा परिस्थितीचं अगदी बरोबर निदान करते किंवा अचूक उत्तर शोधते तेव्हा या वाक्प्रचाराचा वापर केला जातो। मराठीत आपण म्हणतो ना, निशाणा बरोबर लागणं किंवा मुद्देसूद आणि योग्य बोलणं असंही आपण म्हणतो। आता ही इडियम वाक्यात वापरायची कशी हे आपण पाहूयात। पहा, द टीचर हिट द नेल ऑन द हेड बाय पॉइंटिंग आउट द स्टुडंट्स वीक ग्रॅमर, म्हणजेच विद्यार्थ्यांच्या कमकुवत व्याकरणाकडे लक्ष वेधून शिक्षकांनी अचूक मुद्दा मांडला। आणखीन एक आपण एक्झाम्पल बघूयात। वेन शी सेड कम्युनिकेशन इज द प्रॉब्लम, शी हिट द नेल ऑन द हेड, म्हणजेच संवादाची कमतरता हीच समस्या आहे असं तिनं सांगितलं। ते अगदी बरोबर आहे। ओके, चला तर मित्रांनो पुन्हा भेटूयात पुढच्या रविवारी एका इंटरेस्टिंग शब्दासह। तोपर्यंत मी रेखा आपला निरोप घेतेय। बाय बाय।

0: नो योर इंग्लिश हा कार्यक्रम आता आपण ऐकलात.
1: श्रोतेहो, सोलापूरची नाट्यगाथा हा प्रिसिजन फाउंडेशन सोलापूर यांनी प्रायोजित केलेला कार्यक्रम अवश्य ऐका आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून दररोज सकाळी 9:20.
2: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
3: पण तू कसा ओळखलास?
2: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
4: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर.
5: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
6: आकर्षक साड्यातही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी, चाटी गल्ली, सोलापूर.
7: शिस्त, संस्कार, शिक्षण महान, श्रीराधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
8: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल.
7: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले श्रीराधा गुरुकुल, कामती बुद्रुक, तालुका मोहोळ.
8: संपर्क 87 88 46 14 97.
5: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
6: आकर्षक साड्यातही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी, चाटी गल्ली, सोलापूर.
0: आपण ट्यून केलं FM 103.4 MHz वर आकाशवाणी सोलापूर. सकाळचे 9:15 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत खमंग रुचकर.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सर्व प्रकारच्या साड्या आणि लग्नाच्या वस्त्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
9: वाह, काय शालू आहे स्नेहा, श्री धूत सारीज कडूनच घेतला असणार.
10: आता सर्वांनाच माहिती आहे की अप्रतिम डिझाईन्सच्या साड्या आणि शालू फक्त श्री धूत सारीज मध्येच मिळतात.
9: श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
11: सहज, सोप्या, लज्जतदार पदार्थांच्या पाककृतींचा कार्यक्रम खमंग रुचकर.
12: श्रोते हो, नमस्कार. खमंग रुचकरच्या आजच्या भागामध्ये मी तेजश्री
13: आणि मी कविता
12: आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय.
13: तेजश्री, 2 मिनिटात होणारा पदार्थ सांगशील का? पण मॅगी नाही.
12: बर.

0: का ग, आज तुला फार घाई दिसतीये.
1: हो ग, खूप घाई आहे. जायचंय ऑफिसला पण जायचंय, शाळेत पण जायचंय आणि स्वतःची पण कामं करायची आहेत. बरं का?
0: बर बर. मग माझ्याकडे एक पदार्थ आहे बरं का कविता.
1: कोणता?
0: पण तो पोटभरीचा नाहीये, पण स्नॅक्सचा आहे.
1: चालेल,
0: मिनिटात होणार आहे.
1: चालेल,
0: सांगू?
1: सांग.
0: साहित्य बघ काय आहे. एक वाटी फुटाणे, दोन चमचे पांढरे तीळ आणि तीन चमचे गुळ, म्हणजे गुळ पावडर.
1: बस इतकंच?
0: बस झालं साहित्य.
1: छानच की.
0: आता बघ कृती बघ. आता कढई तापत ठेवायची.
1: ठेवली.
0: त्यामध्ये तीन चमचे गुळ घालायचा, एक चमचा पाणी घालायचं आणि ते जस्ट थोडस मेल्ट होऊ द्यायचं, म्हणजे वितळवायचं.
1: अच्छा.
0: ते वितळलं, त्याच्यामध्ये आपण जे तीळ घेतले दोन चमचे ते घालायचे आणि वाटीभर फुटाणे घालायचे.
1: बरं.
0: पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित ढवळून घ्यायचं आणि थंड व्हायला एका प्लेट मध्ये काढून घ्यायचं. तयार आहे आपलं कॅरमलाइज्ड फुटाणे.
1: गुळाचा सुगंध
0: मस्त.
1: आणि खरं म्हणजे ना याच्यामधून प्रोटीन मिळतं.
0: हो, कॅल्शियम मिळतं.
1: कॅल्शियम मिळतं.
0: त्याला थोडस असं छोटीशी भूक लागलेली असती ना, त्यावेळेला हा पौष्टिक पदार्थ पटकन.
1: खरंच. आणि डब्यामध्ये सहज आपण ने आण पण करू शकतो. ते मुलांनाही देऊ शकतो. मुलांना तर मजाच येईल कुडकुडीत गुळामुळे.
0: हो. आणि हा मस्त असा हेल्दी एक ऑप्शन आहे स्नॅक्सचा.
1: खूपच छान, अगदीच भन्नाट. आणि श्रोत्यांना सुद्धा आवडली असेल. अरे वा तेजश्री, दोन मिनिटाचं माझं चॅलेंज तू पूर्ण केलंस.
0: थँक्यू. पण आवडली की नाही रेसिपी?
1: खूपच. आणि श्रोते हो, तुम्हालाही ही रेसिपी आवडली असेल
0: तर आमच्या प्रतिबिंब या कार्यक्रमामध्ये नक्की सांगा. तर कविता, आता मात्र कार्यक्रमात इथंच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसह आपल्या खमंग रुचकर.
2: श्री दूध सारीज मध्येच मिळतात.
3: श्री दूध सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते सर्व प्रकारच्या साड्या आणि लग्नाच्या बस्त्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
5: खमंग रुचकर हा कार्यक्रम आता आपण ऐकलात.
6: या गजबजलेल्या जीवनात साहित्याशी नातं जपणं तितकंच महत्वाचं आहे, नाही का?
7: ऐका साहित्य संपदा.
8: आज माझ्या अक्षरांना वचन दे रसिका तुझे.
9: सोलापूरच्या साहित्य विश्वातील मान्यवरांसोबत खास गप्पा, काव्यवाचन आणि नाट्यकलेची सुंदर मेजवानी.
6: कविता, कथा आणि रंगभूमीच्या माध्यमातून अनुभवा सृजनशीलतेचा एक वेगळाच प्रवास.
9: सोलापूरच्या समृद्ध साहित्य परंपरेचा गौरव आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा हा खास उपक्रम. ऐका साहित्य संपदा दर मंगळवारी रात्री 8:15 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. साहित्य संपदा,
6: शब्द, कला आणि संस्कृतीचा उत्सव.
8: आज माझ्या अक्षरांना वचन दे रसिका तुझे.
5: आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सकाळचे 9:20 झाली आहेत. आता क्रमशः अभिवाचनाचा कार्यक्रम. सोलापूरची नाट्यगाथा, संशोधन, लेखन आणि अभिवाचन रजनीश जोशी, निर्मिती सहाय्य विनायक दुदगी. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत डॉ सोमेश्वर पाटील. ऐकूयात सोलापूरची नाट्यगाथा.
10: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सोलापूरच्या साहित्य, कला आणि सांस्कृतिक चळवळीला गतिमान करणारी सामाजिक संस्था प्रिसिजन फाउंडेशन सोलापूर.

रंगदेवतेला वंदन करून आणि रसिकांना अभिवादन करून सहर्ष सादर करत आहोत शाहिरी आखाडे ते संगीत रंगभूमी आणि गिरणगाव ते प्रयोगभान टिपणारी सोला।

ಬಾಬುರ್ಜಿ ನಾಟ್ಯಗಾಥಾ. संशोधन लेखन आणि अभिवाचन रजनीश जोशी. सादरकर्ते डॉक्टर सोमेश्वर पाटील. सोलापूरची नाट्यगाथा.

श्रोतेहो नमस्कार. नव्वदीच्या दशकामधली घटना. सारस्वत ब्राह्मण कार्यालय नुकतंच बांधलेलं. डॉक्टर जब्बार पटेल तिथं एका कार्यक्रमाच्या निमित्तानं आले होते. कार्यक्रम सुरू व्हायला वेळ होता. शशिकांत लावणीस, सुशीला भंसाळे, संजीवनी काळे आणि डॉक्टर जब्बार पटेल असे आम्ही बोलत होतो. विषय निघाला नाटकांच्या निवडीचा. राज्यनाट्य स्पर्धेमध्ये आता कोणते प्रयोग होतात, नाटकाची निवड कशी केली जाते अशा संबंधी आमचं बोलणं सुरू होतं. डॉक्टर जब्बार पटेल यांनी सोलापुरातल्या त्यांच्या आठवणी जागवल्या. पुढे ते मुंबईत गेल्यानंतर नामदेव वठारे राज्यनाट्य स्पर्धेतील नाटकाच्या संहितेसाठी त्यांच्या घरी कसं जात याविषयी डॉक्टर बोलत होते. जब्बारांनी काही नाटकांचा उल्लेख केला. म्हणाले, नामदेवला अशी भरपूर पात्रांची नाटकं लागत. मी त्याला वेगळी नाटकं सुचवे तर त्यात ललित कला मंदिरातील सगळ्या कलावंतांना भूमिका मिळणार नाहीत असं नामदेव म्हणे. बरं, तशा पद्धतीचं एखादं नाटक आहे म्हणून सांगितलं की दुसऱ्या दिवशी नामदेव मुंबईमध्ये हजर. रेल्वेमध्ये टीसी असल्यामुळं त्याचा प्रवास अखंड सुरूच असे. आपल्या नाट्यसंस्थेतील सगळ्या कलावंतांना भूमिका मिळणारं नाटक स्पर्धेसाठी करायचं हा नामदेवचा नाटक निवडीचा क्रायटेरिया होता असं डॉक्टर जब्बार पटेलांनी म्हटलंय. डॉक्टर जब्बार पटेल हे जेव्हा सांगत होते तेव्हा नामदेव वठारे यांच्याबद्दलचा अभिमान ओसंडून वाहत होता. राज्यनाट्य स्पर्धा जवळ आली की नामदेवच्या मुंबईच्या वाऱ्या वाढत. मला त्याचे सतत फोन येत. मी कामामध्ये व्यग्र असे पण नामदेवच्या डोक्यामध्ये संस्थेचं नाटक एवढा एकच विषय. त्याला नाटक मिळालं की मगच मला उसंत मिळेल असं डॉक्टरांनी त्यावेळी सांगितलं. नामदेव वठारे यांची तळमळ या निमित्तानं जब्बारांनी अधोरेखित केली होती. नाट्यसंहिता चांगली असली पाहिजे, त्यात सगळ्यांना छोट्या मोठ्या भूमिका करता आल्या पाहिजेत, महिला कलावंतांचा आदर राखला गेला पाहिजे असे अलिखित नियमच होते ते, जे नामदेव वठारे अतिशय कसोशीनं पाळत. पुढे अशीच एक घटना घडली, ती पुन्हा माझ्याच छेद नाटकाच्या संदर्भामध्ये. राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीमध्ये सोलापूर केंद्रावरती छेद हे नाटक पहिलं आलं. अंतिम स्पर्धेसाठी मुंबईतल्या यशवंत नाट्यगृहामध्ये त्याचा प्रयोग होणार होता. नाटकातलं नेपथ्य, इतर छोट्या मोठ्या वस्तू रेल्वेमधून कशा न्यायच्या यावरती चर्चा सुरू होती. त्यावेळी नामदेव वठारेंचा पुत्र गुरु म्हणाला, मी पाहतो काय करायचं ते. गोपी, उद्या आपण मुंबईला जाऊया. लगेच ते दोघं मुंबईला गेले. नाटकासाठी नेपथ्य पुरवण्याचं काम करणाऱ्या मुंबईतल्या संस्थेकडून आवश्यक त्या वस्तू भाड्यानं घेण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी आगाऊ रक्कम भरून गुरु सोलापुरात परतला. नाटकासाठी खिशाला खार लावून घेण्याची नामदेव वठारे यांची निस्वार्थी वृत्ती गुरुमध्ये संक्रमित झाल्याचं ते एक उदाहरण. श्रोतेहो, ललित कला मंदिरचा सुवर्ण महोत्सव हुतात्मा स्मृती मंदिरामध्ये मोठ्या झोकात साजरा झाला. त्यावेळीही गुरुने खूप मेहनत घेतली होती. पण सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये संस्थेच्या सगळ्या जुन्या कलावंतांचा सत्कार आणि सन्मान झाला पाहिजे अशी संकल्पना नामदेव वठाऱ्यांनी मांडली. तसा तो झाला. तेव्हा अण्णा शिवशरण आणि अन्य सगळी मान्यवर मंडळी रंगमंचावरती उपस्थित होती. ललित कला मंदिर आणि नामदेव वठारे यांच्याबद्दल त्या समारंभामध्ये सगळ्यांनीच गौरवोद्गार काढले. एखाद्या मोठ्या एकत्र कुटुंबातली परगावी परदेशी गेलेली मंडळी एकत्र जमावीत तसं ते दृश्य होतं. डॉक्टर जब्बार पटेल देखील त्यावेळी उपस्थित होते. रंगमंचावर झालेला औपचारिक सोहळा संस्थेबद्दलचा जिव्हाळा दाखवून देणारा होता आणि कार्यक्रमाआधी आणि नंतर नामदेव वठारे यांच्याबद्दलचा स्नेह सर्वत्र पाझरत असल्याचं दिसून येत होतं. नाटक हे एक निमित्त, पण विविध क्षेत्रामध्ये काम करणारी मोठमोठ्या हुद्द्यावरती अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळणारी कलावंत मंडळी आपल्या परिवाराच्याच स्नेहसंमेलनामध्ये दाखल झालेली होती जणू. नामदेव वठारेंच्या प्रेरणेनं गुरुनं त्यासाठी परिश्रम घेतलेले होते. रेवण उपारे काका आणि अन्य सगळ्या ज्येष्ठांचं मार्गदर्शन होतंच. अशोक बोंदारडे यांच्यासारख्या अधिकारी पदावरील कलाकाराचं सहाय्य देखील होतं. पिता पुत्राच्या संस्थेवरील प्रेमाची ती अनोखी साक्ष होती. श्रोतेहो, मुंबईतल्या पुण्यातल्या नाटकांमध्ये नेपथ्याची किंवा प्रकाश योजनाची नवी कल्पना राबवली की आपण देखील ती करून पहावी असं नामदेव वठारे यांना वाटत असे. नटवर्य प्रभाकर पणशीकरांनी तो मी नव्हेच या नाटकाच्या निमित्तानं फिरत्या रंग

0: मंचाची कल्पना राबवली. लगेच नामदेव वठारे यांच्या मनात देखील ललित कला मंदिरच्या एखाद्या नाटकासाठी फिरत्या रंगमंचाची कल्पना रुंजी घालू लागली. सोलापूरच्या हौशी रंगभूमीच्या इतिहासामध्ये फिरता रंगमंच आणणारे नामदेव वठारे हे पहिले नेपथ्यकार होते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. गुरु वठारे देखील त्याच तयारीचा. ललित कला मंदिरचं नाटक असो किंवा अलीकडे रंगकर्मी प्रतिष्ठानचं, नेपथ्यामध्ये नाविन्य असलं पाहिजे यासाठी गुरुचा अखंड विचार सुरू असतो. ललित कला मंदिरची नाटकं आणि त्यांचं सादरीकरण याविषयी सोलापूरच्या कलावंत मंडळींमध्ये बऱ्याचदा उलट सुलट चर्चा होत असे. कित्येकदा अनेक कलावंतांचं पाठांतर देखील नसे. रंगमंचावरती ही मंडळी विसरून जात, मग प्रॉम्प्टिंगचा आवाज येई. मी एकदा त्याविषयी नामदेव वठारे यांनाच विचारलं. म्हटलं, असं कसं होऊ शकतं, पाठांतरच करत नाहीत कलावंत. त्यावर त्यांनी छान उत्तर दिलं. ते म्हणाले, आपण हाऊस म्हणून नाटक करतो, नाटकात पाठांतर चोख असलं पाहिजे याबद्दल दुमत नाही, पण आमच्या नाटकात काम करणारे कलावंत शिफ्ट ड्युटी करणारे आहेत. तालमीसाठी रोजच्या रोज वेळ देणं त्यांना जमत नाही, पण त्यांची नाटकावरची निष्ठा अभेद्य आहे. रेल्वेमध्ये शिफ्टमध्ये काम करणारी आमची कलावंत मंडळी दोन दोन दिवसानंतर सोलापुरात येतात. स्टेशनवरून घरी जाण्याऐवजी ते नाटकाची तालीम करतात आणि मग घरी जातात. नाटक चांगलं व्हावं यासाठी ते मेहनत घेत नाहीत असं कसं म्हणता येईल मग. त्यांचं हे प्रतिपादन ऐकून मी थक्क झालो. 48 तासांच्या ड्युटीवरून परतल्यावर घरी न जाता नाटकाची रिहर्सल करणारी ही नाट्यवेडी मंडळी सोलापूरचं भूषणच आहेत. ही तळमळ, ही जिद्द आता अभावानंच आढळते. झटपट रिझल्टच्या मागे तरुणांमधले बरेच जण लागल्याचं आपल्याला दिसून येतं. नामदेव वठारेंच्या लेखी नाटक महत्वाचं होतंच, पण कलावंत असलेली माणसं त्यांना अधिक जवळची वाटत होती. नाटकातील भूमिका डावी उजवी झाली तरी चालेल, पण माणूस म्हणून एखाद्या कलावंताच्या आयुष्यात काही कमी जास्त झालं तर स्वत त्याच्या मदतीसाठी ते उभं राहत अशी अनेक उदाहरणं देता येऊ शकतात. नाटकाची तालीम संपली की कलावंतांची संबंध संपला अशी त्यांची वृत्ती नव्हती. एकदा ललित कला मंदिराच्या परिवारामध्ये कलावंत आला की तो थेट नामदेव वठारे यांच्या आयुष्यात कुटुंबातच दाखल होई, त्यांच्या सुखदुःखामध्ये ते सामील होत. त्यांचे सुपुत्र गुरु यांनी देखील हाच वारसा जपलेला आहे. सोलापूरच्या नाट्यसृष्टीमध्ये प्रत्येकाला लागेल ती मदत करण्याची गुरुची वृत्ती हे नामदेव वठारे यांच्या विस्तारलेल्या वारशाचं प्रतीक म्हणावं लागेल. ज्या भक्तिभावानं गुरु नामदेव वठारे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षी काही ना काही उपक्रम राबवत असतात तेही नव्या पिढीसाठी आदर्शवत आहे. वडिलांचा कीर्ती सुगंध असा पसरवत असताना गुरु व्यक्तिगत लाभाऐवजी रसिक सोलापूरकरांना चांगली नाटकं पाहायला मिळावीत म्हणून प्रयत्नशील असतो अशी कलावंत मंडळी सोलापूरच्या नाट्यसृष्टीमध्ये आहेत हेही सोलापूरचं सांस्कृतिक वैभवच म्हणावं लागेल.
1: शाहिरी आखाडे ते संगीत रंगभूमी आणि गिरणगाव ते प्रयोगभान टिपणारी सोलापूरची नाट्यगाथा हा कार्यक्रम आताच आपण ऐकला. संशोधन, लेखन आणि अभिवाचन रजनीश जोशी. सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते सोलापूरच्या साहित्य, कला आणि सांस्कृतिक चळवळीला गतिमान करणारी सामाजिक संस्था प्रिसिजन फाउंडेशन सोलापूर.
1: क्रमशः अभिवाचनाचा कार्यक्रम आता आपण ऐकलात. सोलापूरची नाट्यगाथा. संशोधन, लेखन आणि अभिवाचन रजनीश जोशी. निर्मिती सहाय्य विनायक दुधगी. तर या कार्यक्रमाचे सादर करते होते डॉक्टर सोमेश्वर पाटील. 9:31 झालेली आहेत. आता विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत सकाळी 10 वाजेपर्यंत.
3: कैसी बदा ये गाना.
4: जब मैं गांव के छोटे छोटे बच्चों के साथ धूल मिट्टी में खेला करता था.
3: संगीतकार सचिन देव बर्मन.
4: बहुत ही बूढ़ा किसान एक गीत गाया करता था. एक बूढ़े किसान का गीत मेरे दिल में घर

आपण ट्यून केले एफएम 103.4 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणी सोलापूर सकाळचे ठीक 10 वाजलेत. आता प्रसारित करत आहोत चित्रबेला हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. श्रोतेहो, आज 21 जून जागतिक संगीत दिवस.

मित्रांनो, पक्षाच्या किलबिलाटात दडलेलं आहे संगीत, कोरड्या पानांच्या कुशीत दडलेलं आहे संगीत। कोसळणाऱ्या धबधब्याच्या पाण्यात दडलेलं आहे संगीत, नद्यांच्या वाहत्या पाण्यात दडलेलं आहे संगीत। निसर्गाच्या प्रत्येक कणाकणात संगीत दडले, जे प्रत्येक हृदयाला स्पर्श करतं। तेव्हा प्रत्येक संगीतप्रेमीला आणि

आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांना जागतिक संगीत दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मनाला स्पर्शून जाणारी गाणी आज आपण ऐकणार आहोत आजच्या चित्रवेला या कार्यक्रमात.

0: ही रचना होती संतोष आनंदी यांची, तर गायली होती अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी. संगीत या चित्रपटासाठी हे गीत संगीतबद्ध केलं होतं नरेश शर्मा यांनी.
1: ताई, हे बघ.
2: हॅपी बर्थडे टू यू.
1: दाखव. हा माझा फेवरेट कलर.
3: नेहमी शॉपिंग.
1: आय नो आई, पण खर्च करण्याचं हेच वय आहे राईट.
4: सेव्हिंगचंही हेच वय आहे.
5: आय नो बाबा. सेव्ह करा, योग्य ठिकाणी गुंतवणूक करा, रकमेवर व्याज मिळेल, जे पुन्हा गुंतवल्यावर व्याज मिळत राहील.
6: आय नो ना.
5: आरबीआय सांगते
7: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.

श्रुती हो असे म्हणतात की जिथं शब्द कमी पडतात तिथं संगीत बोलतं. संगीत आपल्याला भावनिकरित्या स्पर्श करतं. संगीत आपला मूड सुधारतो. संगीत ऐकल्यानं आपलं मन प्रसन्न होतं आणि ताणतणाव कमी होतो. खरे ना मित्रांनो,

श्रोते हो, संगीत ऐकताना मेंदूला विश्रांती मिळते, कामातली एकाग्रता वाढते. श्रोते हो, संगीत हे आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे. संगीत ऐकल्यानं रक्तदाब नियंत्रित राहतो आणि हृदयविकाराचा धोकाही कमी होण्यास मदत होते.

श्रोतेहो, भारतीय शास्त्रीय संगीतातील राग मन, मेंदू आणि शरीरावर सकारात्मक परिणाम करतात. यालाच म्युझिक थेरपी म्हणजेच संगीत उपचार असंही म्हणतात.

श्रुती हो, ताण चिंता जर असेल तर राग यमन काफी आणि बागेश्री आपण ऐकू शकतो, ज्यामुळे आपलं मन शांत होतं, तणाव कमी होतो आणि झोप सुधारते. उच्च रक्तदाब म्हणजेच हाय बीपी जर असेल तर राग अहिर भैरव भूपाली तोडी आपण ऐकू शकतो, ज्यामुळे रक्तदाब संतुलित राहतो आणि मन स्थिर होतं. श्रोतेहो, जर पचनाच्या जर समस्या असतील तर राग दीपक खमाश आणि भैरवी आपण ऐकू शकतो, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि शरीरातील ऊर्जा संतुलित राहते.

मिशन कश्मीर या चित्रपटातलं गाणं आता आपण ऐकलं. श्रोती हो, रोज 20 ते 30 मिनिट शांतपणे संगीत ऐका, गाणी ऐका. संगीत हे नक्कीच आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे आणि गाणी ऐकवण्यासाठी आणि आपली साथ देण्यासाठी आहेच आहे आकाशवाणी सोलापूर.

श्रोते हो, या गीताबरोबरच चित्रवेला हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सकाळचे 10:31 झालेली आहेत. आता प्रसारित करत आहोत बालसभा हा बालदोस्तांसाठीचा कार्यक्रम. आज यामध्ये सुंदरी वादक कलाश्री जाधव आणि व्यंकटेश कुमार जाधव यांचा सुंदरी वादनाचा कार्यक्रम. निर्मिती सहाय्य आहे यश गोसावी यांचं. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत डॉक्टर सोमेश्वर पाटील. ऐकूयात कार्यक्रम बालसभा.

नमस्कार बालमित्रांनो, मी तुमचा मित्र यश गोसावी तुमचं बालसभा या कार्यक्रमात मनःपूर्वक स्वागत करतो. बालसभा या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत डॉक्टर सोमेश्वर.

0: नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? चला कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया अजब शास्त्रज्ञांच्या गजब कथा. लेखक डॉक्टर सुनील विभूते, अभिवाचन केलंय संदीप जाधव यांनी.
1: नमस्कार बालदोस्तांनो, तर आज मी पुन्हा एकदा घेऊन आलोय तुमच्यासाठी अजब शास्त्रज्ञांच्या गजब कथांमधली सर आयझॅक न्यूटन यांची एका वेळी एकच काम या नावाची गोष्ट. तर आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या व अथक संशोधनाच्या बळावर ज्यांनी भौतिक शास्त्रात म्हणजे फिजिक्समध्ये क्रांती घडवून आणली ते शास्त्रज्ञ म्हणजे सर आयझॅक न्यूटन. गुरुत्वाकर्षण, वस्तूचे गतिविषयक नियम, प्रकाशाचे विकिकरण ज्यालाच आपण रिफ्रॅक्शन म्हणतो, बायनोमियल सिरीज, असे एकापेक्षा एक महत्वपूर्ण शोध लावून त्यांनी विज्ञानाच्या प्रगतीला गती दिली. त्यांच्या महत्वपूर्ण शोधामुळे त्यांचा भौतिक शास्त्रावर प्रदीर्घ काळ प्रभाव होता व त्या काळातील भौतिक शास्त्राला न्यूटनचे भौतिक शास्त्र म्हणजे न्यूटन्स फिजिक्स असं मानलं जात होतं. तर न्यूटन यांच्या बालपणीची एक मजेशीर घटना आहे. लहानपणी बहुतेक सर्वजण एकाच वेळी एकच विचार करतात. न्यूटन यांचंही तसंच होतं. न्यूटन यांच्या घरी एक घोडा पाळलेला होता. त्यांच्या वडिलांच्या एका शेतकरी मित्राला तो घोडा काही कामानिमित्त हवा होता, त्यामुळे त्या शेतकरी मित्राने न्यूटनच्या वडिलांना घोडा मागितला. न्यूटन त्यांना टॉम अंकल असं म्हणत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी टॉम अंकलकडे घोडा पोचवण्याचं काम न्यूटन यांच्याकडे आलं. बाल न्यूटन घोड्याचा लगाम धरून पुढे व घोडा मागून चालू लागला. चालता चालता न्यूटनना शिक्षकांनी घरी सोडवण्यासाठी दिलेले गणित आठवलं. ते गणित कसं सोडवावं याचा विचार करत ते पुढे चालत होते. घोड्याच्या लगामाच्या वादीची गाठ काही कारणाने सुटली आणि लगाम घोड्यापासून अलग झाला, त्यामुळे घोडा पुढे न जाता परत फिरला. विचारात गढलेल्या न्यूटनना मात्र याचा पत्ताच नाही. विचार करता करता गणित सोडवण्याची पद्धत आणि त्याचे उत्तरही न्यूटन यांच्या लक्षात आलं आणि त्याच क्षणी न्यूटन टॉम अंकलच्या घरासमोर येऊन थांबले. टॉम अंकल बाहेरच उभे होते. अंकल, हा घ्या घोडा, असं म्हणत छोट्या न्यूटननी लगाम त्यांच्या हाती दिला. तेव्हा टॉम अंकलनी विचारलं, न्यूटन, अरे फक्त लगामच काय हातात देतोस, घोडा कुठे? त्यावेळी न्यूटन यांनी गरकन मागे वळून पाहिलं तर घोडा गायब. घोडा गायब झालेला पाहून न्यूटनना आश्चर्याचा धक्का बसला. घोडा गायब कसा झाला असेल? आता तो कुठे असेल? रस्त्यातून दुसरीकडेच तो गेला असेल का? असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात फिरू लागले. त्यामुळे ते गोंधळून गेले आणि त्यांना थोडी भीतीही वाटू लागली. त्यांनी टॉम अंकलना घडलेली सगळी घटना सांगितली. टॉम अंकल त्यांना धीर देत म्हणाले, घाबरू नकोस, घोडा परत घरी गेला असेल. तू घरी जा. न्यूटन परतीची वाट चालू लागले. चालता चालता त्यांना थोड्या वेळापूर्वीचं गणित आठवलं. गणित सोडवण्याची पद्धत व गणिताचं उत्तर आठवण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण ते सगळं त्यांच्या डोक्यातून न कळतपणे पसार झालं होतं. कारण आता त्यांच्या डोक्यात एकच विचार होता, आपला घोडा घरीच गेला असेल का? तर बालदोस्तांनो, कशी वाटली तुम्हाला ही सर आयझॅक न्यूटन यांची एका वेळी एकच विचार असणारी गोष्ट? आवडली ना? तर अशा छान छान गोष्टी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे अजब शास्त्रज्ञांच्या गजब कथांमधून. चला तर मग भेटूया पुढच्या भागात.
0: अजब शास्त्रज्ञांच्या गजब कथा आत्ताच आपण ऐकलत. लेखक डॉक्टर सुनील विभूते, अभिवाचन केलं होतं संदीप जाधव यांनी. मित्रांनो, तुम्हाला आठवतंय का मागच्या भागात आपण ज्या सुंदरी वादक भाऊ बहिणींचा गौरवशाली इतिहास जाणून घेतला, आज वेळ आली आहे त्यांच्या सुरांच्या जादूमध्ये हरवून जाण्याची. ज्या घराण्याने सुंदरी वाद्याचा शोध लावला त्याच घराण्याच्या पाचव्या पिढीचे हे दैवी सूर आता थेट आपल्या कानावर पडणार आहेत. हे दोन्ही बालकलाकार आज आपल्या समोर सुंदरीवर वेगवेगळ्या रागांची एक अप्रतिम मैफिल सादर करणार आहेत. चला तर मग जाऊयात या सुरांच्या दुनियेत आणि ऐकूया हे सुश्राव्य सादरीकरण.
2: नमस्कार.
3: मी प्रथमतः माहिती सांगण्यास इच्छुक आहे, जगभरात सुंदरी वादनाची ही पाच

0: पाचवी पिढी म्हणून ओळखली जाते. पहिली पिढी बाबूराव जाधव म्हणजे माझे पणजोबा हे वाद्य स्वतः वाद्याचा शोध लावला, पण जगभरात असं माहीत आहे की सिद्धराम जाधव यांनी शोध लावलाय, बट हे असं नाही आहे. बाबूराव जाधव यांनी हा वाद्याचा शोध लावला आणि जगभरात प्रसार प्रचार आणि श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याचा क्रम मात्र सिद्धराम जाधव यांनी केलेला आहे. तिथून मग माझ्या आजोबांकडे सिद्धराम जाधव यांच्याकडे हे वारसा आला, मग तिथून बाबांकडे पंडित भीमण्णा जाधव आणि मग तिथून आमच्याकडे मी कलाश्री भीमण्णा जाधव आणि माझा भाऊ व्यंकटेश कुमार जाधव ह्याच्यापर्यंत आला. आता सुंदरी माझे पणजोबांनी 7 इंचापर्यंत सुंदरी बनवली होती, म्हणजे बॉबिन पासून ही वाद्य बनवलं होतं खरं. मग बॉबिनला 8 छिद्र पाडले गेले, मग 8 छिद्र पाडल्यानंतर मग बाबूराव जाधव पहिला बॉबिनला सुंदरी वाद्य केले. बॉबिन म्हणजे कापड बनवताना जे दोरी गुंडाळतात ना त्याला ते लाकूड असतं, त्याला बॉबिन म्हणतात. आणि ते बॉबिन सोलापुरात कामगिरी म्हणून आजोबाईकडे पणजोबाईकडे कामाला होते. मग तिथून आईरवाडी त्यांचं रहिवासी गाव आईरवाडी, मग आईरवाडीमध्ये ते घेऊन आले बॉबिन आणि घरात खेळणी म्हणून सगळेजण वापरत होते, म्हणजे पप्पा वगैरे असं खेळणी म्हणून ते वापरत होते. आणि मग एके दिवशी ते पणजोबा ते वाद्य म्हणजे ते बॉबिन घेतले हातात आणि म्हणाले की हे थोडंफार सनईसारखं दिसतंय. मग पणजोबा मुख्यतः सनई वादक होते आणि मग त्यांनी त्याला सनईसारखे ह्याला सुद्धा छिद्र पाडले आणि मग सनईची नळी आणि जिबाळ इकडं या बॉबिनला लावलं आणि मग ते वाद्य वाजवू लागले. मग ते वाजवल्यानंतर ना त्यातनं 8 स्वरांचा निर्माण झाला. 8 स्वरांचा निर्माण झाल्यावर मग ते वाद्य सुंदर म्हणून बॉबिन सुंदर म्हणून पहिला ह्या नावाचं नामकरण झालं. 1936 साली त्यांनी माझे पणजोबा अक्कलकोट येथे राजे फतेसिंह महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यामध्ये एक उत्कृष्ट कार्यक्रम करण्याचा त्यांना संधी मिळाली. त्यांना हे वाद्य खूप आवडत होते, त्यांनी त्याला बॉबिन म्हणायला नकार दिला. ते वाद्य त्यांना आवडून त्यांना हे वाद्य सुंदर वाटलं, मग त्यांनी बॉबिन म्हणायला नकार देऊन सुंदर असे म्हटले. सुंदर या शब्दाचा अपभ्रंश होऊन महाराजांनी सुंदरी हा वाद्याचा नामकरण महाराजांनी केले.
1: वा खूप छान, म्हणजे वाद्य शोधण्यापासून ते पिढ्यानपिढ्या वाजवणं ती कला जपणं एवढं सुंदर काम तुमच्या घराण्यात चालू आहे. तर आज हे सादरीकरण आपण आपल्या बालमित्रांना तुम्ही सादर करून दाखवा.
0: सकाळचा प्रहर आहे म्हणून आम्ही नटभैरव हा राग घेतलेला आहे. सादरीकरणासाठी या रागाची थोडक्यात परिचय करून द्याव अशी माझी इच्छा आहे. या रागाचा थाट भैरव असा आहे. या रागाची जाती संपूर्ण अशी आहे. आरोहात व अवरोहात 7 स्वरांचा उल्लेख आहे म्हणून या रागाची जाती संपूर्ण. या रागात वर्जस्वर नाही आणि या रागाची वादी म आणि संवादी सा म्हणजे मध्यम आणि षडज असा आहे.

0: वा, काय ते सूर आणि काय तो अप्रतिम समन्वय. एवढ्या लहान वयात रागांवर असणारी ही पकड खरोखरच थक्का करणारी आहे. ज्या सुंदरी वाद्याचा शोध तुमच्याच पूर्वजांनी लावला, त्यांचा वारसा तुम्ही दोघेही पाचव्या पिढीच्या रूपाने इतक्या समर्थपणे पुढे नेत आहात, याचा आम्हा सर्व सोलापूरकरांना आणि आकाशवाणी परिवाराला प्रचंड अभिमान आहे. तुमच्या सुरांमध्ये तुमच्या घराण्याचे आशीर्वाद स्पष्ट जाणवतात. आज तुम्ही दोघेही बालसभा या कार्यक्रमात आला आणि आपलं हे सुरेख वादन आम्हाला ऐकवलं, त्याबद्दल आकाशवाणी सोलापूर आणि आपल्या सर्व बालमित्रांतर्फे तुमचे मनापासून आभार. तुमच्या भविष्यातील सांगीतिक प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: मित्रांनो, यासोबतच आजचा बालसभेचा कार्यक्रम आपण समाप्त करूया. हा कार्यक्रम कसा वाटला आम्हाला संदेशाद्वारे नक्की कळवा. संदेश पाठवण्यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक 94225617141. दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा 94225617141. तुम्ही पाठवलेल्या प्रतिक्रिया तुम्हाला ऐकायला मिळतील प्रतिबिंब या कार्यक्रमात सोमवारी रात्री 8:15. चला तर मग, मी तुमचा मित्र यश गोसावी तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूया या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.

बालसभा हा कार्यक्रम आता आपण ऐकलात. आज यामध्ये सुंदरी वादक कलाश्री जाधव आणि व्यंकटेश कुमार जाधव यांचा सुंदरी वादनाचा कार्यक्रम ऐकलात. निर्मिती सहाय्य होतं यश गोसावी यांचं. तर या

0: माझे सादर करते होते डॉक्टर सोमेश्वर पाटील.
1: हिंदी चित्रपटातील मनाला भुरळ घालणाऱ्या हृदयस्पर्शी आणि विविध कालखंडात बदल झालेल्या नृत्य गीत आणि संगीत यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम
2: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं.
1: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं प्रत्येक रविवारी रात्री 10 ते 11 या वेळेत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकायला विसरू नका.

0: श्रोते हो, या गजबजलेल्या जीवनात साहित्याशी नातं जपणं तितकंच महत्वाचं आहे, नाही का? त्यासाठीच आम्ही खास आपल्यासाठी घेऊन आलो आहोत सोलापूरच्या साहित्य विश्वातील मान्यवरांसोबत खास गप्पा, काव्य वाचन आणि नाट्यकलेची सुंदर मेजवानी. कविता, कथा आणि रंगभूमीच्या माध्यमातून अनुभवा सृजनशीलतेचा एक वेगळाच प्रवास. सोलापूरच्या समृद्ध साहित्य परंपरेचा गौरव आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा हा खास उपक्रम, त्यासाठी नक्की ऐका साहित्य संपदा दर मंगळवारी रात्री 8:15 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. साहित्य संपदा, शब्द, कला आणि संस्कृतीचा एक अनोखा उत्सव.
1: ऑर्डर वर ऑर्डर येतील, प्रोजेक्ट वर प्रोजेक्ट मिळतील, पॅकिंग वर पॅकिंग होतील, बॅलन्स शीट वर प्रॉफिट वाढला, FM वर ऍडव्हर्टाइजमेंट बिझनेस वाढला.
2: प्रसार भारतीच्या अधिकृत एजन्सी धारकांमार्फत आपल्या व्यवसायाची जाहिरात करा आणि आपले ब्रँडिंग कानातून श्रोत्यांच्या हृदयांपर्यंत पोहोचवा.

0: आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचे कार्यक्रम एफ एम 103.4 मेगाहर्ट्झ वरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरून देखील. सकाळचे ठीक 11 वाजलेत. आता जितेंद्र घोडके सराफ यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकूया.
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: आकाशवाणीच्या सर्व रसिक श्रोत्यांना माझा म्हणजे प्रियांका गोगटेचा मनापासून नमस्कार. श्रोते हो, आज आपण पुण्यातील 100 वर्ष जुनी सुवर्ण पेढी जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणाऱ्या श्री गजानत लक्ष्मी अंगठीबद्दल माहीत करून घेणार आहोत. श्रोते हो, ही अंगठी धारण करणाऱ्याला आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यास मदत करू शकणारी तसंच धनवृद्धी सोबत आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यास मदत करू शकणारी श्री गजानत लक्ष्मी अंगठी म्हणजे खरोखरच एक महत्वाची भूमिका निभावते असा अनुभव आपल्या असंख्य बंधू भगिनींना आला आहे. संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित श्री गजानत लक्ष्मी अंगठी केरळ सोडल्यास संपूर्ण भारतात फक्त जितेंद्र घोडके सराफांकडेच मिळते. श्री गजानत लक्ष्मी अंगठी जेवढ्या शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि श्रद्धेनं तयार केली जाते तेवढ्याच श्रद्धेनं स्वतः श्री जितेंद्र घोडके सराफ यांच्या हस्ते ती अंगठी धारण करणाऱ्यास दिली जाते आणि तेवढ्याच श्रद्धेनं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं ती एका विशिष्ट मुहूर्तावर अर्थात दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटांच्या कालावधीतच ती धारण करायची असते. जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणारी ही श्री गजानत लक्ष्मी अंगठी सोनं चांदी तांब किंवा पंचधातूमध्ये एक विशिष्ट आणि अतिशय दुर्मिळ अशा घटक पदार्थाच्या मदतीनं तयार केली जाते. पण श्रोते हो, एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर श्री गजानत लक्ष्मी अंगठी प्रथमच धारण करत असाल तर ही सोन्याची न घेता चांदी तांब किंवा पंचधातूमध्येच बनवावी असा स्पष्ट सल्ला श्री जितेंद्र घोडके सराफ अर्थात सर्वांचे लाडके दादा आपल्या सर्व ग्राहकांना देतात आणि ते अतिशय अभिमानानं आणि विश्वासानं असंही सांगतात की या दिवाळीत जी व्यक्ती चांदी तांब किंवा पंचधातूमध्ये ही अंगठी धारण करते ती व्यक्ती पुढल्या वर्षी सोन्याची अंगठी घेण्यास स्वतः तर येतेच पण इतर 10-12 लोकांनाही

0: सोबत घेऊन येते. श्रोते हो, दिवसेंदिवस श्री गजानत लक्ष्मी अंगठीची वाढती मागणी, त्यामुळे शेवटच्या काही दिवसात होणारी गर्दी आणि कितीही प्रयत्न करून सुद्धा नाईलाजानं मागणी पूर्ण करू शकण्याची असमर्थता आणि त्यामुळे आमच्या प्रिय ग्राहकांची होणारी निराशा टाळण्यासाठी जितेंद्र घोडके सराफ यांनी यावर्षी मार्च महिन्यापासूनच श्री गजानत लक्ष्मी अंगठीची विक्री सुरू केली आहे. आपणास श्री गजानत लक्ष्मी अंगठी हवी असल्यास आजच आमच्या दालनात आपलं सहर्ष स्वागत आहे. इतर शहरातील ग्राहक फोन करून अंगठी बुक करू शकतात. या अंगठीची किंमत धातू म्हणजेच चांदी, तांब, पंचधातू आणि त्यामध्ये एक लाईन, दोन लाईन, तीन लाईनचे डिझाईन, त्याचप्रमाणे अंगठीचा साईज यावर ठरते. अंगठीचा साईज कसा द्यायचा हे फोनवर सांगितलं जाईल. त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉलवर विविध डिझाईन्स दाखवण्याची सुद्धा सोय आहे. एकदा अंगठीची निवड झाली, पेमेंट केलं की लागलीच तुम्हाला व्हॉट्सअपवर पावती पाठवली जाईल आणि अंगठी भारतात कुठेही कुरिअरनी पाठवण्याची सुद्धा सोय जितेंद्र घोडके सराफ यांनी केली आहे. एक अत्यंत महत्वाचं म्हणजे ही अंगठी जरी आता घेऊन गेलात तरीही ही अंगठी इतर शुभ मुहूर्त जसं की गुढीपाडवा, अक्षय तृतीया, दसरा किंवा गुरुपुष्यामृत या दिवशी धारण न करता आधी सांगितल्याप्रमाणे फक्त आणि फक्त दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तेही फक्त एक प्रहर म्हणजेच एक तास 45 मिनिटातच 5 मिनिटांचा विधी करून भक्तिभावानं ती धारण करायची. घरी करण्यात येणाऱ्या या विधीसाठी कुठलाही खर्च येत नाही. तर मग श्रोते हो, आता वाट कसली बघताय? आजच श्री गजानत लक्ष्मी अंगठी घरी घेऊन जा आणि आपल्या आर्थिक अडचणींवर मात करून आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. आमचा पत्ता: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स: 0-20-244-78-286 किंवा 0-20-244-80-135.
1: श्रोते हो, आताच आपण जितेंद्र घोडके सराफ यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. या जाहिरात प्रसारणानंतर आपण आनंद घेणार आहोत मराठी गाण्यांचा, तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी सोलापूर, तुमच्याशी जुळलेली वेवलेंथ.

0: 1981 पासून तिवारीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे.
1: यंदाच्या सणांमध्ये तुमच्या सौंदर्याला खुलवेल असे बेस्ट कलेक्शन फक्त ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केटमध्ये.
2: मेन्स, किड्स, लेडीज वेअर आणि साडीच्या मनपसंत खरेदीसाठी तेही अगदी होलसेल दरात.
1: आजच भेट द्या ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट, पुणे सोलापूर हायवे मोडणे. संपर्क 87400304008.
3: डोळ्यांच्या आजारांवर उपचार घेत आहे तर रजिस्टर्ड अशा उच्च शिक्षित सर्जन कडूनच घ्या.
4: सर्व प्रकारचे डोळ्यांचे आजार, मोतीबिंदू, काचबिंदू यावरील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर शीतल संदीप होळकर यांचं होळकर आय हॉस्पिटल, गवळी प्लॉटिंग, कुरुल रोड, मोहोळ.
3: सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते 4. मोबाईल 95 79 790 940.
5: इंस्टाची स्टोरी, फेसबुक चे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
6: आकर्षक साड्या तेही मी रेट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी, चाफी गल्ली, सोलापूर.
7: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं.
8: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी.
7: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
8: सुटिंग, शर्टिंग वाजवी दरात मिळणार.
7: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ.
8: अरुण नरखेडकर अंगर.
7: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात.
9: श्रोतेहो, आता

0: मराठी गाण्यांचा आनंद आपण घेणार आहोत. श्रुती हो, आज आहे फादर्स डे. वडील म्हणजे कुटुंबाचा आधारस्तंभ. आपल्या मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी ते आयुष्यभर मेहनत घेतात, अनेक त्याग करतात आणि प्रत्येक कठीण प्रसंगी खंबीरपणे पाठीशी उभे राहतात. त्यांच्या या निस्वार्थ प्रेमाबद्दल आणि योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस म्हणजेच आजचा फादर्स डे.
1: लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला.

श्रांता शेळके यांची रचना आता आपण ऐकलीत. अरुण सरनाईक, प्रमिला दातार आणि रावणी वर्मा यांच्या स्वरात संगीत दिलं होतं सी रामचंद्र यांनी. श्रोत्यो, वडील आणि मुलीचं नातं हे जगातील सर्वात सुंदर भावनिक आणि अतूट नात्यांपैकी एक आहे. लहानपणापासूनच मुलगी तिच्या वडिलांना आपला पहिला हिरो मानते, तर वडीलही आपल्या मुलीच्या प्रत्येक आनंदात आपलं संपूर्ण विश्व शोधतात. या बापलेकीच्या नात्याला नेहमीच एका निरागस आणि खोल भावनेची किनार असते. सर्व वडीलधाऱ्यांना आणि सर्व बाबांना फादर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा.

0: पी सावळाराम यांची रचना आता आपण ऐकलीत. लता मंगेशकर यांच्या स्वरामध्ये संगीत होतं वसंत प्रभू यांचं.
1: शिस्त संस्कार शिक्षण महान श्रीराधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
2: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल.
1: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले श्रीराधा गुरुकुल कामती बुद्रुक तालुका मोहोळ.
2: संपर्क 87 88 46 14 97. आपलं शरीर आपल्याला काही संकेत देत असतं. लहान सहान वाटणाऱ्या पोटदुखीवर वेळी सोनोग्राफी करणं, रक्त आणि लघवी तपासणी करून पित्तखडा, मूतखडा, फॅटी लिव्हर, गर्भाशयातील गाठी, स्त्रियांच्या स्तनातील गाठी, प्रोस्टेट कॅन्सर, हार्ट अटॅक यासारख्या इतर आजारांचं निदान करून वेळीच उपाय करता येतात.
1: सोलापूर डायग्नोस्टिक्सच्या आरोग्य मित्र योजनेत संपूर्ण आरोग्य तपासणी अगदी मोफत मिळवा, म्हणजे आरोग्यम आणि धनसंपदाही. आजच आरोग्य मित्र योजनेत सहभागी व्हा.
2: संपर्क सोलापूर डायग्नोस्टिक्स, दमाणी कॉम्प्लेक्स, दत्त चौक, सोलापूर. फोन 73 85 81 85 55.
3: दात आणि हिरड्यांच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
4: प्रसिद्ध दंतरोग तज्ञ डॉक्टर किशोर शिवगुंडे, बिराजदार कॉम्प्लेक्स, डॉमिनोज पिझ्झा समोर, गरुड बंगल्या शेजारी, 7 रस्ता ते रंगभवन रोड, सोलापूर.
3: मोबाईल 91 72 710 499.
5: इंस्टा ची स्टोरी, फेसबुक चे लाइक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
6: आकर्षक साड्यातही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी, जाती गल्ली, सोलापूर.
7: विद्यार्थिनींनो जरा इकडे लक्ष द्या.
2: सेवा सदन कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर इथं फक्त मुलींसाठी 11वी साठी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू. तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक वर्ग, सुसज्ज प्रयोगशाळा,
7: मध्यवर्ती ठिकाणी असलेलं कॉलेज शिवाय.

0: सिक्युरिटी सह वसती गृहाची सोय,
1: जेईई नीट सीईटी यासह विविध स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन,
2: क्रीडा आणि अन्य कला गुणांना वाव।
0: आजच प्रवेश घ्या सेवा सदन कनिष्ठ महाविद्यालय,
2: मुरारजी पेठ सरस्वती चौक सोलापूर, मोबाईल 99 23 63 37 43 43।
3: इंस्टाची स्टोरी, फेसबुक चे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी।
4: आकर्षक साड्या तेही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेट वस्तू, लाहोटी साडी जाती गल्ली सोलापूर।
5: मराठी गाण्यांचा आनंद आपण घेत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून। कार्यक्रमात आता ऐकूया चंद्रमुखी या चित्रपटातला सवाल जवाब। प्रतिहो शेवटचा सवाल जवाब वडिलांची महती सांगणार आहे, अगदी मनाला स्पर्शून जाणारा हा सवाल जवाब। नक्कीच ऐकूयात चंद्रमुखी या चित्रपटातला।

0: श्रोतेहो, या गीताबरोबरच मराठी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्हीआर पवारांकडूनच आणला असणार,
2: पण तू कसा ओळखलास?
1: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
3: व्हीआर पवार, चाटी गल्ली, सोलापूर.
4: मानसिक आजार आणि व्यसने उपचारांनी बरे होऊ शकतात.
5: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसनमुक्ती हॉस्पिटल, श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ, विजापूर रोड, सोलापूर.
4: मोबाईल 93-72-707-100.
5: त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर, जामदार टॉवर्स, लकी चौक ते चार पुतळा वनवेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर.
4: मोबाईल 77-19-92-22-55.
6: अक्कलकोट मध्ये प्रथमच डॉक्टर हर्षद भगत, MD रेडिओलॉजी यांचं एस्पायर इमेजिंग अँड डायग्नोस्टिक सेंटर, सिटी स्कॅन, सोनोग्राफी, कलर डॉपलर, डिजिटल एक्सरे, दातांचे एक्सरे आणि पॅथॉलॉजी मध्ये सर्व प्रकारच्या रक्त तपासण्यांची सोय. ब्लड सॅम्पल घरी येऊन घेतलं जाईल. ISO मानांकन प्राप्त एस्पायर डायग्नोस्टिक सेंटर. मोबाईल 99-220-30-363 किंवा 94-226-32-200.
7: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल, VIP रोड, जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग, प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध.
8: सिटी हॉस्पिटल, जुना एम्प्लॉयमेंट चौक, VIP रोड, सोलापूर. फोन 2-315-156. अनुभवी दंतरोग तज्ञ डॉक्टर मंगेश शहा यांच्या क्लिनिक मध्ये
9: दात काढणं, इम्प्लांट करणं, रूट कॅनॉल, क्लिप बसवणं, कवळी बसवणं अशा सर्व उपचारांसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध. जनता शॉपिंग सेंटर, पहिला मजला, नवी पेठ, सोलापूर.
8: मोबाईल 920-95-94-290.
9: वेळ 10:30 ते 8.
0: आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचे कार्यक्रम FM 103.4 MHz वरून आणि त्याचबरोबर न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरून देखील.

0: 11:32 झाली आहेत. आता हिंदी गाण्यांचा आनंद आपण घेणार आहोत. श्रुती हो, आज 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन. आजच्या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची अधिकृत संकल्पना निरोगी वृद्धत्वासाठी योग म्हणजेच योगा फॉर हेल्दी एजिंग अशी आहे. मित्रांनो, शारीरिक मानसिक आरोग्याला चालना देणं आणि योगाद्वारे जीवन निरोगी ठेवणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. नियमित योगासनं आणि प्राणायामाच्या माध्यमातून शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक शांतता आणि निरोगी जीवनशैली आपल्याला प्राप्त होते. योग केल्यानं शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो, ताणतणाव कमी होतो आणि प्रतिकार शक्ती वाढते आणि दीर्घायुष्य लाभण्यास मदत होते. निर्धार नियमित योग करण्याचा आजपासून जपा मंत्र निरोगी आरोग्याचा. तेव्हा आजपासून का होईना नियमित योगा आपण करूयात आणि निरोगी राहूयात.
1: औरत के खूबसूरती के लिए हाइट चाहिए 5'4"
2: और फिगर
1: 36, 24, 36, नथिंग लेस नथिंग मोर.
3: लेकिन ये कैसे होगा?
1: व्हाई ओ

हादसा या चित्रपटातलं गाणं आता आपण ऐकलं. हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमात आता आपण ऐकूयात पापा द ग्रेट या चित्रपटातलं उदित नारायण आणि आदित्य नारायण यांनी गायलेलं फैज अन्वर यांचं गीत. संगीत आहे निखिल विनय यांचं.

0: डॉक्टर नेहा मॅटर्निटी हॉस्पिटल सोलापूर इथं रविवार दिनांक 28 जून 2026 रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 पर्यंत पीसीओडी आणि लठ्ठपणा याविषयी जनजागृती शिबिराचं आयोजन केलंय.
1: यामध्ये मोफत तपासणी आणि मार्गदर्शन केलं जाईल. पत्ता: डॉक्टर नेहा मॅटर्निटी हॉस्पिटल, सिद्धजीन हाऊसिंग सोसायटी, क्रोमा शोरूमच्या मागे, एसटी स्टँड समोर, सोलापूर.
0: मोबाईल 75 58 300 637.
1: आपलं घर अधिक सुरक्षित करण्यासाठी सीसीटीव्ही हवाच. नामवंत कंपन्यांचे विविध प्रकारचे एचडी, आयपी आणि सोलर कॅमेरे अत्यंत वाजवी दरात मिळतात गुरुमाऊली इलेक्ट्रॉनिक्स मध्ये.
0: बायोमेट्रिक हजेरी मशीन, इलेक्ट्रॉनिक डोअर आणि शटर अलार्म सिस्टीमही मिळेल.
1: शेतामध्ये बसवण्यासाठी आणि निगराणी करण्यासाठी सोलर बेस्ड कॅमेरेही मिळतील.
0: आजच संपर्क साधा गुरुमाऊली इलेक्ट्रॉनिक्स, जोड बसवण्णा चौकातील श्रीराम मंदिराजवळ, सोलापूर.
1: मोबाईल 9326166068.
2: अहो काका, मिठाई काय वाटताय?
3: अगं, इंद्रप्रस्थ मध्ये फ्लॅट बुक केला. फक्त माझच नाही तर आम्हा सर्व कुटुंबियांचं स्वप्न पूर्ण झालं. आणखीन महत्वाचं म्हणजे GST, स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी.

0: पूर्णपणे माफ।
1: 1 RK आणि 1 BHK फ्लॅट रेडी पोझिशन 10,49,000 पुढे। रेल्वे स्टेशन डी मार्ट जवळ अगदी प्राईम लोकेशन वर मोजकेच फ्लॅट शिल्लक।
0: इंद्रप्रस्थ डोणगाव रोड सोलापूर।
1: मोबाईल 73,5,025,47 आणि 84,11,966,700।
2: वा काय छान सजली हो नवरी मुलगी।
3: अगं तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स कडून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसते।
2: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स कडून।
3: दागिने त्यांच्याकडूनच आणले।
4: अहो गेल्या 65 वर्षापासून सोन्या चांदीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते। सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं। करजगीकर ज्वेलर्स सराफ कट्टा वारद बोर्ड वारद कॉम्प्लेक्स सोलापूर। फोन 274-30-72।
5: हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात समीर यांची रचना, सोनू निगम, श्रेया घोषाल आणि सहकाऱ्यांच्या स्वरामध्ये। मैं ऐसा ही हूं या चित्रपटासाठी हे गीत संगीतबद्ध केलंय हिमेश रेशमिया यांनी।

0: इंस्टा की स्टोरी, फेसबुक ची लाइक, लाहोर टिकची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोरी साडी.
1: आकर्षक साड्या तेही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी, जाती गल्ली, सोलापूर.
2: व्यसनाधीनता, नैराश्य, सतत आत्महत्येचे विचार येणं, संशय घेणं, सततची डोकेदुखी, वारंवार राग येणं, झोप न येणं ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात. त्याकडे दुर्लक्ष करू नका. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन वेळीच औषधोपचार केल्याने मनोविकार बरे होतात.
3: अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर बुर्टे यांचं मनोदय न्यूरो सायकियाट्रिक सेंटर, रिमांड होम जवळ, सोलापूर. मोबाईल 7083069496.
4: अगं बाई बाई बाई, वैतागले ग बाई या दारूला.
5: आता पर्याय एकच, डॉक्टर पंडित माळी यांचं श्री समर्थ हॉस्पिटल, पेनूर, तालुका मोहोळ. मोबाईल 96 37 91 22 88.
2: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये.
6: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात.
2: नवरदेवासाठी सुटिंग, शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये.
6: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन, शिव पार्वती कलेक्शन.
7: आपलं शरीर आपल्याला काही संकेत देत असतं. लहान सहान वाटणाऱ्या पोटदुखीवर वेळी सोनोग्राफी करणं, रक्त आणि लघवी तपासणी करून पित्तखडा, मूतखडा, फॅटी लिव्हर, गर्भाशयातील गाठी, स्त्रियांच्या स्तनातील गाठी, प्रोस्टेट कॅन्सर, हार्ट अटॅक यासारख्या इतर आजारांचं निदान करून वेळीच उपाय करता येतात.
2: सोलापूर डायग्नोस्टिक्सच्या आरोग्य मित्र योजनेत संपूर्ण आरोग्य तपासणी अगदी मोफत मिळवा, म्हणजे आरोग्यम आणि धनसंपदाही. आजच आरोग्य मित्र योजनेत सहभागी व्हा.
7: संपर्क सोलापूर डायग्नोस्टिक्स, दमाणी कॉम्प्लेक्स, दत्त चौक, सोलापूर. फोन 73 85 81 85 55.
8: आता ऐकूया देव कोहली यांची रचना सोनू निगम यांच्या स्वरामध्ये.

श्रोतेहो, या गीताबरोबरच हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. मध्यान्हचे 12 वाजतात. आता वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत. त्यानंतर दुपारी 1 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. काही क्षणातच वनिता मंडळ.

श्रोतेहो मैत्रिणींनो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मी अमृता स्वागत करते. नमस्कार. सख्यांनो, आज 21 जून, आज जागतिक योग दिन. शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल साधायला शिकवणारा, आरोग्यदायी जीवनशैलीचा मार्ग दाखवणारा हा योग. जगभरात आजचा दिवस वेगवेगळ्या सामूहिक उपक्रमांमधून साजरा केला जातो आहे. निरोगी आणि सकारात्मक जीवनशैली सर्वांनीच अंगीकारावी आणि त्यातूनच सुदृढ समाज घडावा हाच यामागचा उद्देश असावा असं मला वाटतं. कारण आपलं शरीर, मन या दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून असणाऱ्या आहेत. शरीराला वेदना झाली तर मन अस्थिर होतं आणि मनाची अवस्था बिघडली तर शारीरिक त्रास सुरू होतो. त्यामुळं हे जर होऊ द्यायचं नसेल, जर आपल्या जीवनातली अशांती टाळायची असेल, एकत्रित सामोपचारानं मिळून मिसळून वागून सुदृढ समाज आपल्याला घडवायचा असेल, तर आपण दैनंदिन जीवनात

0: योगाचं महत्व जाणून ती आपली जीवनशैली बनवणं हे नक्कीच आवश्यक आहे. आता श्रोते हो, योगाभ्यास म्हणलं की अष्टांग योग येतो, त्यामध्ये यम, नियम, आहार, प्रत्याहार आणि त्याचे पुढचे टप्पे येतात. म्हणजेच काय तर आपण काय योग्य खावं प्यावं, काय टाळावं, यासोबत कसं वागावं वागू नये, आपलं आचरण कसं असावं, या प्राथमिक स्तरापासून योग आपल्याला निरोगी करायला, मनानं सशक्त व्हायला मदत करत असतो. आता यासाठी पुढे जाऊन आसनं, प्राणायाम, ध्यान याचा अभ्यास आपण करणं किंवा हे शिकून घेणं हे गरजेचं आहे. याचं महत्व आपण जाणतोच, तर यातलाच आणखी एक प्रकार आहे, तो म्हणजे योगनिद्रा. ही योगनिद्रा म्हणजे काय, त्याचे फायदे, त्याचं महत्व याविषयी आज आपण आता योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार प्राजक्ता मॅडम, तुमचं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये स्वागत.
1: नमस्कार.
0: माझा पहिला प्रश्न असा आहे की योग निद्रा म्हणजे नेमकं काय?
1: अच्छा, तर योग निद्रा ही योगामधली अत्यंत महत्वाची पण थोडीशी दुर्लक्षित असलेली अशी एक क्रिया आहे. योग निद्रा या संपूर्ण शब्दामध्ये एकूण दोन शब्द आहेत, योग आणि निद्रा. आता निद्रा म्हणजे काय आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, निद्रा म्हणजे झोप. पण आता योग निद्रा म्हणजे काय, तर योगातील काही क्रिया, काही पद्धती यांचा वापर करून जी निद्रा दिली जाते किंवा जी विश्रांती दिली जाते त्याला योग निद्रा असं आपण म्हणू शकतो. फक्त योग निद्रेमध्ये शरीरालाच नाही तर मन, बुद्धी, विचार, अगदी आपल्या अंतरात्म्याला सुद्धा विश्रांती देण्याची शक्ती आहे.
0: अरे,
1: योग निद्रेलाच आनंदपूर्ण विश्रांती असं सुद्धा आपण म्हणू शकतो.
0: बरोबर, म्हणजे पूर्णतः तणावमुक्त, ताणमुक्त असं आपण ती एक शरीराला, मनाला ही स्थिती आणू शकतो किंवा देऊ शकतो असं म्हणायला हरकत.
1: अगदी अगदी बरोबर. योग निद्रेमधून माणूस एकदम फ्रेश, टवटवीत आणि ताजतवानं फील करू शकतो.
0: हा, ही सर्वसाधारण योग निद्रेची व्याख्या किंवा एक म्हणजे काय हे आपल्याला
1: तोंडोळख म्हणू शकतो.
0: हा, तर सामान्य निद्रा आणि योग निद्रा यातला फरक कसा सांगता येईल?
1: हा, सामान्य निद्रा आणि योग निद्रेमध्ये तर प्रचंड फरक आहे. सामान्य निद्रा म्हणजे काय की आपण शक्यतो रात्री 9-10-11 जी काय आपली वेळ असेल तेव्हा जी आपण झोपतो ती झाली आपली सामान्य निद्रा. आणि योग निद्रा ही जास्तीत जास्त 1 ते 1.5 तासाचीच आपण घेतो.
0: बर,
1: तर हा त्यातला मुख्य फरक आहे. त्याच्यानंतर अजून महत्वाचा फरक म्हणजे सामान्य निद्रा म्हणजे रात्रीची आपण जेव्हा झोप घेतो तेव्हा आपण काय करतो की मनातले सगळे विचार, ताणतणाव, उद्या काय करायचंय, डब्याला काय करायचंय, किंवा 100 प्रकारचे विचार घेऊन आणि 100 प्रकारचे ताण घेऊन आपण तसंच जे झोपी जातो ती झाली आपली सामान्य निद्रा.
0: बरोबर.
1: आणि योग निद्रेमध्ये काय करतो आपण, योग निद्रेमध्ये आपण शारीरिक ताण तर सगळे शरीरातले काढून टाकतोच, पण शिवाय मनावर आलेले ताण आहेत ते पण आपण पूर्णपणे काढून टाकतो. आणि त्यानंतर योग निद्रेमध्ये आपण सजगतेने विश्रांती घेतो. हा अत्यंत महत्वाचा फरक आहे.
0: बरोबर.
1: रात्रीची जी निद्रा असते आपली त्याच्यातून आपण जेव्हा उठतो तेव्हा आपल्याला कधी कधी थकल्यासारखं वाटतं, म्हणजे फ्रेश वाटत नाही किंवा आपली झोप गाढ झाली असं वाटत नाही. पण अगदी 1 तासाची योग निद्रा जरी आपण घेतली ना तरी आपल्याला अत्यंत फ्रेश, टवटवीत आणि आपली खूप गाढ निद्रा झाली असा अनुभव प्रत्येकाला येतो.
0: बरोबर. म्हणजे या प्रकारामुळं किंवा योगासनातला हा जो प्रकार आहे योग निद्रा, तर हे जर आपण केलं तर मनाची स्थिती आपली अतिशय शांत किंवा स्थिर यामध्ये राहणार आहे.
1: अगदी अगदी बरोबर बोललात. मन आपलं सतत, मनाचं लक्षण काय आहे की सतत विचार करणं, धावणं, द्वंद्व किंवा कॉन्फ्लिक्ट, हे करू का ते करू, सतत 2 गोष्टींमधली एकाची निवड करणं. थोडक्यात काय आहे, विविध विचार करणं ही मनाची वृत्ती असते.
0: बरोबर.
1: बरोबर. तर योग निद्रेमध्ये काय केलं जातं, ही वृत्ती थांबवली जाते. अगदी पूर्ण जरी थांबवता आली नाही तरी निदान त्याचा फोर्स तरी कमी केला जातो. म्हणजे समजा 1 सेकंदाला आपल्या मनामध्ये 25 विचार येत असतील तर ते प्रमाण आपण अगदी 1-2 विचारांवर आणू शकतो. म्हणजे मनातील विचारांचा फोर्स आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारिता हे दोन्हीही कमी करण्याची ताकद योग निद्रेमध्ये आहे. त्यामुळे मनाची अवस्था एकदम शांत, पॉझिटिव्ह.

0: आणि मेन म्हणजे व्यक्ती आहे त्या क्षणाला अनुभवते, ना भूतकाळात जगते ना भविष्य काळात जगते.
1: अरे वा. आता सामान्यतः आपण योगासनं माहिती आहेत म्हणतात की म्हणजे सकाळी आपण करतो किंवा कुणाला शक्य असेल तर रिकाम्या पोटी संध्याकाळी सुद्धा बऱ्याचदा केले जातात.
0: बरोबर.
1: योगासनं करणं आणि योग निद्रा हे नेमकं काय आहे, कुठली स्टेज म्हणता येईल किंवा काय नेमकं त्याबद्दल काय सांगाल?
0: तर मी थोडस ह्याच्यासाठी तुम्हाला योग निद्रा ह्याच्या अगदी थोडक्यात इतिहास असं म्हणता येणार नाही पण थोडीशी अजून माहिती देते. मुळात योग निद्रा हा प्राचीन योगशास्त्रामधला प्रकार नाही आहे. बिहार स्कूल ऑफ योगाचे स्वामी सत्यानंद सरस्वती यांनी योग निद्रा हा प्रकार शोधून काढला असं म्हणणार नाही मी, त्यांनी तो तयार केला. म्हणजे मूळ आपण जर पतंजलींचं योगशास्त्र वाचलं किंवा घेरंड संहिता वाचली तर त्याच्यामध्ये कुठंही योगनिद्रेचा उल्लेख नाहीये. पण मग स्वामी सत्यानंद सरस्वती हे अत्यंत प्रयोगशील असे योगी होते, त्यामुळे त्यांनी विविध जे प्रयोग केले मानवी मनावर किंवा मानवी वर्तणुकीवर तर त्याच्यातून त्यांनी योगनिद्रा हे तंत्र विकसित केलेलं आहे. त्यामुळे ते बऱ्यापैकी अलीकडचं असं तंत्र आहे. तर योगासनं ही पूर्वापार चालत आलेली आहेत किंवा ग्रंथांमधून पण आलेली आहेत, पण योग निद्रा ही बऱ्यापैकी अलीकडच्या काळामध्ये विकसित झालेली पद्धती आहे. योगासनं कधी करावीत, कशी करावीत, भरल्या पोटी रिकाम्या पोटी ह्या सर्व सूचना आपल्याला ग्रंथांमधून मिळतात. तसं योग निद्रेच्या बाबतीत बोलायचं झालं तर ठराविक काही गोष्टी मी तुम्हाला अगदी निश्चितच सांगू शकते. योग निद्रा घेण्यासाठी कुठलंही काळ वेळ जात वय आजारी आहे सुदृढ आहे या कशाचंही बंधन नाही आहे. फक्त योग निद्रा घेण्यासाठी आपलं पोट बऱ्यापैकी रिकामं पाहिजे. भरल्या पोटी आपण फार वेळ उत्ताण झोपू शकत नाही. योग निद्रा ही मोस्ट ऑफ द टाइम ही शयन स्थितीत म्हणजे पाठीवर झोपलेल्या अवस्थेत दिली जाते. अगदीच काही काही लोक जर आजारी असतील किंवा हातपाय फ्रॅक्चर असतील किंवा ज्यांना पाठीवर झोपताच येत नाहीये त्यांना मग जी त्यांच्यासाठी जी सुखकारक स्थिती आहे त्या स्थितीमध्ये पण आपण योग निद्रा देऊ शकतो. यातला पुढचा महत्वाचा नियम किंवा गोष्ट म्हणजे योग निद्रा ही कधीही स्वतःहून घेऊ नये. योग निद्रा हा थोडक्यात निर्देशित ध्यान कसं असतं की मी ध्यानाला बसले आणि समोर माझे गुरु आहेत किंवा शिक्षक आहेत आणि ते मला काहीतरी शिकवतायत सांगतायत आणि मग मी ते त्याचं अनुकरण करते. अशा पद्धतीनं कायम योग निद्रा घ्यावी. त्यामुळे ती तज्ज्ञ गुरु किंवा तज्ज्ञ शिक्षकाच्या मार्गदर्शनाखालीच सुरुवातीला घ्यावी आणि मग नंतर जेव्हा आपल्याला त्याचा चांगला सराव होईल तेव्हा मग आपण स्वयंसूचनेनं तेही होऊ शकतो.
1: बरोबर.
0: त्यामुळे योगनिद्रेला बाकी कोणतंही बंधन नाही, फक्त पोट रिकामं पाहिजे आणि तज्ज्ञ योग गुरु मार्गदर्शन सल्ल्यानं करावी.
1: नक्कीच. मग आता हाच फरक म्हणजे योगासनं केली तर आपल्या शरीराला त्या त्या अवयवाला व्यायाम मिळत असतो आणि योगनिद्रेनं मुळात महत्वाचं हेच आहे की आपलं मन स्थिर होतं, मनाला शांतता मिळते.
0: अगदी बरोबर.
1: हा फरक इथं करता येईल.
0: हो, मनाला शांतता मिळते. त्याच्यानंतर अनेक आजार पण ह्याच्यामधून दूर होऊ शकतात. विशेषतः मनोकायिक आजार जे म्हणतो ना म्हणजे मनामध्ये बिघाड झालेला असतो आणि मग त्याचं रुपांतर शारीरिक आजारात होतं. असे जे आजार आहेत ते ह्याच्यातून अगदी बरं होण्याला खूप फायदा होतो. त्याच्यानंतर व्यसनं कमी करण्यासाठी ह्याचा खूप जास्त वापर केला जातो. आणि त्याच्यानंतर आजकाल जे आपण बघतो बिहेव्हिअरल प्रॉब्लेम म्हणजे वर्तणुकी संदर्भातले जे पण काही प्रॉब्लेम आहेत ते कमी करण्यासाठी सुद्धा योगनिद्रेचा खूप चांगल्या पद्धतीने वापर केला जातो.
1: अरे वा, छान. म्हणजे सगळ्यात आत्ताचं हे सध्याचं आपलं युग म्हणूया किंवा एक आपल्या आजूबाजूचं वातावरण म्हणलं तर स्पर्धेचं युग आहे.
0: अगदी बरोबर.
1: तणाव अगदी गृहिणींपासून ते कॉर्पोरेट क्षेत्रापर्यंत, विद्यार्थ्यांपासून ते आणखी काय म्हणा, हे सगळ्यांना कुठल्या कुठल्या प्रकारचा तणाव आहे, ताण आहे. तर त्यामध्ये योग निद्रा हा जो प्रकार आहे यानं आपल्या शरीराला आणि मनाला अतिशय छान स्थिरत्व प्राप्त होऊ शकतं असं म्हणायला हरकत नाही.
0: अगदी अगदी 100%.
1: आता तुम्ही म्हणलात की याला काळ वेळ कशाचंच बंधन नाहीये आणि मार्गदर्शकांच्या सूचनेनुसार आपण हे करू शकतो, पण आणखी काही काळजी यामध्ये घेण्यासारखी काही आहे का? म्हणजे हे करताना काळजी घेतली पाहिजे.
0: काळजी विशेष दक्षता घ्यावी असं ह्याच्यामध्ये काही नाहीये. पण योग निद्रा ही जी संपूर्ण प्रोसेस असते साधारण अर्धा ते पाऊण तास किंवा जास्तीत जास्त एक तासापर्यंत ती देता येते, तर त्याच्यामध्ये एक संकल्प

0: संकल्प घ्यायचा असतो. आणि संकल्प म्हणजे काय असतं की आपली कोणतीही इच्छा अगदी स्ट्रॉंग, प्रत्येकालाच काही ना काही स्वप्न आकांक्षा असतात, इच्छा असतात. तर ह्या इच्छेचं वाक्य आपल्या मनामध्ये तयार करायचं असतं योगनिद्रेच्या सुरुवातीला. कारण संपूर्ण योगनिद्रेदरम्यान आपल्याला ते दोन वेळेला मनातल्या मनात म्हणायचं असतं. आणि हा संकल्प जो आहे हा गुप्त ठेवायचा असतो, हा आपल्या शिक्षकांना किंवा कुणालाही सांगायचा नसतो. तर ह्या संकल्पाचं वाक्य जे आहे ते एकतर चालू वर्तमान काळ किंवा पूर्ण वर्तमान काळ ह्या दोनच काळांमध्ये घ्यायचं असतं, म्हणजे ठरवायचं असतं आधीच. आता ह्याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर समजा मला IAS ऑफिसर व्हायचं आहे, तर माझ्या संकल्पाचं वाक्य काय असणार आहे की 2026 या वर्षामध्ये मी IAS ऑफिसर झालेली आहे. जर मी अभ्यास केला तर होईन, जर मला नशिबाची साथ मिळाली तर होईन, म्हणजे ह्याच्यामध्ये जर तर असं कोणतंही संदिग्धपणा आपल्याला नको आहे. दक्षता म्हणजे काय की हे वाक्य जे पण असेल आणि हे तुम्ही स्वतःच्या फायद्याचं, समाजाच्या, फॅमिलीच्या, अगदी देशाच्या, जगाच्या फायद्याचं सुद्धा तुम्ही हे वाक्य बनवू शकता. थोडक्यात माऊलींनी म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी जे पसायदान मागितलेलं आहे ते वेगळ्या पद्धतीचं त्यांनी हे हा संकल्पच मांडलेला आहे. तसा आपण आपल्यासाठी पण संकल्प घेऊ शकतो. आणि दक्षता म्हणजे हा संकल्प निवडताना अत्यंत काळजीपूर्वक निवडायचा आहे आपण, ज्याच्यामध्ये दुसऱ्या कुणाचंही नुकसान
1: बरोबर
0: आपण मनामध्ये सुद्धा आणता कामा नये. की समजा मला 10 करोड रुपये पाहिजेत तर माझ्या भावाच्या बहिणीच्या अकाउंटमधले पैसे मला यावेत, असं कोणतंही म्हणजे दुसऱ्याचं नुकसान करून माझा फायदा असं त्याच्यामध्ये कोणतंही आलं नाही पाहिजे. एवढी एकच काळजी आपल्याला घ्यायची. बाकी ही अतिशय सुलभ क्रिया आहे. सगळ्यात महत्वाचं काय, आसनांमध्ये आपल्याला काहीतरी स्वतःला हालचाल करायला लागते किंवा प्राणायाम असू दे, शुद्धिक्रिया असू दे, त्यात आपल्याला फिजिकली काहीतरी करायला लागतं. हे इतकं सुखद आहे ना की याच्यामध्ये आपल्याला फक्त शवासनात पडायचं आहे आणि आपल्या गुरु किंवा शिक्षकांचं ज्या पण सूचना आहेत त्या मनापासून फॉलो करायच्यात. एवढ्या दोनच गोष्टी आणि त्यातून जो आनंद किंवा जी प्रगाढ शांती आपल्याला मिळते ती आपल्याला एरवी फारशा कुठल्या सहसा गोष्टीतून मिळत नाही.
1: मी तेच आता खरं तर म्हणणार होते की काही ना काही आजार हे प्रत्येकाला हल्लीच्या जगात आहेत. अगदी बीपी शुगर जरी हे कॉमन म्हणलं तरी शारीरिक व्याधी असतील, हात पाय अमुक काही ना काही शारीरिक व्याधी असतात, तर अशा वेळेला ती ती आसनं म्हणा भले आसनाचे फायदे खूप असतील पण करू शकत नाही.
0: बरोबर आहे.
1: किंवा वेळ मिळतो नाही मिळत ह्याही गोष्टी असतात. आणि
0: बरोबर आहे,
1: ज्या वेळेला हे आपण करू शकत नाही अशी अवघड आसनं असतील तर त्यावेळेला ही योगनिद्रा अशा पद्धतीनं फायदेशीर ठरू शकते आपल्याला.
0: अगदी अगदी, असे अनेक उदाहरणं आहेत किंवा आम्ही पाहिलेली पण आहेत, आम्ही वाचलेली सुद्धा आहेत की योगनिद्रेमध्ये सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का, ह्याच्यात मनाची शक्ती वापरली जाते. म्हणजे अगदी आम्ही पॅरालिसिस झालेल्या लोकांवर सुद्धा योगनिद्रेचा अवलंब केलेला आहे. तर पॅरालिसिस मधून संकल्प आम्ही त्यांना तेव्हाच घ्यायला लावलं होतं की ज्या तारखेला आम्ही ही थेरपी चालू केली त्याच्यापासून बरोबर 6 महिन्यांनी जी तारीख येत होती ती त्यांना मनात धरायला सांगितली, तर त्या तारखेला मी स्वतःच्या दोन्ही पायावर चालत आहे हा संकल्प आम्ही आमच्या पेशंटला घ्यायला सांगितलेला होता. आणि बरोबर 9 तारखेला आमचा पेशंट मोजून 5 पावलं त्या दिवशी चाललेला होता.
1: अरे वा.
0: म्हणजे हा अनुभव आहे. किंवा अजून एक मला योगनिद्रा म्हणजे हल्ली कसं आहे, योग हे थेरपी म्हणून उपचार म्हणून पण वापरलं जातं ना. तर आमच्याकडे आमच्या सेंटरला येणारा एक नवरा बायकोंचा किस्सा मला सांगायला आवडेल. त्यांना बरोबर 25 वर्ष दोघांनाही मूल नव्हतं, लग्नानंतर 25 वर्ष मूल नव्हतं. आणि सर्व टेस्ट करून झाल्या, दोघांचेही सगळे रिपोर्ट्स नॉर्मल होते, त्यांनी सगळे सगळे उपाय करून झालेले होते, थकले होते. आणि ते आमच्याकडे रेग्युलर साध्या योग वर्गाला जॉईन झाले होते जनरल फिटनेससाठी. आणि मग त्यांना बाळासाठी, संततीसाठी आम्ही योगनिद्रा ही थेरपी म्हणून वापरली. आणि बरोबर 1.5 वर्षानंतर त्या दोघांनाही एक अतिशय गोंडस सुदृढ मुलगी झाली. हे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेलं उदाहरण आहे. आता ती मुलगी जवळपास 2.5 ते 3 वर्षाची असेल, पण हे आम्ही पाहिलंय. अशी अनेक उदाहरणं मला सांगता येतील की फक्त योग निद्रा ही थेरपी म्हणून वापरून सुद्धा बरेच सारे शारीरिक मानसिक व्याधी

0: दूर केला गेला.
1: आता हे शारीरिक व्याधींच्या बाबतीतलं थोडक्यात सांगितलं तुम्ही ही दोन उदाहरणं. मानसिक फायदा ज्या पद्धतीनं होतो तसा मानसिक आजारामध्ये या योगनिद्रेचा फायदा झालेला असं काही एखादा अनुभव म्हणा किंवा उदाहरण तुम्ही काही एक दोन सांगितलं.
0: हो अगदी, म्हणजे मी तुम्हाला ह्याची भरपूरच उदाहरणं सांगू शकते, पण त्यातलं एक अगदी प्रॉमिनेंटली माझ्या लक्षात राहिलेलं म्हणजे आमच्याकडे एक मुलगी येत होती, 22 वर्षाची मुलगी होती. तिचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं होतं, 1 वर्षाचा तिनं गॅप घेतला होता कारण तिला पुढे शिकायला US जायचं होतं. आणि तिला शाळेत असल्यापासूनच पॅनिक अटॅक्सचा तिला प्रचंड त्रास होता, अँझायटी आणि पॅनिक अटॅक्स. आणि तिची लक्षणं एवढी तीव्र होती की जेव्हा ती सुरुवातीला आली तेव्हा नुकती ती त्या अटॅकमधून बाहेर आली होती. तिची लक्षणं ही होती की ती एकदा रडायला लागली की ती 2-3 दिवस कंटिन्यू रडत राहायची, बाहेर जायला घाबरायची. अतिशय सामान्य गोष्टीची तिला अँझायटी यायची की गावाला जायचं तर बॅग पॅक करायची आहे, वेळेत स्टेशनला पोहोचायचं आहे, अशा छोट्या छोट्या गोष्टींनी पण तिला पॅनिक अटॅक्स यायचे. तर सुरुवातीला जेव्हा ती आमच्याकडे आली तेव्हा आम्ही फक्त योग निद्राच नाही, तेव्हा आम्ही तिला बेसिक आसनं पण दिली, प्राणायाम दिला, वेगळे वेगळे मेडिटेशनचे प्रकार आहेत ते पण आम्ही दिले आणि त्याच्यात आम्ही तिला योग निद्रा परत ऍड केली. आणि जेव्हापासून आम्ही योग निद्रा ऍड केली तेव्हा तिचे इथं म्हणजे कोल्हापुरात असताना तिचे पॅनिक अटॅक्सचं प्रमाण बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आलं. म्हणजे जे अगदी आठवड्यातनं 2 वगैरे यायचे त्याचा कालावधी हळूहळू तिचा लांबत गेला. पण आमची खरी कसोटी कधी होती की ती जेव्हा US जाणार होती त्याच्यानंतर आमची खरी कसोटी होती. जवळपास ती थेरपीला यायला लागल्यानंतर 6-1 महिन्याने ती US जाणार होती. आणि इथं कसं व्हायचं, मी लगेचच तिला पॅनिक अटॅक आला की फोनवर किंवा ती याच्याने लगेच आम्ही तिच्यावर उपचार करायचो, पण तिकडं गेल्यावर काय करायचं हा प्रश्न आमच्यासमोर होता. मी तिला सगळी टेक्निक शिकवून ठेवली होती आणि मी तिला एक योग निद्रा खास तिच्यासाठी जी बनवलेली होती ती तिला रेकॉर्ड करून दिली होती की तुला कधी काय वाटलं तर तू हे मोबाईलवर ऐक. आणि झालं, ती मुलगी गेली US पोहोचली त्या युनिव्हर्सिटीत. नंतर ती पहिली इंडियन होती तिनं त्या युनिव्हर्सिटीमध्ये पहिला नंबर मिळवला. सगळं खूप छान झालं. तिथं पोहोचल्यानंतर जेव्हा तिचा मला फोन आला तेव्हा सांगायचा किस्सा मला सगळ्यात महत्वाचा वाटतो. मुंबई एअरपोर्ट पासून तिच्या ठिकाणी पोहोचायचा 36 तासाचा प्रवास होता आणि तिचं विमान जिथं तिला बदलायचं होतं त्या ठिकाणचं तिचं विमान पुढचं कॅन्सल झालं आणि ती अख्खी रात्र तिला एअरपोर्टवर एकटीला काढायला लागली.
1: बरं,
0: तेव्हा ती म्हणली ती जी सिच्युएशन होती ती माझ्यासाठी प्रचंड पॅनिक क्रिएट करणारी होती कारण रात्री एकटंच एअरपोर्टवर राहायचं. म्हणजे जी मुलगी बॅग भरताना पण जिला पॅनिक अटॅक्स येत होते तिनं ते पूर्ण रात्र काढून परत ते विमान चेंज करून तिथपर्यंत पोहोचणे. आणि तेव्हा ती म्हणली मी रात्री मॅडम योगनिद्रा लावलेली होती आणि त्याच्यानं माझा पॅनिक अटॅक किंवा जे आहे बाकी ब्रिदिंग टेक्निक्स हे मी कंट्रोल केलं. आणि त्याच्यानंतर तिथे जेव्हा जेव्हा तिला वाटायचं तेव्हा फक्त योग निद्रा आणि बाकी ब्रिदिंग टेक्निक्सनं ती पूर्ण तिची 2 वर्ष तिनं सर्व्हाइव्ह केली आणि आता तर काय तिला तो त्रास होतच नाही.
1: अरे वा,
0: हे फार म्हणजे माझ्या अगदी लक्षात राहिलेलं छान उदाहरण आहे.
1: नक्कीच नक्कीच. आता ही योग निद्रा कधी करायची कशी करायची किंवा मार्गदर्शनाच्या खालीच आपण हे करायचं हे तर तुम्ही सांगितलं, पण ऍक्च्युअल योग निद्रा करताना याच्यामध्ये काय स्टेप्स असतात?
0: हा, तर योग निद्रेमध्ये ठराविक स्टेप्स असतात. म्हणजे खूप साऱ्या प्रकारच्या योग निद्रा आहेत पण त्यात सुद्धा टप्पे ठरलेले आहेत की कधी कोणती गोष्ट साधकाकडनं करून घ्यायची. सगळ्यात पहिल्यांदा ह्याची सुरुवात जी होते ती शवासनात येण्यापासून होते. त्याच्यामध्ये व्यक्तीला पाठीवर झोपवलं जातं किंवा शक्य नसेल तर मग ते बसून पण घेऊ शकतात. त्यानंतर सगळ्यात पहिला टप्पा येतो तो म्हणजे आपल्या बॉडीविषयी अवेअरनेस, आपल्या शरीर सजगता ज्याला म्हणतो बॉडीकडे लक्ष देणं. ह्या सगळ्या सूचना आपल्याला अतिशय सायलेंटली रिदमिक पद्धतीनं आपले जे पण कोणी मेंटॉर आहेत ते देत राहतात. त्याच्यानंतर अवयव ध्यान म्हणून प्रकार असतो ज्याला ऑर्गन मेडिटेशन म्हणतात. त्यामध्ये डोक्यापासून पायापर्यंत आपल्या शरीरातील प्रत्येक स्नायू सांधा पेशी इथंपर्यंत सजगता आणली जाते आणि त्यात शिथिलीकरण जे असतं रिलॅक्सेशन दिलं जातं. कारण शरीर रिलॅक्स झालं की आपोआपच मन पण शांत व्हायला सुरुवात होते. मग शरीर सजगता पूर्ण झाल्यानंतर आवाजांकडे लक्ष द्यायला सांगितलं जातं. पहिल्यांदा एकदम लांबचे आवाज ऐकायचे मग हळूहळू जवळचे आवाज ऐकायचे. म्हणजे अवेअरनेस काय असतो, आपला जो बाहेर असतो तो बाहेरून हळूहळू आपण स्वतःच्या आतमध्ये घेऊन यायचा असतो. त्याच्या

असा तिसरा टप्पा असो तो असतो श्वासांचा. ह्याच्यामध्ये स्वतःच्या श्वासांचा स्पर्श आवाज हे अनुभवायचं असतं आणि ह्या क्रियेमध्ये स्वतःचे श्वास 20 पासून 1 पर्यंत उलट्या क्रमांकाने मोजायला सांगितले जातात. ह्याच्यातनं माणसाची एकाग्रता वाढायला खूप जास्त मदत होते. हे झाल्यानंतर मग शरीरामध्ये वेगळ्या वेगळ्या जाणीवा उत्पन्न करायला सांगितल्या जातात. म्हणजे राईट आणि लेफ्ट हे जे ब्रेन आहे आपलं, तर त्या दोन्हीलाही अल्टरनेट असं स्टिम्युलेट केलं जातं आणि परत शांत केलं जातं. म्हणजे ह्याच्यामध्ये ब्रेनवर्क सुद्धा घेतलं जातं. त्या वेगवेगळ्या अनुभूती दिल्यानंतर मग एक चिदाकाश धारणा नावाचा प्रकार असतो योगनिद्रेमध्ये. त्याच्यामध्ये आपले डोळे तर आधीच मिटलेले असतात, तर मिटलेल्या डोळ्यांच्या पुढे

0: अपलिफ्ट काय स्वतःला करू शकते किंवा समाजासाठी मी अजून मी खूप दानधर्म करत आहे, मी लोकांच्या खूप उपयोगी पडत आहे, अशी वेगवेगळी दृश्य किंवा साधं कधी कधी एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी सैरसपाटा असं सुद्धा ह्याच्यामध्ये दृश्य रंगवली जातात. आणि ह्या संपूर्ण ह्याच्यामध्ये सुरुवातीला 3 वेळेला आणि सगळ्यात शेवटी 3 वेळेला संकल्पाचं वाक्य मनातल्या मनात आम्ही त्या व्यक्तीला बोलायला सांगतो.
1: बरोबर.
0: आणि मग ऍट द एंड परत जेव्हा माघारी येतो तेव्हा मग पुन्हा एकदा आपण ज्या रूम मध्ये झोपलेलो असतो तर आपल्या बॉडीवर सजगता आणि मग आपण हळूहळू हात पाय थोडेसे त्या व्यक्तीला हलवायला सांगतो आणि मग त्याच्यामधून त्यांना पूर्ण सजगतेच्या लेवलला आणतो. या दरम्यान आपण व्यक्तीला थोडंसं ट्रान्समध्ये पण घेऊन जात असतो, जसं की सबकॉन्शियस माइंडचं जे लेवल असेल तिथं घेऊन जातो आणि परत त्यांना कॉन्शियस लेवलला आपण पुन्हा घेऊन येतो. आणि आमचा अनुभव असा आहे की बरेचदा ह्याच्यामध्ये लोक घोरतात, अगदी एवढे गाढ झोपतात की योग निद्रा घेत असताना 4-5 लोकांचे तरी घोरल्याचे आवाज आम्हाला येतातच ग्रुपमध्ये घेत असतो जेव्हा तेव्हा. तर लोकांना मी म्हणलं ना, ज्यांना रात्रीची विश्रांती झालेली नसेल, म्हणजे आम्ही बरेचदा आमची सकाळी पहिली बॅच आमची 6:15 असते, म्हणजे रात्रभर झोपून आलेली लोक असतात आणि तरीही ते 6:30-7:30 परत घोरायला लागतात, कारण रात्रीची त्यांची जी विश्रांती आहे ना ही डीप झालेली नसते. आणि ही जी विश्रांती आहे ही इतकी डीप असते की माणूस त्याच्यामध्ये गाढ निद्रेमध्ये पण निघून जातो. मग आम्हाला कधी कधी त्यांना थोडंसं हलवून सुद्धा उठवायला लागतं. तर हे टप्पे जर म्हणलात ना तर तुम्ही असे आहे ह्याच्यामध्ये काही काही गोष्टी आपल्याला चेंज मधल्या करता येतात
1: आणि ज्याच्या त्याच्या गरजेनुसार म्हणा किंवा ज्याचे जे काही संकल्प आहेत किंवा जे काही व्याधी आहेत म्हणा त्याच्यानुसार हे आपल्याला टप्पे वेगवेगळे करता
0: येतात. आणि वेळेनुसार पण, आता समजा एखादा अर्धा तासच वेळ आहे तर मग त्या एवढ्या ह्याच्यात बसवायची, 15 मिनिटं आहे, 1 तास आहे, तर मग अकॉर्डिंगली आपण ते वाढवू किंवा कमी जास्त करू शकतो.
1: अरे वा. आता आणखी एक मला प्रश्न, तुम्ही आता जे टप्पे सांगितलं त्यावरनं असं सुचलं की आपण योगासन आणि योग निद्रा हा फरक बघितला मगाशी, पण आता तुम्ही हे टप्पे सांगताना थोडंसं त्यामध्ये ट्रान्समध्ये जातो माणूस किंवा हे सांगितलं माइंड रिलॅक्सेशन, तर योग निद्रा आणि ध्यान हा एकच प्रकार आहे का हे वेगळं आहे का?
0: अगेन हे दोन्ही वेगळे प्रकार आहेत. म्हणजे ध्यान म्हटलं तर ध्यानाचे पण परत खूप वेगळे वेगळे प्रकार पडतात, पण योग निद्रा हे निर्देशित ध्यान आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये आपले मेंटर किंवा आपले गुरु आपल्याला सूचना देत असतात आणि आपल्याला त्याच्यात स्वतः काहीच करायचं नसतं. आपल्याला जसं एखादी नाव
1: मिळत जातील असं फक्त आपण करत जाणार. हा,
0: कागदी नाव कशी पाण्याच्या प्रवाहाबरोबर तरंगत जाते पुढे, आपल्याला तितकं स्वतःला ह्याच्यामध्ये ढिलं सोडून द्यायचं असतं. आपल्या गुरूंवर विश्वास ठेवून जिथं तो प्रवाह जाईल तिथे जायचं असतं. त्यामुळे हे जास्त सुखकारक असतं. ध्यान हे सुद्धा सुखकारकच असतं.
1: बरोबर.
0: पण सुरुवातीला आपल्याला त्याच्यामध्ये ती सहजता येण्यासाठी सुद्धा प्रयत्न करायला लागतो. त्यामुळे ध्यान आणि योग निद्रा ह्याच्यामध्ये नक्कीच फरक
1: आहे. आता योग निद्रेच्या बाबतीतला मी आणखी एक शेवटचा प्रश्न असा विचारते की तुम्ही आता म्हणलात की प्रत्येकाच्या अपेक्षेनुसार गरजेनुसार तो जितकं त्या योगनिद्रेला वेळ देतोय त्या वेळेनुसार आपण ह्याच्यातले टप्पे आणि त्या स्टेप सगळं ठरवून घेऊ शकतो आणि त्या पद्धतीनं ते करू शकतो.
0: बरोबर.
1: पुन्हा एकदा मगासाच मुद्दा येईल की हल्लीचं जग हे ताणतणावाचं आहे, स्पर्धात्मक आहे, तर अशा वेळेला विद्यार्थ्यांपासून ते अगदी नोकरदार सगळ्यांपर्यंत योगनिद्रेचा आपल्या दिनचर्येत अवलंब करताना कशा पद्धतीनं, कसं सोप्या पद्धतीनं सहजतेनं कसं करता येईल?
0: हा, तर ह्याच्यामध्ये मी काय सांगू शकेन की योग निद्रेमधले जे मधले घटक आपण बोललो, टप्पे बोललो, की त्याच्यामध्ये शरीर सजगता किंवा रिलॅक्सेशन जे असतं, अवयव ध्यान ज्याला म्हटलं जातं, तर आपला एखाद्या दिवशी संपूर्ण योग निद्रा करता येणं काही शक्य नाहीये. तर आपण त्यातले छोटे छोटे जे पीसेस आहेत ते तरी आपण नक्कीच करू शकतो की झोपण्याच्या आधी, रोज रात्री आपण प्रत्येक जण झोपतोच, तर झोपायच्या आधी मी माझं पूर्ण बॉडी रिलॅक्स करून मग झोपणार, किंवा माझे श्वास मी 50 पासून 1 पर्यंत उलटे म्हणत मग मी झोपणार. म्हणजे त्यात जे वेगळे टप्पे आहेत त्यातला एखादा टप्पा जर मला वेळ नसेल किंवा मला खूप जास्त घाई गडबड आहे तर मी अगदी 2 मिनिटाचं, रोज मला पाऊण तासाची योग निद्रा घेणं शक्य नाहीये, तर रोज मी त्यातला 2 मिनिटाचा 5 मिनिटाचा असा टप्पा नक्कीच घेऊ शकते. आणि अजून आपण काय करू शकतो की प्रत्येक वेळेला आपलं मेंटॉर आपल्यापाशी हजर असेलच, रोज अवेलेबल असेल.

0: असेलच असं नाहीये. तर मधले मधले जे छोटे छोटे त्याचे टप्पे आहेत, आता त्याच्यामध्ये मध्ये मी सांगितलं की चिदाकाश धारणा म्हणजे दोन्ही बंद डोळ्यांच्या समोर बघत राहायचं आणि काही गोष्टी ते तिथं आपण इमॅजिन करायच्या आहेत, फील करायच्या आहेत. तर समजा मी कुठल्या तरी वर्षाचा अभ्यास करते, मी एमबीबीएस स्टुडंट आहे किंवा कुठलीही मी विद्यार्थिनी आहे, विद्यार्थी आहे, तर मी फक्त तेवढाच भाग घेऊ शकते की बंद डोळ्यासमोर मी माझं सर्टिफिकेट बघत आहे की जिथं मला माझे डिझायर्ड मार्क मिळालेत किंवा मी एक सक्सेसफुल प्रोफेसर झाली, जे पण मला जे व्हायचं आहे त्या गोष्टी मी तिथं 5 मिनिटं इमॅजिन करून मी रात्रीचं झोपणे एवढं तरी आपण करूच शकतो. किंवा श्वसन सजगता, अगदी झोपायच्याच वेळेस असं नाही, दिवसभरात आता मला लक्षात आलं की एखाद्या ठिकाणी मी कामाला गेलीये आणि माझे सहकारी माझ्याशी जरा चुकीचं वागतायत, तर साहजिकच माझा रागाचा पारा वाढणार आहे. मग तिथं जर मी फक्त माझ्या ब्रीदिंगवर फोकस केलं तर मी माझ्या भावना नियंत्रित करायला तिथे सक्सेसफुल होऊ शकते. असे योग निद्रेतले परत छोटे छोटे भाग आपण दिवसभरात कधी पण वापरू शकतो.
1: हा नक्कीच, हे खूप महत्वाचं आहे. कारण एखाद्या वेळी ऑफिसमध्ये जरी एखाद्याला एक स्पेअर टाइम मिळाला 15 मिनिटं अर्ध्या तासाचा, तर त्यामध्ये अशा पद्धतीनं त्या व्यक्तीने ह्या जर छोट्या छोट्या गोष्टी केल्या तर या योगनिद्रेचा फायदा आपल्याला नक्की,
0: अगदी आपल्या भावनांवर खूप सुंदर नियंत्रण आपल्याला मिळवता येतं.
1: तेच मी म्हणणार होते की सर्वसामान्यतः आपला हा अभ्यास असेल, म्हणजे मुलांच्या दृष्टीनं विचार करायला गेला तर त्यांचा अभ्यास असेल किंवा शिक्षण घेत असतील तर ते असेल, नोकरी करत असताना जो काही ताण असतो त्यामध्ये योगनिद्रेचा फायदा कशा पद्धतीनं होऊ शकतो काय सांगाल एक शेवट?
0: हो, मी हे नोकरी करत असताना कसा फायदा होईल हे सांगेन, पण मला अजून एक छान मुद्दा आता जस बोलताना आठवला की ही योग निद्रा जेव्हा स्वामीजींनी तयार केली तेव्हा त्यांनी एक त्यांच्या आश्रमामध्ये एक मुलगा होता जो अत्यंत व्रात्य होता, अत्यंत दंगेखोर होता, आणि त्याच्याकडनं गीतेचा अध्याय गुरुजींना पाठ करून घ्यायचा होता आणि तो अजिबात अध्ययनाला बसतच नव्हता, पाठ करायला बसतच नव्हता. मग त्यांनी काय केलं की रोज रात्री तो झोपला की ते त्याच्याजवळ बसायचे आणि गीतेचा 12वा अध्याय ते त्याच्या कानापाशी म्हणायचे, मोठमोठ्यानं म्हणायचे. आणि असं महिना दीड दोन महिना केल्यानंतर जेव्हा त्याला प्रत्यक्षात परत उभं केलं आणि त्याला जेव्हा 2-3 तो त्याच्याकडनं जागेपणे पाठ करून घेतला आणि जेव्हा त्याला म्हणायला लावलं तेव्हा त्यानं तो घडाघड घडाघड म्हटला.
1: अरे वा.
0: तर हा म्हणजे आपल्या घरातल्या ज्या पण कोणी गृहिणी आहेत किंवा जे पालक आहेत, फक्त गृहिणींच असं नाही, पालक हा प्रयोग नक्कीच त्यांच्या मुलांवर करून बघू शकतात की आपलं मूल झोपलंय समजा वांडलंय किंवा पाढे, साधं उदाहरण की आपण पाढे पाठ करून घ्यायचे, तर रोज रात्री मूल आपलं गाढ झोपलेलं असताना त्याच्याजवळ बसून हळू आवाजामध्ये प्रयोग म्हणून 5-10 जो काही पाढा आपल्याला करून घ्यायचा आहे तो प्रयोग म्हणून पहिल्यांदा 1 महिनाभर करून बघावा. नक्कीच त्याच्या पाठांतरामध्ये फरक पडतो आणि ह्याच्या मागे सायन्स आहे व्यवस्थित. आपण जरी कॉन्शियस माइंड आपलं झोपलं असलं तरी आपलं सबकॉन्शियस माइंड जागा असतं. बघा आपण पण कधी जेव्हा घरात सगळे असताना आपली झोप आणि घरात कोणीच नाही आपण एकटाय तेव्हा आपल्याला बारीक खुट्ट आवाजाला सुद्धा जाग येते. कारण काय असतं, आपलं सबकॉन्शियस माइंड तेव्हा जास्त अलर्ट असतं, जाग असतं आणि ते आपल्याला उठवतं की आवाज येतोय उठ. सेम पद्धतीने जेव्हा व्यक्ती लहान मूल कोणी झोपलेलं असतं तेव्हा त्याचं सबकॉन्शियस माइंड जाग असतं आणि ते ग्रहणशील असतं. योग निद्रेमध्ये हेच तत्व वापरलं जातं. मग त्या ग्रहणशील मनाला आपण ज्या गोष्टी त्याच्या आतमध्ये पेरू, बी सारखं जे पण त्याच्या आतमध्ये आपण पेरतो ते उगवून बाहेर येतं, हे तत्व त्याच्यात वापरलेलं आहे. त्यामुळे आपल्या झोपलेल्या मुलाला किंवा आपला समजा व्यसनाधीन नवरा आहे, भाऊ आहे, घरात कुणालाही आहे आणि ते जर कमी करायचं तर त्याच्या उशाशी बसून तो गाढ झोपलेला असताना आपल्याला हव्या त्या गोष्टी आपण तिथे जर बोलल्या तर त्यांच्या अंतर्मनात त्या जातात आणि मग त्या आपल्याला हव्या त्या पद्धतीने बाहेर नंतर येतात.
1: म्हणजे हा एक फायदा,
0: हा खूप मोठा फायदा आहे
1: खरं तर.
0: आणि योग निद्रेवरचं त्यांनी जे स्वामीजींनी लिहिलेलं पुस्तक आहे त्याच्यात त्यांनी ही सगळं दिलेलं आहे. त्यांनी अगदी माणसांवरच नाही तर त्यांनी त्यांच्या आश्रमातल्या एका कुत्र्यावर सुद्धा प्रयोग केलेला आहे. म्हणजे फक्त मानवी बिहेव्हिअर नाही तर त्यांनी प्राण्यांचं बिहेव्हिअर सुद्धा याच्यातून बदलवलेलं आहे.
1: नक्कीच.
0: आणि तुम्ही विचारलं ते की नोकरदार स्त्री पुरुषांनी कसा वापर करू शकतो,
1: फायदे काय होतील.
0: हा, त्यांना फायदे म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय आहे, प्रत्येकाला जे वर्क प्रेशर आहे बरोबर, आपली गुणवत्ता कधी सुधारते जेव्हा आपण प्रेशर नीट हँडल करू शकतो तेव्हा. असं कधीच होणार नाहीये की आपल्याला प्रेशर असणार.

0: नाही. आयुष्य जगताना ताण येणारच आहे. ताण हा अत्यंत न टाळता येण्यासारखा भाग आहे. पण योग निद्रेचा जर आपल्याला सराव असेल तर आपल्याला सजगतेचा सराव असतो. अवेअरनेस आपला खूपच वाढतो आणि त्याच्यातून आपण रिॲक्ट होण्याच्याऐवजी आपण रिस्पॉन्ड करतो.
1: अगदी.
0: की समोरची व्यक्ती आता भडकली आहे, मग भडकल्याला रिॲक्शन भडकूनच द्यायची नाही हे आपल्याला लगेच कळतं. कुठं शांत बसायचंय, कुठं आपल्याला ठामपणे आपला मुद्दा मांडायचा आहे आणि समोरच्या भावना ओळखून कसं वागायचं आहे हे आपल्याला यातून नक्कीच चांगल्या पद्धतीने शिकता येतं.
1: नक्कीच. खूप छान प्राजक्ता मॅडम तुम्ही आज इथं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात. योग निद्रा म्हणजे काय आणि ते कशा पद्धतीनं केलं जातं, काय त्याचे फायदे कसे, हे अतिशय छान सविस्तर अशी माहिती आम्हाला दिलीत. त्याबद्दल मी श्रोत्यांच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं तुमचे आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद. तुम्ही पण मला इथं बोलवून काहीतरी समाजामध्ये बदल घडवण्यासाठी एक छोटीशी संधी मला तुम्ही उपलब्ध करून दिलीत, यासाठी मी पण तुमचे खूप आभारी आहे.
1: श्रोतेहो मैत्रिणींनो, आत्ताच आपण योग निद्रेचं महत्व याविषयी योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत ऐकलीत. सख्यांनो, आजच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्य सुदृढ ठेवणं, मानसिक शांतता, सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवणं ही खूप गरजेची गोष्ट झालेली आहे आणि त्यासाठी योगाभ्यासाचा आपल्या जीवनशैलीत समावेश करणं हे खूप महत्वाचं आहे. या जागतिक योग दिनाच्या निमित्त दरवर्षी एक थीमही ठरवली जाते आणि त्यानुसार सजगता वाढावी यासाठी प्रयत्न केले जातात. तर त्यानुसारच यावर्षीची थीम आहे निरोगी वृद्धत्वासाठी योग. आपण आत्ताच योग निद्रेचं महत्व जाणून घेतलं, तर अशा या सहज सोप्या पद्धतीनं करता येणाऱ्या क्रिया आपण जर शिकून घेतल्या, त्या नियमित सरावात ठेवल्या, तर आपलं आरोग्य कायमच उत्तम राहायला मदत होणार आहे. त्याही पेक्षा मला असं म्हणायचंय की आपल्या जीवनातला वृद्धत्वाचा टप्पा जर निरोगी ठेवायचा असेल तर त्याचं बीज म्हणजेच योगाभ्यासाला आत्तापासूनच सुरुवात करणं हे गरजेचं आहे. कारण आपल्या शरीररूपी बीजाला उत्तम सकस अन्न, आचार विचार, व्यायाम याचं जर आपण योग्य वेळीच म्हणजे आत्ताच खतपाणी केलं तर पुढे जाऊन ज्येष्ठत्वाच्या टप्प्यावर ते नक्कीच निरोगी राहणार आहे. बरोबर ना?

0: श्रोतेहो मैत्रिणींनो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. मैत्रिणींनो, 21 जून हा जागतिक योग दिन म्हणून जसा साजरा केला जातो त्याच पद्धतीनं जागतिक संगीत दिवस म्हणूनही आजचा दिवस वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरा होत असतो. पुन्हा एकदा या दिवसाचं महत्व आपल्याला हेच सांगता येईल की निरोगी शरीर आणि मन यासाठी योगाभ्यास जितका महत्वाचा आहे तितकंच संगीताचं महत्वही आहे. आपल्या जीवनाच्या विविध टप्प्यांवर आपण वेगवेगळ्या पद्धतीनं या संगीताचा आजवर अनुभव घेतलाच आहे. गाण्याचा स्वर, ताल, लय यांची सुंदर सांगड आपलं मन आनंदी करतेच, त्याचसोबत समाधान आणि नवचैतन्यही देत असते. जीवनातला आनंद असो किंवा दुःख, त्या त्यावेळी हे संगीत आपल्या भावविश्वाला साथ देत असतं. तर याच विषयी म्हणजेच जीवनात संगीताचं महत्व याविषयी रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत आता आपण ऐकूया. वाचक स्वर आहे सीमा मकोटे यांचा.
1: प्राणी मात्र उपजतच संगीताकडे आकृष्ट झालेला आहे. मनुष्य आनंदात असल्यावर स्वतःशी गुणगुणतो. पशुपक्षी दुःख, भय, आनंद व्यक्त करत असताना त्यांचा किलबिलाट मधुर वाटतो. म्हणूनच कोकिळ पंचम स्वरात गाते असं म्हणतात. विषारी सर्प संगीताच्या नादाने आकृष्ट होतात आणि डोलू लागतात. एवढंच काय, विशिष्ट संगीत ऐकल्यानंतर वेलींची वाढ लवकर होते. गायी म्हशी लवकर भरपूर दूध देतात असं प्रयोगानं सिद्ध झालंय. मानवी जीवनात संगीताला निःसंशय स्थानाने महत्व प्राप्त झालंय. संगीत माणसाच्या आयुष्याशी अगदी दैनंदिन कार्यक्रमातही निगडीत झालं आहे. मनुष्य लयीत चालतो, आवाज कमी जास्त करून बोलतो. ध्वनी आणि लय हे संगीताचे मूलभूत घटक त्याच्या आयुष्याशी एकरूप झाले आहेत. सुख आणि दुःख या दोन्ही प्रसंगी संगीत ऐकून तो स्वतःची करमणूक करून घेईल, त्याचप्रमाणे दुसऱ्याला संगीत ऐकून आनंदित करील. दुःखाच्या प्रसंगी संगीत श्रवण करून आपलं दुःख विसरेल. रडणारी मुलं आईच्या अंगाई गीतानं किंवा

खुळखुळ्याच्या मधुर नादानं शांत होतात. सांघिक कामे, कवायत सैनिकांचे आगेकूच आदी शारीरिक कष्टांच्या कामी कामाचा शीण न भासू देण्यासाठी संगीताचा उपयोग करतात. संगीताच्या नादात कामगार ओझी वाहून नेतात. सैनिक मैलच्या मैल रपेट करतात. बँडच्या नादात चुल्यावरची कामं सफाईदारपणे होतात. लांबवर प्रवास करणाऱ्या गाडीच्या बैलांच्या गळ्यात घंटा बांधलेल्या असतात, त्या प्रवासाचा शेण वाटू नये म्हणूनच. सभा संमेलनात श्रोतोवर्ग शांत करण्यासाठी ईशस्तवन स्वागत गीतांचा उपयोग केला जातो. संगीताच्या अभ्यासाने फुफ्फुसांना भरपूर व्यायाम मिळतो. संगीताचा सराव हा एक प्रकारचा प्राणायामच आहे. संगीत कलाकार ही समाजातील आवडती व्यक्ती आहे. समाजात तिचं विशिष्ट असं स्थान आहे. संगीतावरून प्रत्येक देशाच्या संस्कृतीचं मोजमाप होतं. संगीतामुळे मानवी मनं एकत्र येऊ शकतात. म्हणूनच देशोदेशीच्या प्रतिनिधी मंडळात संगीतकारांचा समावेश प्रामुख्याने केलेला असतो. इतर व्यवसायाप्रमाणे संगीत हा स्वतंत्र व्यवसाय आहे. जीवनात ऐहिक बाबतीत संगीत मानवाला उपयोगी पडतं, तसंच पारमार्थिक बाबतीतही संगीत उपयोगी पडतं. मदभक्त यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारदा असं भगवत वचनच आहे. तुकाराम, ज्ञानेश्वर, एकनाथ, नामदेव, सुरदास, मीराबाई, कबीर इत्यादी साधू संतांनी ऋषी मुनींनी सामगायन केल्याचा उल्लेख सामवेदात आहे. त्यांनी अभंग भजनं गाऊन परमेश्वर प्राप्ती करवून घेतली. अशा प्रकारे मानसिक, शारीरिक, आर्थिक, सामाजिक आणि धार्मिक जीवनात मानवाला संगीत सहाय्यकारी बनून राहिलं आहे. संगीताची उत्पत्ती स्वर्गातूनच झालीय. इंद्रसभेत नारद तुंबर गायन करत असल्याचा आणि सरस्वती वीणावादन करत असल्याचा आणि ब्रह्मदेवाने तालवाद्याचा उपयोग केल्याचा उल्लेख आहे. गणराजा आणि अप्सरा नृत्य करतात. गायन, वादन आणि नृत्य यांनी संगीत तयार झालं. हे स्वर्गीय संगीत पृथ्वीवर आलं खरं, पण मोगल साम्राज्यात हिंदुस्थानी संगीतात फारशी आणि उर्दू संगीताचा समावेश झाला. उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय संगीताचा स्वतंत्ररित्या विकास होऊ लागला. उपशास्त्रीय गझला, ठुमरी हे प्रकार लोकांना आवडू लागले. लोचन कवीकृत राग तरंगिणीत रागांचं विभाजन 12 थाटात केलंय. वर्तमान थाटाच्या वर्गीकरणाची कल्पना यात मिळते. कल्लीनाथ हे प्रसिद्ध गायक. त्यांनी रागरागिणीचं विस्तृत वर्णन केलंय. भक्ती संप्रदायाचा उदय याच काळात झाला. अकबर कालखंड हा संगीताच्या उन्नतीचा सुवर्ण काळ. अकबर संगीतप्रेमी होता. संगीताला या काळात राजाश्रय होता. त्याच्या दरबारी 36 संगीततज्ञ होते. तुळशीदास, कबीर, सूरदास, मीराबाई, पुंडलिक विठ्ठल हे प्रसिद्ध संत याच काळातील. पुंडलिक विठ्ठलाने रागमाला, रागमंजिरी, सदराग चंद्रोदय आणि नर्तन निर्णय हे ग्रंथ लिहिले. जहांगीर कालखंडात सोमनाथांनी राग विभोदाची रचना केली. पंडित दामोदर मिश्र यांनी संगीत दर्पण ग्रंथ लिहिला. शहाजान कालखंडात अहोबलानी संगीत पारिजातची रचना केली. हृदय नारायण देव यांनी हृदय कौतुक आणि हृदय प्रकाश हे ग्रंथ याच काळात लिहिले. औरंगजेब हा संगीताचा कट्टर शत्रू, तरीही व्यंकट मरवीने चतुर्दंडी प्रकाशिका हा ग्रंथ लिहिला. यात रागाचं वर्गीकरण 72 थाटात केलं आहे. पुढे पंडित भातखंडे यांनी ते सोपं पडावं म्हणून त्याचं 10 थाटात वर्गीकरण केलं. व्यंकट मरवींच्या काळात भावभट्टांनी अनुपसंगीत रत्नाकर, अनुपविलास आणि अनुपांकुश हे 3 ग्रंथ लिहिले. श्रुती, स्वर, ग्राम, मूर्छना इत्यादी विवेचन यामध्ये आहे. याचवेळी महमद शाह रंगिले हा संगीततज्ञ होऊन गेला. सदारंग आणि अदारंग यांनी ख्यालाचा प्रारंभ केला आणि शोर मियाने टप्पा गायनाची निर्मिती केली. पुढे मोगल साम्राज्य कमी होऊन इंग्रजांचं साम्राज्य स्थापन झालं, पण त्या काळातही संगीताचा प्रसार जोरात चालू होता. श्रीनिवासकृत राग तत्व विभोद हा ग्रंथ या काळात लिहिला. त्यामध्ये त्रिवट गझ

0: चॅनल तराना इत्यादीचा प्रसार झाला. वर्तमान युगात 18व्या आणि 19व्या शतकात पूर्वखंड आणि आजतागायत असं कालखंडाचं विभाजन झालं. इंग्रज, फ्रेंच, डच, पोर्तुगीज यांचं भारतात सत्ता स्थापनासाठी आपापसात युद्ध चालू होतं. युद्धात भारत इंग्रजांच्या ताब्यात गेला आणि संगीताचं खूप नुकसान झालं. संस्थाने खालसा झाली तशी संगीताची देवाणघेवाण समाप्त झाली. मग उदरनिर्वाहासाठी संगीताचा उपयोग होऊ लागला. राजेच काय, पण समाजही संगीताकडे पाहिण्याचा झाला. याही काळात जयपूरचे राजे प्रताप सोहमदेव यांनी संगीतसार पाटण्याच्या महम्मद राजाने नगमाते आशिकी उर्दू, कृष्णानंद व्यास यांनी संगीत कल्पद्रुम हे ग्रंथ लिहिले. त्यानंतर संगीताचा पुनरुद्धार करणारे दोन हिरे जन्माला आले, पंडित व्ही दी पलुस्कर आणि पंडित वीना भातखंडे. या दोघांनी मिळून देशभरातील प्राचीन आणि पारंपरिक रागातील चिजांचा संग्रह केला आणि तो स्वरलिपीबद्ध केला. त्यांनी 50 पुस्तकं प्रसिद्ध करून गरीब होतकरू विद्यार्थ्यांना जेवण आणि कपड्यासह विद्या शिकवून संगीताच्या पुनरुद्धारासाठी खूप प्रयत्न केले. त्यामुळे संगीताकडे लोकांचं लक्ष वेधू लागलं. विद्यार्थी आणि संगीत विद्यालय निर्माण झाली. शाळा कॉलेजमधून संगीताचं शिक्षण देण्यासाठी संगीत शिक्षक नेमून दिले जाऊ लागले. रेडिओ आणि टेलिव्हिजनचं आगमन झालं. कलाकारांना वाव मिळू लागला. मोठमोठ्या कलाकारांचे संगीत समारंभ जलसे होऊ लागले. 1952 मध्ये दिल्लीच्या सांस्कृतिक संगीत अकॅडमीची स्थापना झाली. प्रत्येक वर्षी निष्णात कलाकाराचा सन्मान होऊ लागला. संगीताचं महत्व लोकांना पटू लागलं आणि संगीत सामान्य लोकांपर्यंत पोचू शकलं. गांधर्व महाविद्यालयाची स्थापना झाली आणि विद्यार्थी पदवीधर होऊ लागले. कलेचं स्थान राष्ट्रजीवनात अतिशय महत्वाचं आहे. राष्ट्राची श्रेष्ठता त्यातील संपत्तीवरून किंवा भौतिक सामर्थ्यावरून न ठरता नागरिकांच्या सुसंस्कृततेवरून आणि कला, तत्वज्ञान, विद्या यातील पारंगततेवरून ठरत असते. आजतागायत संगीत परंपरा चालू आहे. गुरुने दिलेला संगीताचा संजीवन मंत्र आजच्या जीवन जंजाळातून गुरफटत असलेल्या माणसांना सांगावा. अल्पकाळ का होईना, अनंत यातनांचा विसर पडण्याचं सामर्थ्य कोठे असेल तर ते संगीतात.
1: श्रोतेहो मैत्रिणींनो, आताच आपण जीवनात संगीताचं महत्व हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत ऐकलत. वाचक स्वर होता सीमा मकोटे यांचा.

मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमात निरोप घेण्याआधी मी इतकंच सांगेन की उत्तम निरोगी आयुष्य जर आपल्याला जगायचं असेल तर नियमित योगाभ्यास युक्त जीवनशैली अंगीकारणं आणि त्याचसोबत मन प्रसन्न करणारं संगीतही ऐकत राहणं, त्याची अनुभूती घेत राहणं हे गरजेचं. तर श्रोते हो, मैत्रिणींनो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सादर करते प्रवीण चिपळूणकर यांच्यासह मी अमृता खानोलकर आता आपला इथेच निरोप घेतेय. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई। राजेश शर्भा ते राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज भारतासह जगभरात योगाभ्यास। नौदलाच्या दुनागिरी संशोधक आणि अग्रेय या युद्धनौकांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते कार्यान्वयन। नीट फेरपरीक्षा 2026 कडक बंदोबस्तात आणि सुव्यवस्थेत प्रारंभ। महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार। 16 एफडीसी औषधांच्या उत्पादन विक्री आणि वितरणावर बंदी। 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आज भारतासह जगभरात साजरा होत आहे। निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना आहे। कोलकाता इथल्या रेड रोज इथं योग दिनाचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला। यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी झाले। याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून।
1: कोलकाता इथं योग दिनाच्या मुख्य कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी झाले। प्रधानमंत्र्यांसोबत हजारो नागरिकांनी आज सकाळी योगासनं केली। 21 जून हा दिवस पृथ्वीच्या काही भागात सर्वात मोठा दिवस असतो। योग दिनामुळे या दिवशी सर्वात मोठा उत्सवही साजरा होत आहे असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले। योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं ते म्हणाले। योग हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग व्हायला हवा। योग सर्वांना जोडण्याचं काम करतो असं म्हणत प्रधानमंत्र्यांनी सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या।
2: भारत में हिमालय से लेकर हिंद महासागर तक, पूर्वोत्तर और पूरब में बंगाल से लेकर पश्चिम में सौराष्ट्र तक, पूरा देश योग की ऊर्जा से, चैतन्य से भरा हुआ नजर आ रहा है। पूरा विश्व एक दूसरे से जुड़ा हुआ नजर आ रहा है और यही तो योग की ताकत है। योग सबको जोड़ता है। मैं इस अवसर पर पूरे विश्व को, संपूर्ण मानव समुदाय को अंतर्राष्ट्रीय योग दिवस की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं।
1: राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेशात जबलपूर इथं आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या। इथल्या गॅरिसन मैदानावर हा कार्यक्रम झाला। योग ही शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठीची साधन आहे असं प्रतिपादन उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी केलं। प्रत्येकाला लहान वयातच योग साधनेची ओळख करून देणं गरजेचं असल्याचंही ते म्हणाले। नवी दिल्लीत संसद भवन परिसरात आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात लोकसभा सभापती ओम बिर्ला सहभागी झाले होते। परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर नेहरू पार्क इथं आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले। यात भारतातल्या नॉर्वेच्या राजदूत मे एलिन स्टीनर याही सहभागी झाल्या होत्या। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह मेघालयमध्ये शिलाँग इथं आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले। त्यांच्यासोबत मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा हेही सहभागी झाले होते। योग हा भारताच्या ज्ञानाच्या परंपरेचं प्रतीक असून संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाचा पाया योगामुळे घातला गेला आहे असं संरक्षण मंत्री समाज माध्यमातल्या संदेशाद्वारे म्हणाले। तर योग हा केवळ व्यायामाचा प्रकार नाही तर जीवनात समतोल साधण्याचा आणि सकारात्मकता जोपासण्याचा हा मार्ग आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले। सौदी अरेबियात रियाद इथं काल आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा झाला। भारतीय दूतावास आणि सौदी योग समितीनं संयुक्तपणे हा कार्यक्रम आयोजित केला होता। मुंबई इथं लोकभवनात आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी सहभाग घेतला। लोकभवन

0: यंदाच्या योगदिनाचं आयोजन भारतीय तटरक्षक दलानं केलं आहे. तटरक्षक दलाचे अधिकारी, त्यांचे कुटुंबीय तसंच लोकभवनातले अधिकारी यात सहभागी झाले. राज्यातल्या सर्व विद्यापीठांनी योगसाधनेचा प्रचार प्रसार करावा, तसंच उत्तम योग शिक्षक आणि प्रशिक्षक घडवावेत असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईत जुहू बीचवर फूड कोर्टजवळ आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. नियमित योग करून जीवनशैली विषयक आजारांना दूर ठेवायला हवं असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. या कार्यक्रमात विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, खासदार रवींद्र वायकर सहभागी झाले होते.
1: भारतानं जहाज बांधणी क्षेत्रातलं नव्या दृष्टीनं आपली वाटचाल सुरु केल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज कोलकाता इथं 3 जहाजांना नौदलाच्या सेवेत सामावून घेण्यात आलं. आयएनएस दुनागिरी, आयएनएस संशोधक आणि आयएनएस अग्रेय अशी या जहाजांची नावं असून त्यांचं डिझाईन नौदलाच्या युद्धनौका डिझाईन ब्युरोनं केलं असून बांधणी गार्डन रिच शिप बिल्डर्स आणि इंजिनियर्स या कंपनीनं केली आहे. यांचा वापर युद्ध, गस्ती आणि पाणबुडी विरोधक म्हणून केला जाणार आहे. यातल्या आयएनएस दुनागिरी या युद्धनौकेवर ब्रह्मोस क्षेपणास्त्र तैनात करण्यात आलं आहे. आयएनएस संशोधक या जहाजाचा वापर विविध शोध कार्यासाठी केला जाणार आहे. आयएनएस अग्रेय ही पाणबुडी हल्ल्यांपासून बचाव करणाऱ्या यंत्रणेनं सुसज्ज अशी युद्धनौका आहे. 2014 असलेल्या देशाच्या संरक्षण उत्पादनात मोठी वाढ झाली असल्याचं सांगताना प्रधानमंत्री म्हणाले,
2: 2014 तक देश का कुल डिफेंस प्रोडक्शन 40,000 करोड़ रुपए के आसपास था. आज यह बढ़कर लगभग 1,80,000 करोड़ रुपए तक पहुंच गया है. और साथियों, एक तरफ देश में रक्षा उत्पादन तेजी से बढ़ा है, दूसरी तरफ हमारा डिफेंस एक्सपोर्ट अभूतपूर्व गति से बढ़ रहा है.
1: ही 3 जहाजं नौदलाच्या ताफ्यात आल्यामुळे भारताच्या सागरी युद्ध क्षमतेत वाढ झाली असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशासाठी नीट फेरपरीक्षा 2026 आज देशातल्या 551 शहरांमध्ये आणि परदेशातल्या 14 केंद्रांवर सुरू आहे. परीक्षा गैरप्रकारमुक्त वातावरणात व्हावी यासाठी राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा एनटीएनं प्रशासनाबरोबर समन्वयानं व्यापक उपाययोजना केल्या आहेत. सकाळी 11 परीक्षार्थींनी आपल्या केंद्रावर हजर राहावं असं एनटीएनं सांगितलं होतं. अनेक ठिकाणी राज्य शासनातर्फे परीक्षार्थींना केंद्रावर जाण्यासाठी विनामूल्य वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुंबईत बेस्ट उपक्रमाच्या कर्मचाऱ्यांनी संप केला असल्यानं राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच एसटीच्या 60 गाड्या शहरातल्या 63 केंद्रांसाठी तैनात करण्यात आल्या आहेत. परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना मदत आणि मार्गदर्शनासाठी तसंच सुरक्षिततेच्या दृष्टीनं आवश्यक कर्मचारी वर्ग तैनात करण्यात आला आहे. पिण्याचं पाणी, प्रथमोपचार इत्यादी सुविधाही देशभरात देण्यात आल्या आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सर्व नीट परीक्षार्थींना शुभेच्छा दिल्या आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरू होत आहे. आज अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनीतबा पवार यांनी दोन्ही सभागृहांचे गटनेते तसंच ज्येष्ठ सदस्यांना सह्याद्री अतिथीगृहात चहापान तसंच चर्चेसाठी निमंत्रित केलं आहे. एफडीसी म्हणजेच निश्चित मात्रांचं मिश्रण असलेल्या 16 औषधांच्या उत्पादन, विक्री आणि वितरणावर केंद्र सरकारनं बंदी घातली आहे. या औषधांच्या वापरामुळे उपचारात्मकदृष्ट्या विशेष लाभ होत नसल्याचं तसंच त्यांचा सतत वापर केल्यानं होणारे संभाव्य धोके लक्षात घेत हा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या औषधांचं पुनरावलोकन केल्यानंतर घेण्यात आलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी देशभरात तात्काळ केली जात आहे. बंदी घालण्यात आलेल्या औषधांमध्ये त्वचारोगावरची औषधं, वेदनाशामक आणि आकुंचनरोधक औषधं तसंच प्रतिजैविके आधारित औषधांचा समावेश आहे. सार्वजनिक आरोग्याचं संरक्षण करणं, योग्य वेळीच औषधांच्या वापराला प्रोत्साहन देणं तसंच केवळ प्रभावी आणि वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेली औषधंच नागरिकांना उपलब्ध करून देणं हा या निर्णयामागचा उद्देश आहे. राजस्थानच्या संपूर्ण सीमा भागात रेल्वेचं जाळं विणण्यासाठीच्या प्रकल्पाचं काम सुरू असल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. ते आज बिकानेर इथं लालगड साबरमती रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला त्या कार्यक्रमात बोलत होते. या रेल्वे प्रकल्पामुळे सीमा भागात राहणाऱ्या लोकांच्या

0: ची प्रवासाची सोय होणार नसून देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनंही ते महत्वाचं आहे. या प्रकल्पाचा विकास आराखडा तयार करण्यात आला असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. राजस्थानातल्या रेल्वे प्रकल्पांच्या कामासाठी आता वर्षाला 10,000 कोटी रुपये निधींची तरतूद केली जात असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंच्या तातडीच्या नोंदणीचं काम सुलभ आणि विनाव्यत्यय व्हावं यासाठी आज जम्मू काश्मीरच्या जिल्हा मुख्यालयात 75 डेटा एंट्री ऑपरेटरांना प्रशिक्षण देण्यात आलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज भारतासह जगभरात योगाभ्यास. नौदलाच्या दुनागिरी, संशोधक आणि अग्रेय या युद्धनौकांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते कार्यान्वयन. नीट फेरपरीक्षा 2026 कडक बंदोबस्तात आणि सुव्यवस्थेत प्रारंभ. महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार. आणि 16 FDC औषधांच्या उत्पादन, विक्री आणि वितरणावर बंदी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोतेहो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र. मुंबईवर पाणी संकटाचं सावट, बेस्ट संपामुळे मुंबईकरांचे हाल आणि मुंबई शहरातील हॉटेलचं होणार अग्निसुरक्षा परीक्षण. या होत्या गेल्या महिनाभरातल्या मुंबई जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे मुंबई जिल्ह्याचे प्रतिनिधी विष्णू सोनावणे.
2: पावसाळा लांबलाय, त्यात अल निनोचे संकट, त्यामुळे मुंबईतील पाणी प्रश्न गंभीर बनलाय. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील जलसाठा घटू लागलाय, त्यात प्रचंड उष्णता, त्यामुळे मुंबईतील तलावातील जलसाठ्यात बाष्पीभवनाने झपाट्याने घट होऊ लागली. परिणामी मुंबई सध्या सुरू असलेली 10% आणि व्यावसायिक 20% पाणी कपात आणखी 15 ते 20% वाढण्याची शक्यता आहे. पाणी संकट अधिक गडद झाले आहे, त्यामुळे मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरात सध्या सुरू असलेल्या पाणी कपातीमुळे नागरिकांचे हाल सुरू आहेत. पाऊस लांबल्यानं नागरिक अधिकच हवालदिल झाले आहेत. पाणी वितरण व्यवस्थेच्या शेवटच्या टोकाला असलेल्या निवासी झोपडपट्ट्या, चाळी आणि डोंगराळ भागात पाणी टंचाई अधिकच तीव्र झाली आहे. ज्या भागात तीव्र पाणी टंचाई भासू लागली आहे तेथे पालिका प्रशासनाने कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्यानं नागरिकांचा रोष वाढू लागलाय. मुंबईच्या शिवाजीनगर, गोवंडी, कुर्ला, विक्रोळी, घाटकोपर, कांदिवली, मालाड, अंधेरी, दहिसर आदी भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांचे हाल सुरू आहेत. अपेक्षित पाऊस न पडल्यास 30 जून नंतर पावसाचा आणि तलावातील शिल्लक जलसाठ्याचा अंदाज घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे. बेस्ट ही मुंबईची जीवनवाहिनी, सामान्यांना परवडणारी परिवहन सेवा म्हणजे बेस्ट सेवा. सध्या बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे, त्यामुळे अजूनही तोडगा निघू शकलेला नाही. बेस उपक्रमाचा अर्थसंकल्प मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करावा. बेस्टमधील कंत्राटी कामगारांना समान काम समान वेतन द्यावे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत देणी तातडीने द्यावीत. बेस उपक्रमातील बेस्टचा तापा 7,500 पर्यंत वाढवावा आणि बेस्टचे खासगीकरण रोखावे आदी मागण्यांसाठी बेस्ट कामगार कृती समितीने संप सुरू केलाय. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात या मागण्यांबाबत बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन तोडगा काढावा अशी मागणी कृती समितीने केली आहे. तोडगा काढू पण संप मागे घ्या असं आवाहन मंत्री सरनाईक यांनी केलंय. मात्र कामगारांच्या मागण्यांवर अद्यापही तोडगा निघू न शकल्यानं तिळा कायम आहे, त्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहेत. मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षातील नगरसेवकांना विकास निधी पुरेसा मिळत नसल्यानं त्यांच्यामध्ये रोष निर्माण झालाय. नगरसेवक म्हणून निवडून आलो मात्र तितकाच विकास निधी कमी असल्यानं प्रभागांचा विकास करता येत नाही अशी वरळ विरोधी पक्षाच्या नगरसेवकांमध्ये आहे. आता शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार पक्षाला सोडून जाऊ लागल्यानं मुंबई महापालिकेतील नगरसेवकांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. दक्षिण मुंबईत निवासी भागात मोठ्या प्रमाणात हॉटेल्स, लॉजिंग, बोर्डिंग आहेत, मात्र त्यात अग्निसुरक्षेचे नियम पाळले जात नसल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे अग्निशमन दलाने त्यांची झाडाझडती करण्याचा निर्णय घेतलाय. दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या भीषण आग दुर्घटनेत अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झालाय. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अग्निशमन दलाने हा निर्णय घेतलाय. मुंबई महापालिकेच्या शाळा आणि मनोरंजन मैदाने यावर अतिक्रमणे झाले असून त्याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष आहे, त्यामुळे आता पालिकेने शाळा आणि मनोरंजन मैदानांवरील अतिक्रमणे हटवण्याची कारवाई सुरू केली आहे. पालिकेच्या सर्व कार्यालयांना अतिक्रमणांवर कारवाई करण्याचे आदेश पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले आहेत. मुंबईतील पिण्याच्या पाण्याच्या संकटावर मात करण्यासाठी मुंबईतील विहिरींचे सर्वेक्षण करून त्यांचे पुनरुज्जीवन करावे. मुंबईतील सोसायट्यांतून रेन वॉटर हार्वेस्टिंग योजना सक्तीची करावी. सध्या जलवाहिन्यांमध्ये

0: 25 ते 30 टक्के पाणी गळती होत आहे ती ताबडतोब रोखावी अशा सूचना मुंबई महापालिका प्रशासनाला स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी दिल्या आहेत. पाण्याचे पर्याय स्रोत निर्माण केल्यास मुंबईकरांना नक्कीच दिलासा मिळेल असा विश्वास व्यक्त होत आहे. मुंबई जिल्हा वार्तापत्रासाठी विष्णू सोनवणे मुंबई.
1: याबरोबरच मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.

0: आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। देशभरात योग दिनानिमित्त विविध कार्यक्रम। नीट फेरपरीक्षा 2026 कडक बंदोबस्तात आणि सुव्यवस्थेत प्रारंभ। एप्रिल ते 14 जून या कालावधीत देशाची निर्यात 15% वाढ आणि राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार। 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आज भारतासह जगभरात साजरा होत आहे। निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना आहे। कोलकाता इथल्या रेड रोड इथं योग दिनाचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला। यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी झाले। प्रधानमंत्र्यांनी योग शिक्षक बनून सोबतच्या हजारो नागरिकांना मार्गदर्शन केलं। योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं ते म्हणाले। योग हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग व्हायला हवा। योग सर्वांना जोडण्याचं काम करतो असं म्हणत प्रधानमंत्र्यांनी सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या।
1: भारत में हिमालय से लेकर हिंद महासागर तक, पूर्वोत्तर और पूरब में, बंगाल से लेकर पश्चिम में सौराष्ट्र तक, पूरा देश योग की ऊर्जा से, चैतन्य से भरा हुआ नजर आ रहा है। पूरा विश्व एक दूसरे से जुड़ा हुआ नजर आ रहा है और यही तो योग की ताकत है। योग सबको जोड़ता है। मैं इस अवसर पर पूरे विश्व को, संपूर्ण मानव समुदाय को अंतर्राष्ट्रीय योग दिवस की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं।
0: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेशात जबलपूर इथं गॅरिसन मैदानावर आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या। योग ही शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठीची साधना आहे असं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी योग दिनानिमित्त दिलेल्या संदेशात म्हटलं आहे। नवी दिल्लीत संसद भवन परिसरात आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात लोकसभा सभापती ओम बिर्ला सहभागी झाले होते। परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर नेहरू पार्क इथं आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले। यात भारतातल्या नॉर्वेच्या राजदूत मे एलिन्स्टिनर याही सहभागी झाल्या होत्या। मुंबई आणि उपनगरात योग दिनानिमित्त अनेक कार्यक्रम झाले, त्यात विविध केंद्रीय मंत्र्यांनीही हजेरी लावली। ऐकूया एक वृत्तांत।
2: मुंबई इथं लोकभवनात भारतीय तटरक्षक दलानं आयोजित केलेल्या योग दिनाच्या कार्यक्रमात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी सहभाग घेतला। तटरक्षक दलाचे अधिकारी, त्यांचे कुटुंबीय तसंच लोकभवनातले अधिकारी यात सहभागी झाले। राज्यातल्या सर्व विद्यापीठांनी योग साधनेचा प्रचार प्रसार करावा तसंच उत्तम योग शिक्षक आणि प्रशिक्षक घडवावेत असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जुहू चौपाटीवर झालेल्या योग दिन कार्यक्रमात सहभागी झाले होते। केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी बोरिवली इथं आयोजित योग सत्रात सहभाग घेतला। वरळी डोममधल्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम इथल्या कार्यक्रमात केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल तसंच राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा सहभागी झाले होते। केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरणानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात योगाभ्यास केला। केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रियदर्शनी पार्क इथल्या कार्यक्रमात योग साधना केली। याशिवाय IIT बॉम्बे, NTPCच्या पश्चिम विभाग मुख्यालयानं देखील योग दिन उत्साहात साजरा केला।
0: राज्यात ठिकठिकाणी आज योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला। यानिमित्तानं आयोजित अनेक नाविन्यपूर्ण कार्यक्रमात मान्यवरांसह सर्व वयोगटातल्या नागरिकांनी सहभाग घेतला। सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवाजी क्रीडांगण आणि मालू हायस्कूलच्या मैदानावर योग प्रात्यक्षिक सादर करण्यात आली। लातूर शहरात आंबेडकर पार्क इथं विशेष योगाभ्यास कार्यक्रम झाला। नंदुरबार जिल्ह्यातही अनेक

ठिकाणी योगाभ्यास कार्यक्रम झाला. नागपूरमध्ये यशवंत स्टेडियमवर सामूहिक योगाभ्यास कार्यक्रम झाला. सोलापूर शहरात आगळ्या वेगळ्या पद्धतीनं योग दिन साजरा झाला. या कार्यक्रमात नृत्य निरंजन संस्थेनं योग आधारित नृत्य सादर करत योग हा नृत्य आविष्कारातूनही करता येतो असा संदेश दिला. यवतमाळमध्ये योग दिनानिमित्त शंकर डहाके या योगपटूंनी विहिरीतल्या पाण्यात योगासनं केली. 10 वर्षांपासून ते नदीत किंवा विहिरीत योगासनं करतात आणि मुलांनाही प्रशिक्षण देतात. रत्नागिरीत योग दिन उत्साहात साजरा झाला. जालना इथं जिल्हा क्रीडा संकुलात आज योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण बंदर जेटी इथं योग दिनानिमित्त योग कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशासाठी नीट फेरपरीक्षा 2026 आज देशातल्या 551 शहरांमध्ये आणि परदेशातल्या 14 केंद्रांवर सुरू आहे. परीक्षा गैरप्रकारमुक्त वातावरणात व्हावी यासाठी राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा एनटीएनं प्रशासनाबरोबर समन्वयानं व्यापक उपाययोजना केल्या आहेत. अनेक ठिकाणी राज्य शासनातर्फे परीक्षार्थींना केंद्रावर जाण्यासाठी विनामूल्य वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांच्या मदत आणि मार्गदर्शनासाठी तसंच सुरक्षिततेच्या दृष्टीनं आवश्यक कर्मचारी वर्ग तैनात करण्यात आला आहे. पिण्याचं पाणी, प्रथमोपचार इत्यादी सुविधाही देशभरात देण्यात आल्या आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सर्व नीट परीक्षार्थींना शुभेच्छा दिल्या आहेत. मुंबईत बेस्ट उपक्रमातल्या कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या संपाचा आज तिसरा दिवस आहे. राज्य सरकारनं आवश्यक सेवा कायदा लागू करूनही तसंच संप करू नये असा औद्योगिक न्यायाधिकरणाचा आदेश असूनही कर्मचारी संघटनांनी संपाचं हत्यार उगारलं आहे. कायम आणि तात्पुरत्या तत्वावरचे कर्मचारी संपात सहभागी झाले असून दररोज धावणाऱ्या 2766 बसगाड्यांच्या जागी संपाच्या पहिल्या दिवशी फक्त 48 गाड्या धावल्या. काही ठिकाणी बसगाड्यांवर दगडफेकीचे प्रकार झाले. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची संपकरी संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर गेल्या शुक्रवारी चर्चा झाली, मात्र त्यात काहीही तोडगा निघाला नाही. शनिवारी अवघ्या 4 बसगाड्या रस्त्यावर होत्या. बेस्टचा अर्थसंकल्प महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करावा, 7वा वेतन आयोग लागू करावा, कंत्राटी कामगार पद्धत रद्द करावी इत्यादी मागण्यांसाठी बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीनं हा संप पुकारला आहे. यंदाच्या एप्रिल ते 14 जून या कालावधीत देशाची निर्यात 15% वाढल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं. गोयल यांनी आज मुंबई इथं सनदी लेखापालांशी संवाद साधला त्यानंतर ते बोलत होते. अमेरिकेनं भारतावर 50% आयात शुल्क लावल्यानंतरही भारताच्या निर्यातीत 2025-26 या आर्थिक वर्षात वाढ झाली. एप्रिल ते 14 जूनपर्यंत 15% वाढ झाली असं गोयल म्हणाले. मे महिन्यात भारताची निर्यात 6 महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचून 45 अब्ज डॉलर इतकी झाली होती असंही त्यांनी सांगितलं. देशाच्या आयात निर्यातीची विस्तृत आकडेवारी 15 जुलैला वाणिज्य मंत्रालय जाहीर करणार आहे. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरू होत आहे. आज अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दोन्ही सभागृहांचे गटनेते तसंच ज्येष्ठ सदस्यांना सह्याद्री अतिथीगृहात चहापान तसंच चर्चेसाठी निमंत्रित केलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बंडखोर खासदारांपैकी 2 खासदार पक्षाच्या संपर्कात असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. या खासदारांना त्यांच्या मतदारसंघातल्या जनतेच्या रोषाची भीती वाटत आहे. जर खासदारांना त्यांची चूक मान्य असेल तर त्यांच्याशी चर्चा होऊ शकते असंही राऊत म्हणाले. संजय दीना पाटील, संजय देशमुख, संजय जाधव, भाऊसाहेब वाकचौरे, नागेश पाटील आष्टीकर आणि ओम प्रकाश राजे निंबाळकर हे खासदार 17 जून रोजी दिल्लीत झालेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बैठकीला गैरहजर राहिल्यानं पक्षांतर्गत बंडाळीच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. दरम्यान ओम प्रकाश राजे निंबाळकर यांनी मतदारसंघातल्या निकटवर्तीयांशी चर्चा केल्यानंतरच आपल्या राजकीय वाटचालीबाबत निर्णय जाहीर करणार असल्याचं सांगितलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दमदार प्रवेश केल्यानंतर लगेचच पाठ फिरवलेल्या मान्सूनच्या पावसानं आज अनेक दिवसांनी हजेरी लावली. सकाळी कडक ऊन होतं, मात्र 11 वाजल्यानंतर ढगाळ वातावरण तयार झालं आणि काही भागांमध्ये पावसाच्या काही सरी कोसळल्या, त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांनाच थोडा दिलासा मिळाला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. देशभरात योग दिनानिमित्त विविध कार्यक्रम.

नीट फेरपरीक्षा 2026 कडक बंदोबस्तात आणि सुव्यवस्थेत प्रारंभ. एप्रिल ते 14 जून या कालावधीत देशाच्या निर्यातीत 15% वाढ. आणि राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

श्रोत्यांनो नमस्कार, शुभ संध्या। एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झ वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे। आतापर्यंत आपण विविध भारतीच्या कार्यक्रमांचा आनंद घेतला। संध्याकाळचे 5 वाजले आहेत। आमच्या संध्याकाळच्या कार्यक्रमांना आम्ही आता सुरुवात करीत आहोत। मंडळी, हिंदी अल्बम आपण ऐकणार आहोत आणि कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात नेहा कक्कर आणि टोनी कक्कर यांनी गायलेलं हे सुंदर असं गीत।

हिंदी अल्बमच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत योयो हनी सिंग आणि नेहा कक्कर यांनी गायलेलं हे अक्षय कुमार आणि चित्रगंधा सिंग यांच्यावर चित्रित केलेलं सुंदरसं गीत.

हिंदी अल्बमच्या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकलं ना दिलजीत दोसांझ यांनी गायलेलं हे सुंदर गीत. What's up, dog? Shit, bro, this tune in the wind, what's good with it? Watch out, man, gang.

FM बँड 103.4 मेगाहर्ट्स आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. मंडळी संध्याकाळचे 6:30 वाजत आहेत. आता आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आयसीसी वुमन्स टी20 वर्ल्ड कप 2026 अंतर्गत भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्याचं थेट प्रसारण आम्ही सहक्षेपित करतोय. आणि आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरून नियमितप्रमाणे ऐकू शकाल.

न्यूज ऑन AIR या ऍपवरून आपण आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम ऐकत आहात. मंडळी, संध्याकाळचे 6:32 झालेले आहेत. आता आपण हिंदी गाण्यांचा आनंद घेऊयात. सुरुवातीला ऐकूयात जगजीत सिंग यांनी गायलेली ही सुंदरशी गझल.

0: उदित नारायण आणि अलका याग्निक यांनी गायलेलं हे समीर अंजान यांचं गीत आपण ऐकलं. संगीत जतीन ललित यांचं होतं. मंडळी, या हिंदी गाण्याबरोबरच हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
1: हिंदी चित्रपटातील मनाला भुरळ घालणाऱ्या, हृदयस्पर्शी आणि विविध कालखंडात बदल झालेल्या नृत्य

0: गीत आणि संगीत यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम
1: गीत गाता हूँ मैं गुनगुनाता हूँ मैं
0: गीत गाता हूँ मैं गुनगुनाता हूँ मैं प्रत्येक रविवारी रात्री 10 ते 11 या वेळेत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकायला विसरू नका।
1: गीत

0: धंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग। मराठी माणसाला भुरळ पाडणारी लावणी, कडकडणाऱ्या ढोलकी बरोबर ठेका धरायला लावणारी लावणी। लावणीचं लावण्य आणि लावण्यवती लावण्यांचा तब्येत खुश करणारा कार्यक्रम लावण्य रंग, दर शनिवारी रात्री 10 ते 11 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावर।
1: दररोजच्या स्वयंपाकात तुम्हाला काहीतरी खास बदल हवाय? तेव्हा ऐकत रहा खमंग आणि रुचकर पदार्थांची मेजवानी देणारा कार्यक्रम खमंग रुचकर। इथं मिळतील चविष्ट, सोप्या आणि घरगुती रेसिपीज, पारंपरिक पदार्थांपासून ते आधुनिक डिशेस पर्यंत सगळं काही। प्रत्येक भागात खास टिप्स, टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन आणि स्वयंपाक अधिक रुचकर बनवणारी रहस्य। श्रोते हो, म्हणूनच तुमच्या जेवणाला द्या खमंग सुगंध आणि चवीला रुचकर स्पर्श। तर ऐकायला विसरू नका खमंग रुचकर, दररोज सकाळी 9:15 ऐकत रहा आणि बनवत रहा प्रत्येक दिवस अधिक स्वादिष्ट।

0: श्रोते हो, या गजबजलेल्या जीवनात साहित्याशी नातं जपणं तितकंच महत्वाचं आहे, नाही का? त्यासाठीच आम्ही खास आपल्यासाठी घेऊन आलो आहोत सोलापूरच्या साहित्य विश्वातील मान्यवरांसोबत खास गप्पा, काव्य वाचन आणि नाट्यकलेची सुंदर मेजवानी. कविता, कथा आणि रंगभूमीच्या माध्यमातून अनुभवा सृजनशीलतेचा एक वेगळाच प्रवास. सोलापूरच्या समृद्ध साहित्य परंपरेचा गौरव आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा हा खास उपक्रम. त्यासाठी नक्की ऐका साहित्य संपदा दर मंगळवारी रात्री 8:15 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. साहित्य संपदा, शब्द, कला आणि संस्कृतीचा एक अनोखा उत्सव.
1: आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. मंडळी, प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून.
2: पगार ऍडव्हान्स पाठवलाय.
3: आरबीआय म्हणते
2: आर्थिक वागणं योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
4: यार, कोई ऐसी लाइफ इंश्योरेंस पॉलिसी बताओ जिसमें कम प्रीमियम हो, बोनस भी अच्छा मिले और भरोसे वाला भी हो.
5: PLI है ना?
6: सरकारी कर्मचारी के साथ साथ सभी प्रोफेशनल, ग्रेजुएट और डिप्लोमा होल्डर्स ले सकते हैं PLI पॉलिसी का फायदा और साथ में पोस्टल डिपार्टमेंट का भरोसा भी. अपने नजदीकी पोस्ट ऑफिस से आज ही संपर्क करें या लॉग इन करें indiapost.gov.in पर.

0: आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. देशभरात योग दिन उत्साहात साजरा. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने बोलावलेल्या चहापानावर विरोधी पक्षांचा बहिष्कार. देशभरात नीट यूजी फेरपरीक्षा 2026 संपन्न. आणि FIH महिला हॉकी चषक स्पर्धेत न्यूझीलंडचा पराभव करत भारतीय संघ विजयी. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आज भारतासह जगभरात साजरा झाला. निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना आहे. कोलकाता इथल्या रेड रोड इथं योग दिनाचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. प्रधानमंत्र्यांनी योग शिक्षक बनून सोबतच्या हजारो नागरिकांना मार्गदर्शन केलं. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं ते म्हणाले. योग हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग व्हायला हवा. योग सर्वांना जोडण्याचं काम करतो असं म्हणत प्रधानमंत्र्यांनी सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
1: भारत में हिमालय से लेकर हिंद महासागर तक पूर्वोत्तर

0: उत्तर और पूरब में, बंगाल से लेकर पश्चिम में सौराष्ट्र तक पूरा देश योग की ऊर्जा से, चैतन्य से भरा हुआ नजर आ रहा है। पूरा विश्व एक दूसरे से जुड़ा हुआ नजर आ रहा है और यही तो योग की ताकत है। योग सबको जोड़ता है। मैं इस अवसर पर पूरे विश्व को, संपूर्ण मानव समुदाय को अंतर्राष्ट्रीय योग दिवस की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं।
1: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेशात जबलपूर इथं गॅरिसन मैदानावर आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या। योग ही शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठीची साधना आहे, असं उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी योग दिनानिमित्त दिलेल्या संदेशात म्हटलं आहे। नवी दिल्लीत संसद भवन परिसरात आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात लोकसभा सभापती ओम बिर्ला सहभागी झाले होते। परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर नेहरू पार्क इथं आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले। यात भारतातल्या नॉर्वेच्या राजदूत मे एलिन स्टीनर याही सहभागी झाल्या होत्या। मुंबई आणि उपनगरात योग दिनानिमित्त अनेक कार्यक्रम झाले, त्यात विविध केंद्रीय मंत्र्यांनीही हजेरी लावली। ऐकूया एक वृत्तांत।
2: मुंबई इथं लोकभवनात भारतीय तटरक्षक दलानं आयोजित केलेल्या योग दिनाच्या कार्यक्रमात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी सहभाग घेतला। तटरक्षक दलाचे अधिकारी, त्यांचे कुटुंबीय तसंच लोकभवनातले अधिकारी यात सहभागी झाले। राज्यातल्या सर्व विद्यापीठांनी योग साधनेचा प्रचार प्रसार करावा तसंच उत्तम योग शिक्षक आणि प्रशिक्षक घडवावेत असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जुहू चौपाटीवर झालेल्या योग दिन कार्यक्रमात सहभागी झाले होते। केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी बोरिवली इथं आयोजित योग सत्रात सहभाग घेतला। केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी मुंबई बंदर प्राधिकरणानं मुंबईत गेट ऑफ इंडिया इथं आयोजित केलेल्या कार्यक्रमात योगाभ्यास केला। राज्यातल्या विविध विद्यापीठात आणि शैक्षणिक संस्थांमध्येही योग दिनानिमित्त योग साधनेचे कार्यक्रम झाले। नाशिकमध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात योग दिनानिमित्त योग वर्गाचं आयोजन करण्यात आलं होतं। याशिवाय आयआयटी बॉम्बे, एनटीपीसीच्या पश्चिम विभाग मुख्यालयानं देखील योग दिन उत्साहात साजरा केला। ठाण्यात कोपरी इथं तसंच मध्यवर्ती कारागृहातही योग साधना करण्यात आली। कोल्हापूर इथल्या महासैनिक दरबार हॉलमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत योग दिन साजरा करण्यात आला। अहिल्यानगर जिल्ह्यातल्या विविध संस्था, शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालयात योग दिवस साजरा झाला। महात्मा फुले कृषी विद्यापीठ, साईबाबा संस्थान यांनीही योग दिवस साजरा केला। धाराशिव शहरात आणि जिल्ह्यातही योगाभ्यास कार्यक्रम झाले। परभणी शहरातल्या क्रीडा संकुलात योग प्रात्यक्षिक सादर करून योग दिवस साजरा झाला। बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। शहरातल्या मुख्य कार्यक्रमात राज्याच्या पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या। लातूर शहरात यंदाही रांगोळीच्या माध्यमातून योगाचं महत्व जनतेपर्यंत पोहोचवण्याचा अनोखा उपक्रम राबवण्यात आला। राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश माध्यम शाळेच्या शिक्षकांनी आकर्षक रांगोळ्यांद्वारे योगामुळे होणारे आरोग्यदायी फायदे साकारले। गोंदिया शहरात आयोजित योग दिन कार्यक्रमात हजारो नागरिकांनी सहभाग घेऊन योग करा, निरोगी रहा हा संदेश दिला। वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी सामूहिक योग साधना करण्यात आली। चंद्रपूर शहरात योग दिन कार्यक्रमात लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि नागरिकांनी योग साधना केली। यवतमाळ इथं आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉ अशोक उईके यांच्या उपस्थितीत योग साधना कार्यक्रम झाला।
1: जनतेच्या प्रश्नाबाबत सरकारने असंवेदनशीलता दाखवली आहे, हे सरकार सर्व बाजूंनी अपयशी ठरलं आहे असं म्हणत विरोधी पक्षांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने बोलावलेल्या चहापानावर बहिष्कार टाकला। तसंच राज्यातल्या 13 कोटी जनतेचे प्रश्न उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात आक्रमकपणे मांडणार असल्याचं विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदार टीका केली। राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून महिलांवरच्या अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केली। विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरं देण्याऐवजी सरकार टिंगलटवाळी करत आहे असा आरोपही त्यांनी केला। राज्यातल्या कंत्राटदारांना आमदार मंत्र्यांना लाच द्यावी लागते असं कंत्राटदारांनी अधिवेशन घेऊन सांगितलं, त्यामुळे हे सरकार 56% कमिशनचं सरकार आहे अशी टीका काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी केली। तर पेरण्या लांबल्यानं सरकारने दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी केली। राज्यातल्या 14 जिल्ह्यातल्या 8 नगरपरिषदा आणि 14 नगरपंचायतीमधल्या 47 जागांसाठीच्या

0: पोटनिवडणुकीसाठीची मतमोजणी आज झाली. गडचिरोली जिल्ह्यात नगरपरिषदेच्या एक आणि नगरपंचायतीच्या दोन जागांपैकी भाजपा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला आहे. एकूण 47 जागांपैकी 8 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत, तर एका जागेवर एकाही उमेदवारानं अर्ज दाखल केल्यानं ती जागा रिक्त राहिली आहे. त्यामुळे काल 37 जागांसाठी मतदान झालं. एकूण 49,869 मतदारांनी या निवडणुकीत मतदान केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशासाठी नीट UG फेरपरीक्षा 2026 आज देशातल्या 551 शहरांमध्ये आणि परदेशातल्या 14 केंद्रांवर कडक बंदोबस्तात झाली. 22,79,000 जास्त विद्यार्थी परीक्षेला बसले होते. दुपारी 2 ते संध्याकाळी 5:15 या वेळात इंग्रजी आणि 12 भारतीय भाषांमध्ये ही परीक्षा झाली. गैरप्रकारमुक्त वातावरणात परीक्षा व्हावी यासाठी राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा NTA प्रशासनाबरोबर समन्वयानं व्यापक उपाययोजना केल्या होत्या. पोलीस प्रशासन आणि इतर मिळून 2,00,000 कर्मचारी परीक्षेसाठी कर्तव्यावर होते. जॅमर्स, CCTV कॅमेरे, बायोमेट्रिक ओळख तपासणी अशा तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. समाज माध्यमांवर अफवा पसरू नयेत याकरता NTA बारीक लक्ष ठेवलं होतं. परीक्षेच्या प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका आणि इतर साहित्य पोलीस बंदोबस्तात नेण्यात आलं. नाशिक जिल्ह्यातल्या 19 केंद्रांवर आज नीट UG फेरपरीक्षा सुरळीतपणे पार पडली. 11,162 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली, तर 1,133 विद्यार्थी गैरहजर होते. गैरप्रकार टाळण्यासाठी जिल्ह्यात भरारी पथकंही तैनात करण्यात आली होती. लातूर जिल्ह्यात 26 केंद्रांवर नीट UG फेरपरीक्षा झाली. परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी सर्व केंद्रांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. FIH महिलांच्या हॉकी चषकाच्या अंतिम सामन्यात आज भारतीय महिला हॉकी संघानं न्यूझीलंडचा 2-0 असा पराभव करत विजेतेपद मिळवलं आहे. सामन्यात नवनीत कौरनं पहिला गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली होती. त्यानंतर सुनेलिता टोप्पोनं दुसरा गोल केला. त्यानंतर भारतानं शानदार बचावात्मक खेळाचं प्रदर्शन करत आपली आघाडी कायम राखत हा विजय मिळवला. या विजयामुळे भारतानं पुढे होणाऱ्या प्रो लीगमध्येही प्रवेश मिळवला आहे. लालरे मियासामी सामनावीर ठरली, तर दीपिकानं सर्वाधिक गोल करण्याचा पुरस्कार अमेरिकेच्या एश्ले सिसा हिच्याबरोबर संयुक्तपणे पटकावला. दोघींनीही या स्पर्धेत 6 गोल केले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विजेत्या संघांचं अभिनंदन केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही, तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे, असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. देशभरात योग दिन उत्साहात साजरा. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने बोलावलेल्या चहापानावर विरोधी पक्षांचा बहिष्कार. देशभरात नीट UG फेरपरीक्षा 2026 संपन्न. आणि FIH महिला हॉकी चषक स्पर्धेत न्यूझीलंडचा पराभव करत भारतीय संघ विजयी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. मंडळी, संध्याकाळचे 7:11 झालेली आहेत.
2: मानसिक आजार आणि व्यसने उपचारांनी बरे होऊ शकतात.
3: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसनमुक्ती हॉस्पिटल, श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ, विजापूर रोड, सोलापूर.
2: मोबाईल 93-72-707-100.
4: BBA, MBA, BCA आणि MCA कोर्सेससाठी प्रवेश सुरू. NAC कडून A++ दर्जा प्राप्त भारती विद्यापीठ, विजापूर रोड, जुळे, सोलापूर.
2: मोबाईल 90-49-36-60-77 आणि 97-66-17-24-18.
5: दात आणि हिरड्यांच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
2: प्रसिद्ध दंतरोग तज्ञ डॉक्टर किशोर शिवगुंडे, बिराजदार कॉम्प्लेक्स, डॉमिनोज पिझ्झा समोर, गरुड बंगल्या शेजारी, 7 रस्ता ते रंगभवन रोड, सोलापूर.
5: मोबाईल 91-72-710-499.
6: डोळ्यांच्या आजारांवर उपचार घेताय.

0: तर रजिस्टर्ड अशा उच्च शिक्षित सर्जन कडूनच घ्या.
1: सर्व प्रकारचे डोळ्यांचे आजार, मोतीबिंदू, काचबिंदू यावरील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर शीतल संदीप होळकर यांचं होळकर आय हॉस्पिटल, गवळी प्लॉटिंग, कुरुल रोड, मोहोळ.
0: सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते 4. मोबाईल 95 79 790 940.
2: अहो काका, मिठाई काय वाटताय?
1: अगं, इंद्रप्रस्थ मध्ये फ्लॅट बुक केला. फक्त माझच नाही तर आम्हा सर्व कुटुंबियांचं स्वप्न पूर्ण झालं. आणखीन महत्वाचं म्हणजे GST, स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी पूर्णपणे माफ.
0: 1 RK आणि 1 BHK फ्लॅट रेडी पोझेशन 10,49,000 पुढे. रेल्वे स्टेशन डीमार्ट जवळ अगदी प्राईम लोकेशन वर मोजकेच फ्लॅट शिल्लक.
1: इंद्रप्रस्थ, डोणगाव रोड, सोलापूर.
0: मोबाईल 73,5,025,47 आणि 84,11,966,700. परमपूज्य बुधाराम महाराज यांनी स्थापन केलेल्या आणि परमेश्वर देवस्थानच्या पावन भूमीत असलेल्या मोहोळ तालुक्यातील कामतीच्या लमाण तांड्यावरील श्री परमेश्वर आश्रम शाळेत इयत्ता 1 ते 10 साठी विद्यार्थ्यांना प्रवेश देणे सुरू.
1: मराठी माध्यमातून शिक्षण, त्याद्वारे शिक्षण, जागतिक दर्जाच्या भविष्यवेधी शिक्षणासाठी तज्ञ आणि अनुभवी शिक्षक वर्ग,
0: ग्रंथालयाची सुविधा, शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा, इंग्रजी संभाषण वर्ग, मोफत शैक्षणिक साहित्य आणि संगणक प्रशिक्षण, मोफत गणवेश, वसतिगृहात राहण्याची मोफत सोय, 2 वेळचं मिष्टान्न भोजन आणि नाश्ता, भव्य क्रीडांगण आणि खेळाची सोय.
1: प्रवेशासाठी आजच संपर्क साधा 98 50 257 323, 98 81 145 746, 97 63 041 415 आणि 99 21 609 018.
3: वा, काय छान सजली हो नवरी मुलगी.
4: अगं, तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स कडून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसते.
3: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स कडून.
4: ते दागिने त्यांच्याकडूनच आणले.
5: अहो, गेल्या 65 वर्षापासून सोन्या चांदीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते. सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं. करजगीकर ज्वेलर्स, सराफ कट्टा, वारद बोर्ड, वारद कॉम्प्लेक्स, सोलापूर. फोन 274-30-72.
0: कंबरदुखी, कॅल्शियमची कमतरता, मणक्यांचे विकार, संधिवात, आमवात, मूळव्याध, फिशर, बद्धकोष्ठता, मूतखडा, पौरुष ग्रंथींची सूज, शुक्राणूंची कमतरता आणि लैंगिक समस्या यावर विना ऑपरेशन आयुर्वेदिक उपचार.
1: डॉक्टर RS मेंगजी यांचं कस्तुरी क्लिनिक, वैष्णवी सिटी, विमानतळ, होटगे रोड, सोलापूर.
0: मोबाईल 91 30 396 809.
6: आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. मंडळी, संध्याकाळचे 7:15 वाजलेत. आता पुन्हा जाऊयात आपण ICC वुमन्स T20 वर्ल्ड कप 2026 अंतर्गत भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या जात असलेल्या क्रिकेट सामन्याच्या थेट प्रसारणाकडे. मंडळी, आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून वृत्तविशेष हा कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करतोय.

आहे, त्याचं प्रत्यक्ष वर्णन आपण ऐकत आहात. आणि आमच्या न्यूज ऑन एअर या मोबाईल ऍपवर आमचे दैनंदिन कार्यक्रम सुरू आहेत. आता वृत्तविशेष.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आज 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन भारतासह संपूर्ण जगभरात मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला. पश्चिम बंगालमधल्या कोलकाता इथं आयोजित सोहळ्यात प्रधानमंत्र्यांनी केलेल्या भाषणातील काही निवडक मुद्दे तसंच आज दैनंदिन जीवनमानातला ताणतणाव कमी करण्यासाठी

0: नहीं करता। योग मानसिक स्वास्थ्य से शारीरिक स्वास्थ्य का मार्ग दिखाता है। इसलिए योग के विषय में युक्त चेष्टस्य कर्मसु कहा गया है, यानी हमें क्या करना चाहिए क्या नहीं करना चाहिए इसका बोध। ये बोध हमारे जीवन में शांति का स्रोत तो बनता ही है, इससे विश्व शांति का मार्ग भी खुलता है। इसलिए योग आज केवल हमारी पर्सनल लाइफस्टाइल के लिए जरूरी है इतना ही नहीं है, योग दुनिया के बेहतर भविष्य के लिए एक आवश्यकता भी है। साथियों, अंतर्राष्ट्रीय योग दिवस के अवसर पर करोड़ों लोग योग से जुड़ते हैं, लेकिन आज का ये दिन हमें अपने साझा संकल्प को फिर दोहराने का अवसर देता है। आइए हम संकल्प लें, योग को केवल एक दिवस तक सीमित नहीं रखेंगे, योग को केवल एक कार्यक्रम तक सीमित नहीं रखेंगे, हम योग को अपने जीवन का हिस्सा बनाएंगे, अपने परिवार का हिस्सा बनाएंगे, अपनी आने वाली पीढ़ियों का हिस्सा बनाएंगे। साथियों, इसी दिशा में इस वर्ष योग 365 योग 365 की पहल को भी आगे बढ़ाया गया है। इसके तहत 100 दिन के ऑनलाइन योग कार्यक्रम का आयोजन किया गया है, जिसमें अभूतपूर्व जनभागीदारी देखी गई है। 130 देशों के 30 लाख से अधिक लोगों ने इसमें भाग लिया है। साथियों, जब समाज स्वस्थ होगा तब राष्ट्र भी अधिक सक्षम, अधिक समृद्ध और आत्मविश्वासी बनेगा।
1: श्रोते हो, योगाभ्यासामुळे मानवी जीवनात होणारे सकारात्मक बदल आणि भारतीय पारंपरिक योग साधनेचे वैविध्यरित्या होणारे लाभ याविषयी आकाशवाणीशी बोलताना नाशिक येथील योग विद्याधाम संस्थेचे प्रमुख योगाचार्य डॉ विश्वास मंडलिक यांनी अधिक माहिती दिली। ते म्हणाले,
2: योगाभ्यास केल्यानंतर आपले जे शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि खरं म्हणजे आत्मिक सुद्धा क्षमता वाढते, तेव्हा सक्षम जगणं हे फार महत्वाचं आहे। ते इतर कुठल्याही उपचाराने होत नाही, त्याच्याकरता योग साधना करणं हाच एक मार्ग आहे। जीवनात जगत असताना आपलं स्वास्थ्य तर सांभाळायचंच, पण जगातल्या इतरांचंही स्वास्थ्य सांभाळण्याकरता आपण काहीतरी करणं, थोडक्यात म्हणजे समाजसेवा थोडीशी करणं हे आरोग्याचं लक्षण आहे असं जागतिक आरोग्य संघटना म्हणते, आणि तिथे योगाचा निश्चितपणे संपर्क आहे। आता योग साधनेमध्ये आम्ही सुद्धा नेहमी योग शिकवतो, मग आसन, प्राणायाम, शुद्धिक्रिया, ध्यान, ओंकार वगैरे सगळं शिकवतो, पण त्याच्यावर आम्ही लोकांना योग शिक्षक व्हायला पण शिकवतो की तुम्ही शिका योग, तुमचं स्वास्थ्य चांगलं ठेवा, पण तुम्ही दुसऱ्यांनाही योग शिकवा आणि त्यांचंही स्वास्थ्य चांगलं ठेवा, मग हे खरं आरोग्य आहे। आणि याच्यातनं अनेक कार्यकर्ते हे लक्षात घेतात आणि आपल्या जीवनामध्ये त्याचं प्रत्यंतर पण येतं की कुठलाही विकार होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय, हे देखील योगाचं एक वैशिष्ट्य आहे। आजार झाल्यानंतर योगोपचार करून तो बरा होतो ते जगजाहीर आहे, पण आजार होऊ नये म्हणून काय करायचं? इतर कुठलेही उपचार नाही आहेत, आजार होऊ नये म्हणून कुठली औषधं उपलब्ध नाही आहेत, तर काय आहे उपलब्ध? तर योग साधन आहे। तुम्ही नियमित योगाभ्यास केला की काही आसनं, प्राणायाम, शुद्धिक्रिया, ध्यान हा सगळा एकदा तज्ञाकडे समजून घेऊन आपण नियमित योगाभ्यास केला तर मग कुठल्याही आजारामधून मुक्त राहू शकतो। त्यामुळे हा सुद्धा एक योगाचा महत्वाचा भाग आहे, ज्या ठिकाणी इतर कुठली फारशी शास्त्र उपयोगी पडत नाहीये, आपल्या क्षमता संवर्धन हा सुद्धा महत्वाचा विषय आहे, तो योगात नसतो। नुसतं तुम्ही निरोगी राहिला, तुमच्या आहे तेवढ्या क्षमता त्याचा वापर करतात, पण या क्षमता हळूहळू कमी होत जातात, ज्याच एजिंग असं म्हटलेलं आहे। मग क्षमता कमी व्हायला की आपण काही करू शकत नाही, तर या क्षमता सांभाळून ठेवणं आणि खरं म्हणजे त्याची वृद्धी करणं हे योगातनं शक्य आहे। म्हणजे योग साधना करतात ते अनुभवतात की कार्यक्षमता वाढते, मग ती शारीरिक पातळीवरती वाढते, मानसिक पातळीवरती वाढते, भावनिक पातळीवरती वाढते, बौद्धिक पातळीवरती वाढते आणि खरं म्हणजे शेवटी आध्यात्मिक पातळीवर सुद्धा वाढते। आणि म्हणून मानवी जीवनाचं उद्दिष्ट ह्या योगाने सांगितलेलं आहे, जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्ती आणि परमेश्वर स्वरूप होणं, इथपर्यंत प्रगती योग साधनेमध्ये होऊ शकते। योग एक तर योग्य पद्धतीने केला पाहिजे आणि योग्य

0: पद्धत म्हणजे पारंपरिक ग्रंथांमध्ये वर्णन केलेली सोयी पद्धत. मग ते रामायणकालीन योग वासिष्ठामध्ये सांगितलेलं आहे, महाभारतकालीन भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे, नंतर पतंजलींनी सांगितलेलं आहे आणि हठयोगात सांगितलेलं आहे. हे सगळे ग्रंथ उपलब्ध आहेत. त्या सगळ्या ग्रंथांच्या आधारे योग साधना करणं म्हणजे मग मी सांगितलेले सगळे फायदे मिळतील. आज त्याच्यामध्ये खूप बदल केले जातात. हॉट योगा, विन्यास योगा, हास्य योगा, बिअर योगा, आणखी काय काय करतात. त्या सगळ्याचा काही असा फायदा मिळणार नाही. त्याचा तात्पुरता एखाद्या वेळेस मिळू शकेल छोटासा फायदा. खरा फायदा पाहिजे असेल तर पारंपरिक योगाची साधना करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे.
1: श्रोते हो, यंदाच्या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना निरोगी वृद्धत्वासाठी योग ही आहे.

दिनाची संकल्पना निरोगी वृद्धत्वासाठी योग ही आहे. योग ही भारतानं जगाला दिलेली एक देणगी आहे. त्यामागचं कारण म्हणजे निरोगी जीवन प्राप्तीचा मार्ग असलेल्या या योग साधनेला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवून देण्यात भारतानं घेतलेला पुढाकार होय. त्याचं फलित म्हणजे आज आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या साधनेचा पूर्णपणे स्वीकार झाल्याचं दिसून आलं आहे. चला तर मग आजच्या 12व्या योग दिनी दररोज योग साधना करण्याचा पण करूया आणि विरोधी आणि आनंदी जीवन जगूया. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य निकिता लाड, लेखन आणि समन्वय रवींद्र लोखंडे आणि निवेदन राजेश शर्भाते.

वृत्तविशेष हा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकलात. आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून न्यूज ऑन एअर या ऍपवर श्रोतेहो अस्मिता वाहिनी आपण ऐकता. माझा वार माझं शिवार कार्यक्रम

न्यूज ऑन ए आय आर या ऍपवरून आपण आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम ऐकत आहात. मंडळी, संध्याकाळचे 7:30 झालेले आहेत. आता प्रसारित करतो आमच्या ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम गावकरी मंडळ.

मंडळी नमस्कार. आज आहे रविवार. भारतीय सौर दिनांक 31 ज्येष्ठ शके 1948, दिनांक 21 जून 2026. मंडळी, आजच्या गावकरी मंडळ या कार्यक्रमात आपण देणं निसर्गाचं हे डॉक्टर दिलीप डबीर यांचं कीर्तन ऐकणार आहोत.

दिला समर्थ। संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा हा लोकप्रसिद्ध असलेला अभंग सृष्टीच्या यचयावत घटकात परमात्माच भरून राहिला असल्यामुळे सृष्टीशी तादात्म्य होणं म्हणजे परमेश्वराच्या व्यापक स्वरूपाची अनुभूती येणं हे या अभंगाचं प्रतिपाद्य। भगवान अर्जुनाला म्हणाले, अर्जुना यद्यद् विभूतिमत्सत्वम् यद्यद् विभूतिमत्सत्वम् श्रीमदुर्जितमेव तत्तदेवावगच्छत्वम् मम तेजोर्षसंभवम्। परमात्म्याच्या विश्वव्यापी स्वरूपाचा साक्षात्कार करून देणारा सगळ्यात श्रेष्ठ मार्गदर्शक कुणी असेल तर तो निसर्ग हाच आहे। निसर्गानं आपल्याला काय काय दिलेलं नाही, सर्व प्राणी मात्रांचं जीवनच त्याच्यावर अवलंबून आहे। आपल्या लौकिक जीवनाचं भरण पोषण तोच करतो, अलौकिकाचा आनंदही तोच मिळवून देतो आणि पारलौकिकाच्या प्राप्तीच्या वाटाही निसर्गच आपल्याला दाखवितो। म्हणून निसर्ग हाच आमचा खरा सोयरा, म्हणजे सोय करणारा आणि सोय पाहणारा, अशी विशाल अनुभूती भावगर्भपणे सांगताना तुकाराम महाराज आपल्या अभंगात म्हणाले।

हे समजून घ्यायचं असेल तर नुसती काही गोष्टींची कल्पना करून बघा. 15 दिवस पावसाळा उशिरा सुरू झाला की बळीराजा चिंता दूर अशा बातम्या प्रसिद्ध होऊ लागतात. आपल्या तन मनाला पुलकित करणारा हिवाळा एखाद्या वर्षी सुरूच झाला नाही तर आपण कसे घामाघूम होऊन जाऊ. उद्या सगळ्या नद्यांनी एकदम बंद पुकारला तर आपल्या तोंडचं पाणी पळायला कितीसा वेळ लागेल बरं. आणि या निसर्गाचा सगळ्यात श्रेष्ठ घटक असलेल्या वृक्षांनी आपल्या मंद मंद झुळकांमधून प्राणवायू सोडणं थांबवून दिलं तर आपले प्राण कंठाशी यायला किती वेळ लागेल. सृष्टी झाडाझुडपांनी फळाफुलांनी अगदी ठरल्याप्रमाणे ठरल्या वेळेवर बहरते, म्हणूनच आपलं जीवन सुरक्षित आहे. यासाठी सृष्टीची उपासना, निसर्गाची पूजा म्हणजे त्या सर्वात्मक परमेश्वराची खरी भक्ती अशी अनुभूती संतांना आली. आमचे प्राचार्य कैलासवासी श्रीपाद महादेव माटे सृष्टीला एक जुनी पुराणी मास्तरीण असे संबोधतात. तत्वाचं मार्गदर्शन करणं, ज्ञान करून देणं आणि तत्वाचं दर्शन घडवणं या तिन्ही गोष्टी निसर्गच आपल्यासाठी एकाच वेळी करत असतो हे लक्षात आलं पाहिजे. जी अनुभूती संत कवींची तोच अनुभव आधुनिक कवींचाही आहे.

म्हणूनच आपले प्राचीन ऋषीमुनी अरण्यात जाऊन राहिले, सृष्टीशी निसर्गाशी तादात्म्य झाले, त्यातूनच जीवनाचं समग्र दर्शन घडवणारी अरण्यके म्हणजे उपनिषदे त्यांच्या प्रतिभेनं निर्माण केली. वृक्ष हा जसा लौकिक जीवनाचा पोषक आहे तसा आध्यात्मिक जीवनाचा वाटाड्या आहे. आदर्श ज्ञानी भक्ताची लक्षणे वर्णन करत असताना ज्ञानेश्वर महाराज दृष्टांत देताना म्हणतात, अर्जुना

जईसा, आपल्याला लावणारा आणि आपल्याला तोडणारा या दोघांसाठी वृक्षाच्या ठिकाणी एकच वागणूक असते. परमात्म्याच्या निष्काम सेवेचा आणि फलत्यागाचा आदर्श दाखवून देताना माऊली म्हणते, अर्जुना,

सिद्ध वृक्षापासून सृष्टीचा आनंद घ्यावा, प्राणवायू घ्यावा, समत्व बुद्धी घ्यावी, कर्म फल त्यागाची शिकवण घ्यावी, निसर्गाला आपण कण भर द्या तो आपल्याला मन भर देतो, याबद्दल वाद किंवा विरोध राहू शकत नाही ना, कारण त्याचा अनुभव जर आपल्याला आपण प्रत्यक्ष घेऊ शकतो। चार झेंडूची फुले पावसाळ्यापूर्वी कुस्करून अंगणात नुसती फेकून द्या, ती 400 फुले आपल्याला देतात। कापून खाल्लेल्या पपईच्या बिया नुसत्या बाजूच्या वाफ्यात टाका, स्वतःचे पोट भरून भोवताली वाटता येतील इतकी फळे त्या एका वृक्षाला येतील। एक मोठा मजेदार किस्सा आहे। पुणे मुंबई डेक्कन क्वीननं रोज नोकरीसाठी प्रवास करणारा एक चाकरमानी पावसाळा सुरू झाला की रोज आपल्याबरोबर भेंडी, काकडी, वांगी, दोडकी अशी बियांची एक पोतळी घेऊन निघायचा आणि खिडकीजवळ बसून त्या बिया बाहेर फेकायचा। काही दिवसातच या रेल्वे मार्गाच्या भोवतालचा सगळा परिसर झाडाझुडपांनी आणि वेलींनी बहरून येऊन त्याला फळे यायची आणि वेलींनी बहरून येऊन फळे आली की हा सगळा परिसर उजळून जायचा। या चाकरमान्याच्या दृष्टीला रोज जाता येतात ते पाहून सुख मिळायचं, तर अवतीभोवती राहणाऱ्या गावकऱ्यांना भाजी मिळायची। यातूनच लोकमानसात लपलेला परमात्मा पाण्याचं शिक्षण मिळतं। सृष्टीत दडून बसलेला परमेश्वर पाण्याची दृष्टी प्राप्त होते। एकदा निसर्गाचं हे पुस्तक वाचून त्या सर्वात्मक परमेश्वराचं रूप कळलं की मग भक्तीला उपचारांची गरज पडत नाही, उलट परमात्मा स्वतःच ज्ञानी भक्ताच्या हृदय मंदिराचा आश्रय घेण्यासाठी त्याच्याकडे चालून येतो। हा परमात्मा कसा चालून येतो हे आख्यानाच्या आधारानं पाहू। वृक्षवल्ली आ

आपल्या महाराष्ट्रात 13व्या शतकात निर्माण झालेल्या भागवत संप्रदायानं आध्यात्मिक लोकशाहीचा पाया घालून भक्तीचं असं अपूर्व विकेंद्रीकरण केलं की त्याचा परिणाम म्हणून 18 पगड जातीत पांडुरंगाचे भक्त जन्माला येऊन त्यांच्या भक्तीप्रेमाच्या पाशानं विठ्ठलाला बांधून टाकलं आणि आषाढी कार्तिकीला पंढरपुरात होणाऱ्या यात्रांमधून भक्तीप्रेमाची चंद्रभागा ओसंडून वाहू लागली. त्या भक्ती सुखाची मोहिनी अशी विलक्षण होती की काय वर्णन करावं. विठ्ठला

पांडुरंगाचं हे भक्तिवैभव पाहून रुक्मिणी मातेलाही उमाळा यायचा. ती म्हणायची, देवा आषाढी कार्तिकीला दिवसेंदिवस भक्तांची गर्दी वाढतेच आहे हो. पांडुरंग म्हणतात, रुक्मिणी यात्रेची उपस्थिती आणि जमणाऱ्या गर्दीवरून भक्ती तत्वाचं मूल्यमापन करून स्वतःला गोंधळात का पाडते आहेस? माझे खरे भक्त इथे येतच नाहीत. चल तुला माझ्या खऱ्या भक्ताची, माझ्या खऱ्या स्वरूपाची उपासना कशी चाललेली असते हे दाखवितोस. असं म्हणून पांडुरंग रुक्मिणीला घेऊन पंढरपुरापासून जवळ 8 कोसावर असलेल्या अरण भेंडी नावाच्या एका मळ्यात आले. हा मळा पांडुरंगाचा एकनिष्ठ सेवक असलेल्या सावता मळ्याचा मळा होता. नुकताच मळ्याचं काम संपवून सावता माळी त्याच्या बायकोनं वाढून ठेवलेल्या पात्रावर जेवायला बसले होते. पती पत्नींचा कौटुंबिक संवाद चाललेला होता. एका झाडाआड लपून पांडुरंग रुक्मिणीला ऐकवू लागले. सावता माळ्याची बायको म्हणते, धनी जाऊ.

पंढरीला माळीवा म्हणतात कारभारणी. अगं वेडी आहेस का? केवळ पंढरी मध्ये देव असे हा खुळा तुझा समज, येथे जागो जागी दर्शन घडते किती पहा सहज. कारभारणी, अगं आपल्या मळ्यात असलेला पांडुरंग तुला दिसत नाही काय? रुक्मिणी एकदम दचकली, यानं आपल्याला पाहिलं तर नाही. पांडुरंग तिला गप राहून ऐकण्याची खूण केली. माळी भाऊ म्हणतात कारभारणी,

हा संवाद चाललेला असतानाच सावतामळ्याची नागू नावाची 8 वर्षाची मुलगी धावत धावत आली आणि माळीबुवांना बिलगून म्हणाली, बाबा आपणही पंढरपूरला जाऊ ना, माझ्या सगळ्या मैत्रिणी जाणार आहेत. मुलीचा लढीवाळ मागणीला मखर कसं घालायचं या लहान लेकराला वेदांत सांगून उपयोग नव्हता. वेदांताच्या आधारानं बायकोची समजूत काढता येईल एखाद्या वेळी, पण मुलांचे हट्ट नाही पुरवित आहेत. माळीबुवा म्हणतात, नागू अगं हा मळा आपला पांडुरंगाचा आहे, त्याच्या आज्ञेशिवाय मळा सोडून गेलो तर त्याला आवडेल काय? आपल्या मळ्याहून जाणाऱ्या यात्रेकरूंची सेवा जर आपण केली नाही तर पंढरपूरच्या वाटेवर मळा असून उपयोग काय? आपण पंढरीला जाण्यापेक्षा आपल्या मालकाला इथं बोलावलं तर योग्य नाही का होणार? नागू म्हणते, बाबा आपण त्याला बोलावलं तर तो येईल. माळीबुवा म्हणतात, अगं भक्तानं बोलवावं आणि भगवंतानं येऊ नये असं कधी झालं आहे काय? बोल बेटा. माळीबुवांनी अशी समजूत काढताच नागूची कळी खुलली आणि ती उड्या मारीत निघून गेली. त्याच वेळी एक दिंडी मळ्यावरून चाललेली होती. जय जय.

या वारकऱ्यांसोबत आपण पांडुरंगाला निरोप पाठवावा म्हणून तिनं पटकन थोडीशी भाजी ओच्यात घेतली आणि वारकऱ्यांना येऊन म्हणते, दादा दादा आमच्या मळ्याचे मालक पांडुरंग आहेत ना, त्यांना एवढी भाजी आमच्याकडून पोहोचवा आणि आमच्या धन्याला पांडुरंगाला सांगा की तुमचा चाकर सावता माळी मळ्यात तुमची वाट पाहतोय, सांगाल ना, कराल ना एवढं काम? तो वारकरी निरोप त्या नागूचा निरोप ऐकून हसायला लागले, म्हणाले, तुझा बाप एक ढोंगी आणि तू 60 ढोंगी, पंढरीत निरोप वाचवायला आम्ही काय तुझ्या बापाचे नौकर आहोत? असं म्हणून त्यांनी नागूची भाजी उधळून दिली आणि भजनाच्या नादात खाली पडलेली नागू आपल्या लाथांनी तुडवू लागले. तेवढं त्या माळीबुवांनी पाहिलं आणि ते धावले आणि म्हणतात, ना

अरे माझ्या नागूतला पांडुरंग जर तुम्हाला दिसत नाही तर त्या पंढरीत जाऊन तुम्हाला तो काय दिसणार? वारकरी म्हणतात वा, स्वतः पंढरीला जात नाही आणि वारकऱ्यांना शाप देता, माळी बुवा अहो कुठे भराल ही पाप, आणि कावळ्याच्या शापानं ढोरं थोडीच मरतात, असा उपहास करून वारकरी निघून गेले. इकडे हिरमुसली झालेली नागू सावताबुवांना तिने सांगितलं, बाबा माझी भाजी पांडुरंगाला पोहोचली नाही तर मी अन्न पाणी घेणार नाही. असं नुसतं बोलली नाही तर हट्टून बसली. तिचा तो बालहट्ट पुरविण्यासाठी पांडुरंगानंच एका दिंडीचं रूप घेतलं आणि तिची भाजी स्वीकारली आणि तिचा निरोपही स्वीकारला. आता आपल्या विठ्ठलाला निरोप मिळताच ते रुक्मिणी मातेला घेऊन येतील म्हणून नागू आनंदानं चूर झाली. आपल्या धन्याचं स्वागत कसं करावं याच्या तयारीला लागली. इकडे नागूला तुडवणारे वारकरी पंढरी झाले आणि राऊळा दर्शनासाठी गेले तो चमत्कार असा की त्यांना विटेवर पांडुरंगच दिसेना. पाहता पाहता ही वार्ता सगळीकडे पसरली, पंढरपुरात पांडुरंग नाही, पंढरपुरात पांडुरंग नाही. ज्ञानोबा आले, गोरोबा आले, नामदेव आले आणि नामदेवानं मनोमन विठ्ठलाचं ध्यान केलं आणि बघतो तो काय आश्चर्य संत

असं म्हणून त्यांनी ते सगळे त्या दिव्य ज्योती मागून जाऊ लागले. इकडे निरव पाठवून अजून पांडुरंग येत नाही असं पाहून सावता मळ्याच्या नागून अन्न पाणी सोडलं. चार दिवस झाले नागू अगदी शेवटचा घटका मोजू लागली. मुलीची ती दयनीय अवस्था पाहून माळीबुवा हवालदिल झाले आणि म्हणतात, पांडुरंगा अरे या लहान लेकराचा किती अंत पाहशील. शेवटी सात्विक संतापानं म्हणाले, नागू हा पांडुरंग दुसरा कुठेच नाही, माझ्या हृदयात पांडुरंग आहे, थांब तुला दाखवतो. असं म्हणून माळीबुवानं आपल्या हातात बिळा घेतला. चर चर चिरिले हृदया

माई बुआने हातात वेळा घेऊन खसकर आपली छाती चिरली आणि ते त्याचं दिव्य पाहून पांडुरंग प्रगट झाला आणि त्याने माळी बुवाला आणि नागूला उचलून पोटाशी धरलं. नागून पांडुरंगाला पाहिलं तिला आसमान ठेंगण झालं. त्याला कुठे ठेव आणि कुठे नको असं झालंय. सावता मिळाला तर काय बोलावं हे सुचेना. एवढ्यात पंढरपुरातून येणाऱ्या ज्ञानोबा नामयाची आणि मागून येणाऱ्या दिंड्यांची चाहूल लागली. जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी. पांडुरंग म्हणतात चाव द्या, माझ्या खऱ्या स्वरूपाची ओळख ज्यांना पटली नाही त्यांचं तोंड मला पाहायचं नाही. मला त्यांच्यापासून कुठेतरी लपव. माळी बुवा म्हणतात देवा सर्वत्र तू व्यापून आहेस, मग तुला मी काय लपवणार. एवढ्यात पांडुरंग माळी बुवानं चिरलेल्या छातीतून

आत शिरले, पण त्या धांदलीत त्यांचा शेला पदराच्या बाहेर राहून गेला. सगळे संत मळ्यात येऊन माळीबुवांना विचारतात, माळीबुवा पांडुरंग इकडे आले का हो? आणि सगळ्यांचं लक्ष माळीबुवांच्या छातीकडे गेलं. पांडुरंगाचा शेला त्यातून डोकावताना पाहिला आणि माळीबुवांचा अधिकारही कळला. नामदेव महाराज पांडुरंगाला म्हणतात,

माळीबुवांची उपासना आणि निसर्गाच्या सान्निध्यातून त्यांनी घेतलेली परमात्मा स्वरूपाची अनुभूती सगळ्यांना जीवाचे शिवाचे आणि निसर्गाचे अनुबंध सांगून गेली. हेच अनुबंध सांगताना संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आपल्या पूर्वरंगाच्या अभंगामध्ये म्हणतात,

देण निसर्गाचं हे डॉक्टर दिलीप डबीर यांचं कीर्तन आताच आपण ऐकलं, आणि याबरोबरच गावकरी मंडळ हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.

0: एफ एम वाहिनीच्या 103.4 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. मंडळी रात्रीचे 8 वाजले आहेत.
1: डॉक्टर इंजिनियर व्हायचे अथवा स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळवायचे? कोटा राजस्थान सारखी अध्यापन पद्धत आता सोलापुरात. मोशन एज्युकेशन सोलापूर.
2: जी नीट एमएसटी सीईटी महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांसाठी तर एमएसटी सीईटी साठी स्पेशल बॅच.
1: आणि विद्यार्थ्यांनो, दिवसा कॉलेज करून संध्याकाळी सीईटी ची तयारी करण्यासाठी स्पेशल बॅच. 8वी ते 10वी फाउंडेशन बॅच साठी प्रवेश सुरू.
2: उपयुक्त स्टडी मटेरियल, अनुभवी तज्ञ शिक्षक, नियमित टेस्ट सिरीज.
1: मोशन एज्युकेशन सोलापूर, युनिटी श्रद्धा आर्किड दावत चौकाजवळ, पतंजली स्टोअर शेजारी, जुळे सोलापूर. मोबाईल 97666 46400 आणि 78220 97296.
2: मोशन आहे तर भरोसा आहे.
1: मोशन आहे तर हमका सिलेक्शन आहे.
3: श्री लक्ष्मी हायटेक नर्सरी.
2: सर्व प्रकारच्या भाज्यांची, फळांची, झेंडूची आणि ऊसाची निरोगी आणि दर्जेदार रोपे मिळतील.
3: श्री लक्ष्मी हायटेक नर्सरी, सूत मिल समोर, वाघोली, तालुका मोहोळ.
2: मोबाईल 9999 42 41 49.
1: त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर. जामदार टॉवर्स, लकी चौक ते 4 पुतळा वनवेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर.
2: मोबाईल 77192922555.
3: जुळे सोलापुरातील स्वर्गीय अनुराधा ढोबळे विधी महाविद्यालयात कुठल्याही पदवी प्राप्त विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची सुवर्ण संधी. 3 वर्षांचा LLB कोर्स.
2: एक यशस्वी वकील होण्यासाठी आजच प्रवेश घ्या.
3: महाराष्ट्र शासन आणि बार काउन्सिल मान्यता प्राप्त स्वर्गीय अनुराधा ढोबळे विधी महाविद्यालय, वसुंधरा कॉलेज कॅम्पस, जुळे सोलापूर.
2: संपर्क 98606044.
4: इंस्टाची स्टोरी, फेसबुक चे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
5: आकर्षक साड्या तेही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेट वस्तू. लाहोटी साडी, चाकी गल्ली, सोलापूर.
6: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू VR पवारांकडूनच आणला असणार, पण तू कसा ओळखलास? सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
7: VR पवार, चाटी गल्ली, सोलापूर.

0: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल, VIP रोड, जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध.
1: सिटी हॉस्पिटल, जुना एम्प्लॉयमेंट चौक, VIP रोड, सोलापूर. फोन 2315156. अनुभवी दंतरोग तज्ज्ञ डॉक्टर मंगेश शहा यांच्या क्लिनिक मध्ये
2: दात काढणं, इम्प्लांट करणं, रूट कॅनॉल, क्लिप बसवणं, कवळी बसवणं अशा सर्व उपचारांसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध. जनता शॉपिंग सेंटर, पहिला मजला, नवी पेठ, सोलापूर.
1: मोबाईल 9205994290.
2: वेळ 10:30 to 8:30.
1: डॉक्टर नेहा मॅटर्निटी हॉस्पिटल सोलापूर इथं रविवार दिनांक 28 जून 2026 रोजी 9 to 2 PM PCOD आणि लठ्ठपणा याविषयी जनजागृती शिबिराचं आयोजन केलंय.
2: यामध्ये मोफत तपासणी आणि मार्गदर्शन केलं जाईल. पत्ता: डॉक्टर नेहा मॅटर्निटी हॉस्पिटल, सिद्धजीन हाउसिंग सोसायटी, क्रोमा शोरूमच्या मागे, ST स्टँड समोर, सोलापूर.
1: मोबाईल 75 58 300 637.
0: आपलं घर अधिक सुरक्षित करण्यासाठी CCTV हवाच. नामवंत कंपन्यांचे विविध प्रकारचे HD, IP आणि सोलर कॅमेरे अत्यंत वाजवी दरात मिळतात गुरुमाऊली इलेक्ट्रॉनिक्स मध्ये.
1: बायोमेट्रिक हजेरी मशीन, इलेक्ट्रॉनिक डोअर आणि शटर अलार्म सिस्टीम ही मिळेल.
0: शेतामध्ये बसवण्यासाठी आणि निगराणी करण्यासाठी सोलर बेस्ड कॅमेरे ही मिळतील.
1: आजच संपर्क साधा गुरुमाऊली इलेक्ट्रॉनिक्स, जोड बसवण्णा चौकातील श्रीराम मंदिराजवळ, सोलापूर.
0: मोबाईल 9326166068.
3: आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. आता मुंबई केंद्रावरून मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.

0: भक्ती सावंत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. देशभरात योग दिन उत्साहात साजरा. देशभरात नीट यूजी फेरपरीक्षा 2024 संपन्न. महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने बोलवलेल्या चहापानावर विरोधी पक्षांचा बहिष्कार. आणि तामिळनाडूमध्ये समुद्री खाद्यपदार्थ निर्यात करणाऱ्या कंपनीत अमोनियाची गळती झाल्यानं 7 जणांचा मृत्यू, 70 जास्त जण बाधित. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आज भारतासह जगभरात साजरा झाला. निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना आहे. कोलकाता इथल्या रेड रोड इथं योग दिनाचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. प्रधानमंत्र्यांनी योग शिक्षक बनून सोबतच्या हजारो नागरिकांना मार्गदर्शन केलं. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं ते म्हणाले. योग हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग व्हायला हवा. योग सर्वांना जोडण्याचं काम करतो असं म्हणत प्रधानमंत्र्यांनी सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
1: भारत में हिमालय से लेकर हिंद महासागर तक, पूर्वोत्तर और पूरब में, बंगाल से लेकर पश्चिम में सौराष्ट्र तक, पूरा देश योग की ऊर्जा से, चैतन्य से भरा हुआ नजर आ रहा है. पूरा विश्व एक दूसरे से जुड़ा हुआ नजर आ रहा है और यही तो योग की ताकत है. योग सबको जोड़ता है. मैं इस अवसर पर पूरे विश्व को, संपूर्ण मानव समुदाय को अंतर्राष्ट्रीय योग दिवस की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं.
0: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेशात जबलपूर इथं गॅरिसन मैदानावर आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या. योग ही शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठीची साधन आहे असं उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी योग दिनानिमित्त दिलेल्या संदेशात म्हटलं आहे.

0: नवी दिल्लीत संसद भवन परिसरात आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात लोकसभा सभापती ओम बिर्ला सहभागी झाले होते. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर नेहरू पार्क इथं आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले. यात भारतातल्या नॉर्वेच्या राजदूत मे एलिन स्टीनर याही सहभागी झाल्या होत्या. खादी आणि ग्रामोद्योग आयोगानं नवी दिल्लीत योग दिन साजरा केला. यावेळी आयोगाचे अध्यक्ष मनोज गोयल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मुंबई आणि उपनगरात योग दिनानिमित्त अनेक कार्यक्रम झाले. यात विविध केंद्रीय मंत्र्यांनीही हजेरी लावली. ऐकूया एक वृत्तांत.
1: मुंबई इथं लोकभवनात भारतीय तटरक्षक दलानं आयोजित केलेल्या योग दिनाच्या कार्यक्रमात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी सहभाग घेतला. तटरक्षक दलाचे अधिकारी, त्यांचे कुटुंबीय तसंच लोकभवनातले अधिकारी यात सहभागी झाले. राज्यातल्या सर्व विद्यापीठांनी योग साधनेचा प्रचार प्रसार करावा तसंच उत्तम योग शिक्षक आणि प्रशिक्षक घडवावेत असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जुहू चौपाटीवर झालेल्या योग दिन कार्यक्रमात सहभागी झाले होते. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी बोरिवली इथं आयोजित योग सत्रात सहभाग घेतला. केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी मुंबई बंदर प्राधिकरणानं मुंबईत गेट ऑफ इंडिया इथं आयोजित केलेल्या कार्यक्रमात योगाभ्यास केला. राज्यातल्या विविध विद्यापीठात आणि शैक्षणिक संस्थांमध्येही योग दिनानिमित्त योग साधनेचे कार्यक्रम झाले. नाशिकमध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात योग दिनानिमित्त योग वर्गाचं आयोजन करण्यात आलं होतं. याशिवाय आयआयटी बॉम्बे, एनटीपीसीच्या पश्चिम विभाग मुख्यालयानं देखील योग दिन उत्साहात साजरा केला. ठाण्यात कोपरी इथं तसंच मध्यवर्ती कारागृहातही योग साधना करण्यात आली. कोल्हापूर इथल्या महासैनिक दरबार हॉलमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत योग दिन साजरा करण्यात आला. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या विविध संस्था, शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालयात योग दिवस साजरा झाला. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, साईबाबा संस्थान यांनीही योग दिवस साजरा केला. धाराशिव शहरात आणि जिल्ह्यातही योगाभ्यास कार्यक्रम झाले. परभणी शहरातल्या क्रीडा संकुलात योग प्रात्यक्षिक सादर करून योग दिवस साजरा झाला. बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातल्या मुख्य कार्यक्रमात राज्याच्या पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या. लातूर शहरात यंदाही रांगोळीच्या माध्यमातून योगाचं महत्व जनतेपर्यंत पोहोचवण्याचा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. राजा नारायण लाल लाहोटी इंग्लिश माध्यम शाळेच्या शिक्षकांनी आकर्षक रांगोळ्यांद्वारे योगामुळे होणारे आरोग्यदायी फायदे साकारले. गोंदिया शहरात आयोजित योग दिन कार्यक्रमात हजारो नागरिकांनी सहभाग घेऊन योग करा, निरोगी रहा हा संदेश दिला. वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी सामूहिक योग साधना करण्यात आली. चंद्रपूर शहरात योग दिन कार्यक्रमात लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि नागरिकांनी योग साधना केली. यवतमाळ इथं आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉ अशोक उईके यांच्या उपस्थितीत योग साधना कार्यक्रम झाला.
0: वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशासाठी नीट यूजी फेरपरीक्षा 2024 आज देशातल्या 551 शहरांमध्ये आणि परदेशातल्या 14 केंद्रांवर कडक बंदोबस्तात झाली. 22,79,000 जास्त विद्यार्थी परीक्षेला बसले होते. दुपारी 2 ते संध्याकाळी 5:15 या वेळात इंग्रजीत आणि 12 भारतीय भाषांमध्ये ही परीक्षा झाली. गैरप्रकारमुक्त वातावरणात परीक्षा व्हावी यासाठी राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा एनटीएनं प्रशासनासोबत समन्वयानं व्यापक उपाययोजना केल्या होत्या. पोलीस, प्रशासन आणि इतर मिळून 2,00,000 कर्मचारी परीक्षेसाठी कर्तव्यावर होते. जॅमर्स, सीसीटीव्ही कॅमेरे, बायोमेट्रिक ओळख तपासणी अशा तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. समाज माध्यमांवर अफवा पसरू नयेत याकरता एनटीएनं बारीक लक्ष ठेवलं होतं. परीक्षेच्या प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका आणि इतर साहित्य पोलीस बंदोबस्तात नेण्यात आलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जनतेच्या प्रश्नांबाबत सरकारने असंवेदनशीलता दाखवली आहे, हे सरकार सर्व बाजूंनी अपयशी ठरलं आहे असं म्हणत विरोधी पक्षांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने बोलावलेल्या चहापानावर बहिष्कार टाकला. तसंच राज्यातल्या 13 कोटी जनतेचे प्रश्न उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात आक्रमकपणे मांडणार असल्याचं विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदार टीका केली. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून महिलांवरल्या अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केली. विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरं देण्याऐवजी

0: सरकार टिंगलटवाळी करत आहे असा आरोपही त्यांनी केला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओम प्रकाश राजे निंबाळकर यांनी आपण शिवसेनेत जाणार असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. आता आपण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आज धाराशिव इथल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपला हा निर्णय जाहीर केला. तामिळनाडूमध्ये पेरियापालम इथल्या समुद्री खाद्यपदार्थ निर्यात करणाऱ्या एका कंपनीत अमोनिया वाळूची गळती झाल्यामुळे 7 जणांचा मृत्यू झाला तर 70 जास्त जण बाधित झाले आहेत. एनडीआरएफ आणि रासायनिक जैविक आणि आण्विक आपत्कालीन परिस्थिती हाताळणाऱ्या विशेष पथकांनी त्वरित बचाव आणि मदत कार्य सुरु केलं असून वायुगळती थांबवली आहे. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांनी या दुर्घटनेविषयी शोक व्यक्त केला असून बाधितांना लवकर बरं वाटावं अशी कामना केली आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांनी दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2,00,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसंच या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले असून एका 3 सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. या समितीनं 24 तासात अहवाल सादर करण्याचे आदेशही मुख्यमंत्री विजय यांनी दिले आहेत. एफआयएच महिलांच्या हॉकी चषकाच्या अंतिम सामन्यात आज भारतीय महिला हॉकी संघानं न्यूझीलंडचा 2-0 असा पराभव करत विजेतेपद मिळवलं आहे. या विजयामुळे भारतानं पुढे होणाऱ्या प्रो लीगमध्येही प्रवेश मिळवला आहे. लाल रिमियासामी सामनावीर ठरली तर दीपिकानं सर्वाधिक गोल करण्याचा पुरस्कार अमेरिकेच्या एशले सेसा हिच्याबरोबर संयुक्तपणे पटकावला. दोघींनी या स्पर्धेत 6 गोल केले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विजेत्या संघाचं अभिनंदन केलं आहे. हा विजय हॉकी खेळणाऱ्या अनेक तरुण खेळाडूंसाठी प्रेरणादायी असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. देशभरात योग दिन उत्साहात साजरा. देशभरात नीट यूजी फेरपरीक्षा 2026 संपन्न. महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने बोलावलेल्या चहापानावर विरोधी पक्षांचा बहिष्कार. आणि तामिळनाडूमध्ये समुद्री खाद्यपदार्थ निर्यात करणाऱ्या कंपनीत अमोनियाची गळती झाल्यानं 7 जणांचा मृत्यू 70 जास्त जण बाधित. आणि याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM वाहिनीच्या 103.4 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. मंडळी न्यूज ऑन AIR या ऍपवरून आपण आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम ऐकत आहात. रात्रीचे 8:15 झालेले आहेत. आता मराठी चित्रपट संगीताचा आनंद घेऊयात. पांडू या चित्रपटासाठी अवधूत गुप्ते आणि संपदा माने यांनी गायलेलं हे विजू माने यांचं गीत आपण ऐकणार आहोत.

मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत बबन या चित्रपटासाठी सुनिधी चौहान आणि शाल्मली खोलकडे यांनी गायलेलं हे सुंदर संगीत.

यानंतर आपण ऐकणार आहोत जसराज जोशी, अरुण नालवदा आणि ओंकार कुलकर्णी, पूजा नरंग या सर्वांच्या आवाजातलं हे सुंदर असं गीत.

मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात कट्यार काळजात घुसली या चित्रपटातलं हे शेवटचं गीत आपण ऐकणार आहोत, जे गायले शंकर महादेवन यांनी.

0: बरेतर मंडळी, याबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
1: श्रोत्यो, प्रेम म्हणजे वसंत ऋतूमधलं कोकिळेचं गाणं, श्रावणाच्या उन्हातली पावसाची पाठशिवणी, शिशिरामध्ये वसुंधरेला पाठवलेल्या धुक्याच्या दुलिया आणि वर्षा ऋतूतील मोरांचं मनमुराद नाथणं. असं वर्णन असणाऱ्या सुंदर मी होणार या नाटकाचा प्रयोग 1960 मध्ये सोलापुरात कोणी केला होता? त्या नाटकातील महाराष्ट्रात गाजलेले सोलापूरचे गायक कलावंत कोण होते? या अशा एक ना अनेक प्रश्नांच्या उत्तरांसाठी नक्की ऐका सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा, दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.
2: आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्याची हमी म्हणजे कोंडी इथलं जिजाऊ गुरुकुल निवासी स्कूल,
3: निसर्गरम्य ठिकाणी सोलापूर पासून अगदी जवळ, अत्याधुनिक व्यायामशाळा, भव्य मैदान आणि माजी सैनिकांकडून सराव,
2: रात्र अभ्यासिकेची ही सोय, सोलापूर जिल्ह्यातील एकमेव एसी आणि नॉन एसी निवासी गुरुकुल.
3: आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी आजच संपर्क साधा 98 50 28 43 28. जिजाऊ गुरुकुल निवासी स्कूल, सुरक्षित राहील आपलं मूल.
4: कंबर दुखी, कॅल्शियमची कमतरता, मणक्यांचे विकार, संधिवात, आमवात, मूळव्याध, फिशर, बद्धकोष्ठता, मूतखडा, पौरुष ग्रंथींची सूज, शुक्राणूंची कमतरता आणि लैंगिक समस्या यावर विना ऑपरेशन आयुर्वेदिक उपचार.
5: डॉक्टर आर एस मेंगजी यांचं कस्तुरी क्लिनिक, वैष्णवी सिटी, विमानतळ, होटी रोड, सोलापूर.
4: मोबाईल 91 30 396 809.
3: व्यसनाधीनता, नैराश्य, सतत आत्महत्येचे विचार येणं, संशय घेणं, सततची डोकेदुखी, वारंवार राग येणं, झोप न येणं ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात. त्याकडे दुर्लक्ष करू नका. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन वेळीच औषधोपचार केल्याने मनोविकार बरे होतात.
2: अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर बुरटे यांचं मनोदय न्युरो सायकियाट्रिक सेंटर, रिमांडोम जवळ, सोलापूर. मोबाईल 7083069496.
4: डॉक्टर, इंजिनियर व्हायचे अथवा स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळवायचे? कोटा राजस्थान सारखी अध्यापन पद्धत आता सोलापुरात. मोशन एज्युकेशन सोलापूर,
6: जी नीट, एमएसटी, सीईटी, महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांसाठी तर एमएसटी सीईटी साठी स्पेशल बॅच,
4: आणि विद्यार्थ्यांनो, दिवसा कॉलेज करून संध्याकाळी सीईटी ची तयारी करण्यासाठी स्पेशल बॅच, 8वी ते 10वी फाउंडेशन बॅच साठी प्रवेश सुरू.
6: उपयुक्त स्टडी मटेरियल, अनुभवी तज्ज्ञ शिक्षक, नियमित टेस्ट सिरीज.
4: मोशन एज्युकेशन सोलापूर, युनिटी श्रद्धा आर्किड दावत चौकाजवळ, पतंजली स्टोअर शेजारी, जुळे सोलापूर. मोबाईल 97 666 46 400 आणि 78 220 97 296.
6: मोशन आहे तर भरोसा आहे,
4: मोशन आहे तर हमका सिलेक्शन आहे.
3: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र.

0: जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये।
1: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात,
0: नवरदेवासाठी सुटिंग शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये।
1: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन।
0: शिस्त संस्कार शिक्षण महान श्री राधा गुरुकुल मुलींचा अभिमान।
1: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल।
0: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक तालुका मोहोळ।
1: संपर्क 87 88 46 14 97।
2: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
3: पण तू कसा ओळखलास?
2: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात।
4: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर।
5: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी।
6: आकर्षक साड्या तेही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू। लाहोटी साडी, चाटी गल्ली, सोलापूर।
7: FM बँड 103.4 MHz वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे। मंडळी रात्रीचे 8:45 होत आहेत। आता आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून समाचार संध्या अर्थात हिंदीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत।

0: मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत सुरेश वाडकर यांनी गायलेलं हे मधुसूदन कालेलकर यांचं गीत. संगीत अनिल अरुण यांनी दिलेलं आहे.
1: पहिले नमी तुला तू मला.

न्यूज ऑन ए आय आर या ऍपवरून आपण आकाशवाणी सोलापूर केंद्राचा एक कार्यक्रम ऐकत आहात. मंडळी रात्रीचे 9:15 होत आहेत. आता रात्रीच्या 10 वाजेपर्यंत आम्ही विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित करत आहोत.

0: प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ऍपवरून आपण आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम ऐकत आहात. मंडळी रात्रीचे 10 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं हा कार्यक्रम. संकलन लेखन आणि निवेदन आहे राजेंद्र कुमार कांबळे यांचं. सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील.
1: हिंदी चित्रपटातील मनाला भुरळ घालणाऱ्या हृदयस्पर्शी आणि विविध कालखंडात बदल झालेल्या नृत्य गीत आणि संगीत यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम
2: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं.
1: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं. संकलन लेखन आणि निवेदन राजेंद्र कुमार कांबळे यांचे. सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील.

0: गीत गाता हूं मैं गुणगुणाता हूं मैं या कार्यक्रमात मी राजेंद्र कुमार कांबळे आपलं सहर्ष स्वागत करतोय. रसिक हो, मागच्या भागात आपण मेरा नाम जोकर या चित्रपटातील दोन गाणे ऐकली होती. राज कपूर यांनी या चित्रपटासाठी आपलं सर्वस्व पणाला लावलं होतं, कारण त्यांचा हा महत्वाकांक्षी चित्रपट होता. प्रदर्शित झाल्यानंतर दीर्घ लांबीमुळे मेरा नाम जोकर समीक्षकांना पसंत पडला नाही. एवढंच काय, राज कपूर यांना म्हातारा चळ लागलाय असं म्हणून हिनवलं गेलं. राज कपूर निराश तर झालेच, शिवाय आर्थिक संकटात देखील सापडले. मेरा नाम जोकर या चित्रपटात जीवन काय आहे, कसं जगावं, कोणती काळजी घ्यावी, दक्ष कसं राहावं हे वास्तव दाखवणारं गाणं आहे. त्याचा आनंद घेऊया.
1: ए भाई जरा देख के

मेरा नाम जोकर चित्रपटाची लांबी कमी करून तो पुन्हा प्रदर्शित केला गेला आणि त्या चित्रपटाला यश मिळालं. मेरा नाम जोकर चित्रपटात जोकरचं आयुष्य वास्तवात कसं असतं हे राज कपूर यांनी अतिशय सुंदररित्या दाखवलंय. जोकरचा शेवटचा शो पाहण्याकरिता त्याच्या आयुष्यात आलेल्या 3 स्त्रिया देखील आलेल्या असतात. जोकरची आई आपला मुलगा देखील आपल्या वडिलांसारखाच सर्कसमध्ये काम करतो हे पाहून त्यांना धक्का बसतो आणि त्यातच त्यांचा मृत्यू होतो. तरीही जोकरला आपलं काम करावंच लागतं. या प्रसंगाच्या वेळेस चित्रित केलेलं हृदयस्पर्शी गीत गुणगुणण्याकरिता

1970 या वर्षातला सातवा सर्वाधिक कमाई करणारा आणि राजेश खन्ना यांचा तिसरा सुपरहिट चित्रपट होता कटी पतंग। यामध्ये राजेश खन्ना आशा पारेख प्रमुख भूमिकेत होते तर सहकलाकार प्रेम चोप्रा बिंदू नासिर हुसेन यांनीही अभिनय साकारलाय। या चित्रपटात आशा पारेख यांनी विधवा असल्याचं भासवणाऱ्या स्त्रीची भूमिका साकारली। त्यांच्या अभिनयाचं समीक्षकांनी खूप कौतुक केलं होतंच, शिवाय सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा फिल्मफेअरचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलंय। कटी पतंग चित्रपटातील होळी गीत खूप लोकप्रिय आहे, आपणही ऐकूया।

रसिक हो, आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या कित्येक चित्रपटांमध्ये पियानो वाजवत असताना मुख्य नायक किंवा नायिका यांना गाणं म्हणताना दाखवलं गेलंय. त्या काळात एखादं वाद्य प्रेक्षकांनाही कसं असतं आणि कसं वाजवलं जातं हे कळावं हा उद्देश दिग्दर्शकांचा असावा असं मला तरी वाटतंय. आणि विशेष म्हणजे ही पियानोवरील गाणी सुपरहिटच ठरली आहेत गाणं गुणगुणण्यासाठी.

या कालखंडात कॅबरे गाण्यांना महत्व आलं असं मी या आधीच्या भागात म्हणालो होतो, आठवत असेलच। पण कॅबरे गाणं म्हटलं की डोळ्यासमोर पटकन येते ती हेलन। हेलन शिवाय इतरही अभिनेत्रींनी अशी गाणी केली आहेत। कटीपतंग चित्रपटातील कॅबरे गीत बिंदू यांच्यावर चित्रित केलंय। हे गाणं देखील खूप लोकप्रिय ठरलंय आणि आज देखील ऐकलं आणि पाहिलं जात आहे। आपणही ऐकण्याचा आनंद घेऊया।

1971 या वर्षातला पहिला सर्वात जास्त कमाई करणारा सुपरहिट चित्रपट ठरला हाथी मेरे साथी। यामध्ये प्रमुख भूमिका राजेश खन्ना तनुजा यांची होती तर सहकलाकार के एन सिंग, मदनपुरी, ज्युनियर महमूद होते। दाक्षिणात्य निर्मात्याचा हिंदी भाषेतील हा यशस्वी चित्रपट होता। गीतकार आनंद बक्षी तर संगीत लक्ष्मीकांत पॅरलल यांचं होतं। प्राणी देखील मानवावर किती प्रेम करू शकतात हे या चित्रपटात दाखवण्यात आलंय। अनेक प्राण्यांचं दर्शन चित्रपटात होतं। या चित्रपटात रामू हत्तीचा अभिनय प्रमुख कलाकारांच्या बरोबरीचा चित्रित केलाय। प्राणी आणि त्यांचं संगोपन करणारा यांचं घनिष्ठ मैत्री नातं या चित्रपटातून अधोरेखित होतंय। गाणं ऐकूया जे राजेश खन्ना, तनुजा आणि हत्तीवर चित्रित

आपण नेहमी पाहतो की आपले जीवलग दोस्त जेवढी आपली मदत करतात, आपल्यावर प्रेम करतात, आपल्यासाठी काहीही करायला तयार असतात आणि हेच मित्र मस्करी देखील तेवढीच करत असतात. त्यांच्यापैकी जर एखाद्याचं लग्न झालं तर त्यावेळेस जरा जास्तच मस्करी करतात, हो ना. याचाच आधार घेऊन बहुधा दिग्दर्शकानं राजेश खन्ना आणि तनुजा यांना प्राणी कसं मस्करी करून त्रास देतात हे दाखवण्यासाठी एक गाणं शूट केलंय. हे गाणं दृश्य स्वरूपात अवश्य पहाच, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की सर्व प्राणी कशी गंमत करतात. गाणं ऐकूया.

ना झुडपामध्ये पळापळ, ना एखादं वाहन, ना वेगवेगळे लोकेशन, एकाच ठिकाणी झोपाळ्यावर नायक आणि नायिका झुलतायत आणि त्यांच्या तोंडी रोमॅन्टिक गीत चित्रित केलेलं असतानाही ते गाणं सुपरहिट ठरतं याचं श्रेय गायक, गायिका, गीतकार, संगीतकार, फोटोग्राफर, दिग्दर्शक आणि निर्माता यांना द्यावंच लागेल ना। किती सहज आणि सुंदर चित्रीकरण केलंय। त्या काळी प्रत्येक जण वेगळं काहीतरी कसं देता येईल हेच पाहत असत, खरंय ना, गाणं गुणगुणण्याकरिता।

1971 चा दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता मेरा गाव मेरा देश. यामध्ये धर्मेंद्र आशा पारेख यांच्या प्रमुख भूमिका होत्या, तर खलनायक साकारला होता विनोद खन्ना यांनी. किरकोळ चोरी करणारा युवक आणि त्याच्यामध्ये जेलमधून आल्यावर झालेले बदल या चित्रपटात दाखवण्यात आले आहेत. गाणी आनंद बक्षी यांची, तर संगीतकार होते लक्ष्मीकांत प्यारेलाल. या चित्रपटातील सर्व गाणी सुपरहिट ठरली. गाणं ऐकूया.

आता आपण जे गाणं ऐकलं ना त्यामध्ये शेत, विहिरीवरील मोठ, झोका इत्यादीचा वापर केला गेलाय. एकंदरीत काहीतर ग्रामीण जीवन दाखवलंय. या चित्रपटातील आणखीन एक गीत धर्मेंद्र आणि आशा पारेख यांच्यावर चित्रित केलेलं पाहिलं की मला तर आपल्या सिद्धेश्वर मंदिराची आठवण होते. तुम्ही हे गाणं म्हणजे आता जे आपण ऐकणार आहोत ना ते एकदा पहाच. तुमच्याही लक्षात येईल की देवळाबाहेरचं वातावरण किती छान चित्रीकरण केलेलं आहे. रोमॅन्टिक गाणं आपल्याकरिता.

बरे तर रसिक हो, आज इथंच थांबूया आणि पुन्हा भेटूया पुढच्या भागात. मी राजेंद्र कुमार कांबळे आपला निरोप घेतोय. नमस्कार.

0: चित्रपटातील मनाला भुरळ घालणाऱ्या हृदयस्पर्शी आणि विविध कालखंडात बदल झालेल्या नृत्य गीत आणि संगीत यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम
1: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं
0: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं संकलन लेखन आणि निवेदन राजेंद्र कुमार कांबळे यांचे सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील
1: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं
2: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. लेखन संकलन आणि निवेदन होतं राजेंद्र कुमार कांबळे यांचं, सादर करते होते डॉक्टर सोमेश्वर पाटील.
3: श्रोतेहो, प्रत्येक शहरात चित्रपटांचे खेळ तर रोज होतात, ज्याला सर्रासपणे चित्रपटांची न्यारी दुनिया असं म्हटलं जातं. पण नाटकांचे खेळ सतत 6 महिने आणि तेही रोज ज्या शहरात होतात त्याला काय म्हणायचं? तर त्याला म्हणायचं नाट्यवेड्यांचं शहर. हो ना? आता हे नाट्यवेड्यांचं शहर म्हणजे कोणतं? तर आपलं सोलापूर शहर. आपल्या शहरात इतक्या वर्षांपासून दररोज नाट्यप्रयोग करणारे असे कलावंत कोण होते? सुमारे 100 वर्षांपूर्वी बांधणी झालेल्या या नाट्य अभिरुचींमुळे इथल्या रसिकांना माय बाप असं कुणी संबोधलं? हे सारं काही जाणून घेण्यासाठी नक्की ऐका सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा, दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.
4: दररोजच्या स्वयंपाकात तुम्हाला काहीतरी खास बदल हवाय? तेव्हा ऐकत रहा खमंग आणि रुचकर पदार्थांची मेजवानी देणारा कार्यक्रम खमंग रुचकर. इथे मिळतील चविष्ट, सोप्या आणि घरगुती रेसिपीज, पारंपरिक पदार्थांपासून ते आधुनिक डिशेस पर्यंत सगळं काही. प्रत्येक भागात खास टिप्स, टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन आणि स्वयंपाक अधिक रुचकर बनवणारी रहस्य. श्रोते हो, म्हणूनच तुमच्या जेवणाला द्या खमंग सुगंध आणि चवीला रुचकर स्पर्श. तर ऐकायला विसरू नका खमंग रुचकर, दररोज सकाळी 9:15 ऐकत रहा आणि बनवत रहा प्रत्येक दिवस अधिक स्वादिष्ट.
2: FM 103.4 MHz वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. मंडळी रात्रीचे 11 वाजत आहेत. आता दिल्ली केंद्रावरून हिंदीतलं बातमीपत्र आणि त्यानंतर 11:05 दिल्ली केंद्रावरूनच इंग्रजीतलं बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करतोय आणि त्यानंतर 11:10 दिल्ली केंद्रावरूनच केंद्र सरकारच्या 12 वर्षे पूर्तीनिमित्त वृत्तसेवा विभागाची विशेष मालिका देखील आम्ही सहक्षेपित करतोय. सुरुवातीला हिंदी बातमीपत्र.
5: ठीक 11:00